सुप्रभात श्रोते हो. मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर 4 ज्येष्ठ, शके 1948, म्हणजेच दिनांक 25 मे 2026. सकाळचे 5:54 होत आहेत. आमच्या प्रातकालीन सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर तसेच लगतच्या क्षेत्रात कमाल तापमान 45.4 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.4 डिग्री सेल्सिअसनी अधिक होतं. किमान तापमान 29.4 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.0 डिग्री सेल्सिअसनी अधिक होतं. येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 45 आणि 29 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया रेल्वेगाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार 12139 सेवाग्राम एक्सप्रेस सकाळी 5:45 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळीस धावत आहे. 12160 जबलपूर अमरावती सुपरफास्ट एक्सप्रेस 6:25 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 22669 एर्नाकुलम पाटणा एक्सप्रेस सकाळी 6:45 असणारी गाडी 5 मिनिटं उशिराने धावत आहे. 12724 तेलंगणा एक्सप्रेस सकाळी 7:10 गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 6110 नागपूर वर्धा मेमू ही गाडी आपल्या नियोजित वेळेच नागपूर स्थानकावरून सुटेल. 12913 त्रिशताब्दी एक्सप्रेस 8:20 असणारी गाडी नियोजित वेळेस धावत आहे. 12289 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नागपूर दुरंतो सकाळी 8:25 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 12860 गीतांजली एक्सप्रेस सकाळी 7:40 असणारी गाडी 53 मिनिटं उशिराने धावत आहे. 12295 संघमित्रा एक्सप्रेस सकाळी 8:35 6110 आमला नागपूर मेमू 8:45 16032 अंदमान एक्सप्रेस सकाळी 9 वाजता या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 6111 नागपूर आमला मेमू ही गाडी आपल्या नियोजित वेळेच नागपूर स्थानकावरून सुटेल. 12105 विदर्भ एक्सप्रेस सकाळी 8:55

असणारी गाडी 15 मिनिटं उशिराने धावत आहे. 12721 दक्षिण एक्सप्रेस सकाळी 9:20, 12135 पुणे नागपूर एक्सप्रेस 9:20, 22905 ओखा शालिमार एक्सप्रेस सकाळी 9:30 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहेत. 22512 कर्मभूमी एक्सप्रेस सकाळी 8 वाजताची गाडी 1 तास 28 मिनिटं उशिराने धावत आहे. 12129 आझाद हिंद एक्सप्रेस 9:50, 12616 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस सकाळी 10:15, 12145 लोकमान्य टिळक पुरी एक्सप्रेस सकाळी 10:15, 12138 प्रेरणा एक्सप्रेस 10:25, 20806 न्यू दिल्ली विशाखापट्टणम आंध्र प्रदेश एक्सप्रेस सकाळी 10:25 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 12409 गोंडवाना एक्सप्रेस सकाळी 8:20 असणारी गाडी 2 तास 7 मिनिटं उशिराने धावत आहे. 11040 महाराष्ट्र एक्सप्रेस सकाळी 10:40, तसेच 12844 आदिलाबाद पुरी सुपरफास्ट एक्सप्रेस सकाळी 10:50 या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक 1390 संपर्क साधावा.

पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली संत तुकारामांची अभंगवाणी आताच आपण ऐकली. संगीतकार होते राम पाठक. श्रोते हो आपण ऐकत आहात कार्यक्रम अर्चना. यानंतर आशा भोसले यांच्या स्वरात ही पारंपरिक भक्तिपर रचना ऐकूया. संगीतकार आहेत श्रीनिवास खळे.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मधुकर जोशी यांची ही भक्तिपर रचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते दशरथ पुजारी. श्रोतेहो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया ही देशभक्तीपर गीत रचना.

श्रोते हो, या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच आजचा अर्चना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 6:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम चिंतन. आज या कार्यक्रमात गहिवर या विषयावर रोशनी गतफणे यांचे विचार आज आपण ऐकणार आहोत.

गहिवर, मनातील भावनांची सखोल अभिव्यक्ती म्हणजे गहिवर. गहिवर हा मराठी भाषेतील अत्यंत भावस्पर्शी, जिव्हाळ्याचा आणि अर्थगर्भ शब्द आहे. मानवी मनात निर्माण होणाऱ्या सूक्ष्म, कोमल आणि तीव्र भावनांचे अत्यंत सुंदर आणि प्रभावी चित्रण या शब्दातून व्यक्त होते. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असे काही क्षण येतात की जिथे भावना इतक्या दाट होतात की त्यांना शब्दांची चौकट अपुरी पडते. अशावेळी मन भरून येते, डोळे पानावतात, गळा दाटून येतो. हीच अवस्था म्हणजे गहिवर. गहिवर केवळ दुःखाशी संबंधित नसून तो आनंद, प्रेम, अभिमान, कृतज्ञता आणि आठवणींच्या संगमातूनही निर्माण होतो. अनेकदा लोक गहिवर म्हणजे फक्त वेदना किंवा दुःख असे समजतात, परंतु प्रत्यक्षात गहिवर ही भावनांची परिपूर्णता आहे. ज्या क्षणी मन एखाद्या अनुभूतीने पूर्णपणे व्यापले जाते, त्या क्षणी गहिवर निर्माण होतो. गहिवर ही मानवी मनाची अत्यंत नैसर्गिक आणि सहज प्रतिक्रिया आहे. तो कृत्रिम नसतो, तर तो अंतःकरणातून उमटतो. आपल्या दैनंदिन जीवनातही गहिवर अनेक वेळा अनुभवायला मिळतो. आईवडिलांचे निस्वार्थ प्रेम, शिक्षकांचे मार्गदर्शन, मित्रांची निस्सीम साथ किंवा एखाद्या जुन्या आठवणींनी भरलेले क्षण, हे सर्व मनाला खोलवर स्पर्श करून जातात. एखाद्या जुन्या गाण्याने, एखाद्या छायाचित्राने किंवा एखाद्या जागेनेही आपल्याला भूतकाळात गेल्यासारखे वाटते आणि त्या आठवणींच्या ओघात मन गहिवरून जाते. विशेषत आई आणि मुलांमधील नातं हे गहिवराचे सर्वोत्तम उदाहरण आहे. आई आपल्या मुलांसाठी जे प्रेम, त्याग आणि कष्ट घेते, त्याची जाणीव जेव्हा मुलांना होते, तेव्हा त्यांचे मन आपोआप गहिवरून जाते. तसेच वडिलांची शांत पण ठाम साथ, शिक्षकांची प्रेरणा आणि मित्रांची खरी साथ, या सर्व नात्यांमध्ये गहिवराचे क्षण दडलेले असतात. गहिवर हा साहित्य आणि कलेतही अत्यंत महत्वाचा घटक आहे. कवी, लेखक आणि कलाकार आपल्या कलाकृतींमधून गहिवर व्यक्त करतात. एखादी कविता, कथा, चित्रपट किंवा नाटक जेव्हा आपल्या मनाला भिडते, तेव्हा आपल्याला गहिवराचा अनुभव येतो, कारण त्या कलाकृतीत आपल्या स्वतःच्या भावनांचे प्रतिबिंब दिसते. मराठी साहित्यामध्ये अनेक कवींनी गहिवराचे सुंदर चित्रण केलेले आहे. त्यांच्या लेखनातून मानवी भावनांची खोली आणि नाजूकपणा स्पष्टपणे जाणवतो. गहिवराचे एक उदाहरण म्हणजे कन्याविवाहानंतर सासरी जाण्याच्या प्रसंगी आई वडिलांचे हृदय गहिवरून येते. या प्रसंगाचे वर्णन संस्कृत साहित्यामध्ये देखील महाकवी कालिदासाच्या अभिज्ञान शाकुंतलम या नाटकातील चौथ्या अंकातील एका श्लोकात आलेले आहे. श्लोक यावत् सद्य शकुंतलेती हृदयम संपृष्टम उत्कंठया, कंठ संबित बाष्परुत्ती कलुषितम जडम दर्शनम, वैक्लव्यम मम तावदिदृशमिदं स्नेहात उदरोन्यकसः पीडयन्ते गृहिणः कथं नु तनया विश्लेष.

0: च्या दुःखैर्णवैही. आज शकुंतला सासरी जाणार आहे म्हणून पित्याचे हृदय उत्कंठेने व्याकुळ झाले आहे. शकुंतलेवर पितृवत वात्सल्य करणारे कण्वमुनी नैष्ठिक ब्रह्मचारी होते, पण शकुंतलेसारखी निसर्गकन्या मानसकन्या मानली तेव्हा त्यांचा पितृभाव अधिकच वृद्धिंगत झालेला दिसून येतो. शकुंतलेच्या पाठवणीच्या वेळी त्यांचा कंठ दाटून येतो, दृष्टी जड होते, हृदय भरून येते व ते म्हणतात, माझ्या वनवासी पित्याची कन्या वियोगाने अशी अवस्था आहे तर गृहस्थाश्रमी व्यक्तीची काय अवस्था होत असेल बरे. या उदाहरणावरून आपल्याला गहिवराची प्रचिती येते. गहिवर ही एक प्रकारची अंतर्मुक्त आहे, तो आपल्याला आपल्या भावनांशी जोडतो आणि आपल्याला अधिक संवेदनशील बनवतो. शेवटी गहिवर म्हणजे आपल्या मनातील भावनांची एक सखोल, निशब्द आणि प्रामाणिक अभिव्यक्ती होय. तो माणसाला माणूस बनवतो. शब्द अपुरे पडतात पण भावना मात्र मनाला खोलवर स्पर्श करून जातात. हीच गहिवराची खरी ओळख आहे. शब्दांपलीकडील भावनांची भाषा म्हणजेच गहिवर होय.
1: पडती शब्द काली चिंतनाचे.
2: चिंतन या कार्यक्रमात गहिवर या विषयावर रोशनी गतफणे यांचे विचार आपण ऐकले. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. मध्यम लहरी 512.8 MHz म्हणजेच 585 KHz आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. जाणून घेऊया आमच्या आजच्या सभेत प्रसारित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमांची रूपरेषा. सकाळी 6:40 आणि दुपारी 2 कृषीवाणी या कार्यक्रमात मूलस्थानी जल आणि मृदा संधारणाचे उपाय भाग दुसरा आपण ऐकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा. 6:50 परिसर या कार्यक्रमात जागतिक तापमान वाढ विषयावर माहितीचा भाग पहिला. वक्ते आहेत अदिती शारंगधर. निवेदन विद्या तावडे यांचं, सादरकर्ते विवेक वानखेडे आणि निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी. आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. हे तीनही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुगम संगीताचा कार्यक्रम 7:40 यात राखी शिपोरकर यांनी गायलेली मराठी भक्तिगीत आपण ऐकू शकाल. सूचनापत्र सकाळी 9:00 तर 9:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन, राग ललित आणि तबला संगत अजिंक्य गलांडे यांची. 10:00 प्रायोजित लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर. आजचा विषय आहे कर्करोग आणि तज्ज्ञ आहेत डॉक्टर सुशील मानधनिया. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम. तर 11:30 विभावरी या कार्यक्रमात प्रथम ऐकूया कथासागर, कहाणी राघव की सिया, वाचकस्वर पूनम मिश्रा यांचा. तदनंतर भाऊराव मुळे यांचं काव्यपाठ आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. या ठीक 12:00 खास महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. दुपारी 1:00 प्रायोजित कार्यक्रम NCERT हा कार्यक्रम नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात येईल. 1:40 लातूर जिल्हा वार्तापत्र. 1:45 लोकसंगीत या कार्यक्रमात संजय वाटकर आणि सहकारी यांनी गायलेला डहाका आपण ऐकू शकाल. निर्मिती आकाशवाणी नागपूर. दुपारी 2:30 आणि संध्याकाळी 5:02 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:00 माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कार 2025 नवी दिल्ली येथे आयोजित नागरी सन्मान सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. युववाणी या कार्यक्रमाची वेळ संध्याकाळी 5:30 तर 6:30 साहित्य सौरभ. ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. वृत्तविशेष संध्याकाळी 7:15 तर 7:30 माझं आवार माझं शिवार. कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. यात प्रथम ऐकूया नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या विषयावर डॉक्टर एकता निंगोट यांची मुलाखत. तदनंतर पुरस्कार प्राप्त शेतकरी प्रकाश धांडे मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा यांची मुलाखत. निर्मिती आकाशवाणी नागपूर. 8:15 लोकसंगीताचा कार्यक्रम तर 8:30 भावधारा. रात्री 9:15 स्पॉटलाईट तर 9:30

मिनिटांनी पब्लिक स्पीक आणि रात्री 10 वाजता नाद ब्रह्म या कार्यक्रमात योगेश बोडे यांचं सतारवादन, राग बागेश्री, तबला संगत स्वप्नील सरदेशमुख यांची, निर्मिती आकाशवाणी नागपूर. तर श्रोते हो, ही होती आमच्या आजच्या सभेत प्रसारित होणाऱ्या मुख्य कार्यक्रमांची रूपरेषा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे.

0: आकाशवाणी नागपूर शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र सादर करीत आहोत कृषीवाणी. निवेदक आहेत सचिन लाडोळे आणि आजचा विषय आहे मूलस्थानी जल आणि मृदा संधारणाचे उपाय भाग दुसरा.
1: काश्तकार बंधू आणि भगिनींना कालच्या कृषीवाणीतून आपण मूलस्थानी मृद आणि जलसंधारणाचे उपाय कशा पद्धतीनं करता येईल या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेतली होती. आज आपण बघूया की याशिवाय कुठल्या प्रकारच्या उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चितच आपल्याला अधिकाधिक प्रमाणात पावसाचं पाणी आपल्या शेतात मुरवता येईल आणि त्याचा विनियोग करता येईल. शेतकरी म्हणून लक्षात घ्या, भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचा साठा हा जलद गतीनं वाढवण्यासाठी प्रत्येकानं आपलं शेत जे आहे ते सूक्ष्म पाणलोट क्षेत्र समजून शेतातून वाहून जाणारं पाणी जे असतं ते मूलस्थानी अडवून जिरवणं ही काळाची गरज आहे. शेतातील खालच्या भागामध्ये योग्य आकाराचं आपण शेततळ देखील खोदू शकता. शेतातील जास्तीचं वाहून जाणारं पाणी यात साठवून ठेवणं हे आपल्याला शक्य होईल. अशा प्रकारे जिरवलेलं पाणी आपण बोर किंवा मग विहिरीतून मर्यादित प्रमाणात उपसा करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. याशिवाय आपल्याला शेतकरी बंधूंनो शेततळ करणं हे कसं फायद्याचं राहील हे देखील आपण बघूया. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे पीकेबी मॉडेल या प्रकारात शेततळ हे एक अविभाज्य अंग आहे. मूलस्थानी जलसंवर्धन करायचं झाल्यास जास्तीचं पाणी आपण या शेततळ्यामध्ये साठवून ठेवू शकतो. पुढे या पाण्याचा आपल्याला जेव्हा पिकाला गरज असते तेव्हा वापर करता येतो. साधारणपणे एकूण जे आपल्याकडे जमीन आहे त्याच्या क्षेत्रफळाच्या 1% क्षेत्रावर योग्य आकाराचं शेततळ आपण खोदून घ्यावं. शेततळ शक्यतो अस्तित्वात असलेल्या विहिरीच्या जवळपासच्या वरच्या बाजूला घ्यावं. महत्वाचं म्हणजे शेतात पाणी वाहून जात असेल तर त्याला बांध घालून किंवा अडवून त्याचा विनियोग आपल्याला या शेततळ्यात पाणी साठवण्यासाठी करता येईल. शेततळ्यासाठी मात्र जागा निवडताना जमिनीची पाझर क्षमता ही चांगली असणं हे मात्र गरजेचं आहे. याशिवाय काही जलसंधारणाचे उपाय हे देखील आपल्याला करावे लागतील. फळझाडामध्ये आपण पावसाळ्यापूर्वी नांगरांना आडवे उभे चर काढून चौकोनी वाफे तयार करून घ्यावेत. शेतातील उघळीवर गवत दगड माती आणि झाडांच्या फांद्या याचा उपयोग करून आपण बांध घालावे जेणेकरून जागीच पाणी हे मुरल्या जाईल आणि त्याचा आपल्याला शेतासाठी उपयोग होईल. ज्या ठिकाणी जास्त उतार आहे अशा हलक्या प्रकारच्या जमिनीत मात्र आपण सलग कंटूर चरावर फळबाग देखील लावाव्यात किंवा मग वणकुरण देखील विकसित करावं. तर अशा पद्धतीनं उपाययोजना ज्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितल्या आहेत त्या आपण जर आपल्या शेतामध्ये केल्या तर निश्चितच पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब आपल्याला जमिनीत मुरवता येईल, पर्यायानं आपल्या शेतातील पाण्याची पातळीही वाढवता येईल आणि त्याचा विनियोग आपल्याला पिकांसाठी देखील करता येईल.
0: कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. निवेदक होते सचिन लाडोळे. आता एका हवामानाचा आढावा. येत्या 24 तासात विदर्भात काही क्षेत्रात उष्णतेच्या लाटेची शक्यता असून कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 45 आणि 29 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तविली आहे. कृषीवाणी शेतकरी बंधू भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम आताच आपण ऐकला. याबरोबरच कृषीवाणी कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. त्यानंतर ठीक 6:55 संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
2: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो तर त्यावेळी पहिलं आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्त्रावावर असतं, त्याच्यामुळे काय होतं की तिचं त्या कामावरती फोकस राहत नाही आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित

0: तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल आणि जे काही तिच्या मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ॲटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आपण ऐकत होतात कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा. हाच कार्यक्रम दुपारी 2:05 पुनःप्रसारित करण्यात येईल. सकाळचे 6:50 झाली आहेत. प्रसारित करत आहो कार्यक्रम परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 अंश सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमानवाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या जागतिक हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमेट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 अंश सेल्सिअस ते 1.4 अंश सेल्सिअसच्या

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही.
2: मुळीच नाही मीनू, अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा, त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: आपल्या ब्रँडला नवीन ओळख हवी? आपल्या ब्रँडचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवायचंय? आपलं नाव गाजवायचंय देशाच्या नंबर वन रेडिओ चॅनल वर, तेही अगदी स्वस्त आणि कमी दरात? आता प्रतीक्षा संपली. विविध भारती नागपूर आपल्यासाठी घेऊन आला आहे अल्पदरात आपल्या उत्पादनाची जाहिरात करण्याची संधी, फक्त 167 रुपयात. तर विचार काय करताय? आजच संपर्क साधा नागपूर आकाशवाणीच्या मार्केटिंग विभागाशी. संपर्क क्रमांक 0712 2548 271, 2548 271. मेल आयडी csunagpur@gmail.com. कंडिशन अप्लाय.
5: हॅलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रमाविषयी निवेदन. आज सोमवार दिनांक 25 मे 2026 सकाळी ठीक 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग, आणि आपल्या प्रश्नांना उत्तर देतील डॉक्टर सुशील मानधनिया. श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101, तसेच 2529266. तेव्हा ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर, आज दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.
6: राधिका, किती वाट बघायची, चल ना लवकर.
7: अहो हो, आलेच.
8: कान लगे होते थे, दिल लगा होता था, बस आवाज सुन भारत हसता था रोता था.
7: आणि हे काय, कार चालवताना हा डेकचा आवाज, यामुळे लक्ष विचलित होतो. हो
6: अगं ऐक जरा, आता नव्याने प्रसार भारतीने वेव्ज OTT प्लॅटफॉर्म लॉन्च केलाय. या दूरचित्रवाणीचे 65 लाईव्ह चॅनल्स 12 जास्त भाषांमध्ये उपलब्ध आहेत. यात बातम्या, माहितीपट, इन्फोटेनमेंट, लाईव्ह TV स्ट्रीमिंग, फ्री टू प्ले गेमिंग सह विविध प्रकारची सामुग्रीही उपलब्ध आहे.
7: अरे वा, किती छान. मी पण आताच हा OTT प्लॅटफॉर्म आपल्या मोबाईल वरती डाउनलोड करते आणि माझ्या मित्र मैत्रिणींना सांगते.
8: न्यू रिलीजेस बॉलिवूड की न्यू थिंग भी है. डॉगी भी है, न्यू 4G भी है.
9: प्रसार भारती है कराता, भारत के हर रूप का दर्शन.
10: प्रसार भारती के पास है भारतीय संस्कृति की अनमोल धरोहर. इसमें शामिल

0: ते श्रीमहं मंगले शिवास्पदे शुकदे।
1: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी
2: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी
1: थोर क्रांतिकारक समाज सुधारक लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून
3: सतारीचे बोल असोत
4: की मंजुळ बासरे
3: शततारांची संतूर असो
4: की मंगल सनई

0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
1: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
1: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे. 7:10 झाली आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.

0: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
1: आकाशवाणी
0: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
1: ऐकत रहा आकाशवाणी ऐकत रहा आकाशवाणी।
0: हे आकाशवाणीचं पुणे केंद्र आहे। 7:10 झाली आहेत। ऐकूयात प्रादेशिक बातम्या।
2: आपल्याला
3: आकाशवाणी पुणे संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा। नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर। आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट। आता सविस्तर बातम्या। परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात काल नवी दिल्लीत विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा झाली। भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत करण्याचा पुनरुच्चार दोन्ही नेत्यांनी केला। त्याचबरोबर व्यापार ऊर्जा तसंच प्रादेशिक सुरक्षेसह अन्य महत्वाच्या क्षेत्रातील सहकार्यांचा त्यांनी आढावा घेतला। या चर्चेनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत डॉ जयशंकर यांनी दोन्ही देशातल्या व्यापार कराराला लवकरच अंतिम स्वरूप देण्याची गरज व्यक्त केली तसंच ऊर्जा व्यापारात झालेल्या विस्ताराचंही स्वागत केलं। भारत अमेरिकेसाठी महत्वाचा धोरणात्मक भागीदार असल्याचं सांगत मार्को रुबिओ यांनी भारताचं महत्व अधोरेखित केलं। देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये प्रत्येकी प्रति लिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे। गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे। त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे। नवीन मालवाहतूक आणि पुरवठा धोरणामुळे नागपूर हे देशातील एक प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून नावारूपाला येत आहे असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं। ते काल नागपूरच्या निमजी गोंड खैरी परिसरात 100 एकरांवर उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक लॉजिस्टिक्स पार्कचं उद्घाटन करताना बोलत होते। या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। या लॉजिस्टिक्स पार्क सुविधेमुळे उद्योग उत्पादन क्षेत्र आणि पुरवठा साखळीला मोठा फायदा होणार असून मालवाहतुकीचा खर्च कमी करण्यावर सरकारचा भर आहे असं सांगून मुख्यमंत्री म्हणाले,
2: आपल्याला जर ग्लोबली कॉम्पिटेटिव्ह व्हायचं असेल आणि ग्लोबल सप्लाय चेनचा भाग व्हायचा असेल तर लॉजिस्टिकची कॉस्ट कमी करणं हे महत्वाचं आहे। तेच काम आज आपण या माध्यमातून करतो आणि ते अतिशय वेगाने या ठिकाणी काम झालंय। आणि विशेषतः हा जो समृद्धीचं एक्सटेन्शन आहे याच्यामुळे संपूर्ण पूर्व विदर्भ जो आहे हा औद्योगिकदृष्ट्या अतिशय पुढारलेला होईल आणि त्यातनं लॉजिस्टिक्सची कॉस्ट मोठ्या प्रमाणात आपण कमी करू शकू आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे। आज आपण बघितलंय लॉजिस्टिक पार्कमध्ये सगळ्यात जास्त रोजगार असतो। या सगळ्या गोष्टींच्या मागे आपला प्रयत्न हाच आहे की रोजगाराची संधी तयार झाली।
3: यंदाच्या संसद रत्न पुरस्कारांसाठी 12 खासदार आणि 4 संसदीय समित्यांची निवड झाली आहे। महाराष्ट्रातून मेधा कुलकर्णी श्रीकांत शिंदे हेमंत सावरा स्मिता वाघ आणि नरेश म्हस्के या खासदारांची या पुरस्काराच्या विविध श्रेणींमध्ये निवड झाली आहे। प्राईम पॉईंट फाउंडेशन या खासगी संस्थेद्वारे हे पुरस्कार देण्यात येतात। तसंच चरणजीत सिंह चन्नी यांच्या अध्यक्षतेखालची कृषी समिती भर्तृहरी मेहताब यांच्या अध्यक्षतेखालची वित्त समिती सप्तगिरी शंकर उल्का यांच्या अध्यक्षतेखालची ग्रामविकास आणि पंचायती राज समिती आणि अनुराग ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालची कोळसा आणि खाण समिती या 4 संसदीय समित्यांचीही या पुरस्कारासाठी निवड झाली आहे। नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात जनगणनेच्या कामाला सुरुवात झाली आहे। जनगणना कार्यालयामार्फत 3,797 प्रगणक आणि पर्यवेक्षकांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे। जनगणना अधिकारी नागरिकांकडे कोणत्याही बँक खात्याची किंवा आधार कार्ड पॅन कार्ड याबाबतची माहिती मागत नाहीत याची नागरिकांनी नोंद घ्यावी आणि अशा प्रकारची माहिती मागणाऱ्या तोतयांपासून सावध राहावं असं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे। त्याचप्रमाणे जनगणनेच्या कार्यात अडथळा आणणाऱ्या आणि प्रगणकांना माहिती न देता कामात अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असंही सूचित करण्यात आलं आहे। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।

बातमीपत्रात पुन्हा स्वागत. राष्ट्रपती भवनात आज होणाऱ्या यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यात राष्ट्रपती 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कार प्रदान करणार आहेत. वर्ष 2026 साठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करण्यास मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रदान केले जातील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया त्रुटीमुक्त करण्यासाठी त्यांना मदत करण्याकरता इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजे आयआयटी मद्रास इथले प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांच्या एका पथकाला पाठवण्याचे निर्देश केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिले आहेत. सीबीएसईच्या निकालानंतरच्या सेवा पोर्टलबाबत विद्यार्थी आणि पालकांनी व्यक्त केलेल्या चिंता आणि घडामोडींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे युपीएससीच्या नागरी सेवापूर्व परीक्षा आणि भारतीय वन सेवापूर्व परीक्षा काल सुरळीतरित्या पार पडल्या. देशभरातील 83 शहरांमधील 2000 अधिक परीक्षा केंद्रांवर या परीक्षा घेण्यात आल्या. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्रांवर उमेदवारांच्या रिअल टाईम चेहरा प्रमाणीकरण या प्रणालीची अंमलबजावणी यंदा प्रथमच करण्यात आल्याचं युपीएससीनं सांगितलं. सध्या ओबीसीचं आरक्षण संपलं आहे. कुणबी दाखल्यामुळे मूळ ओबीसी राजकारणातून बाहेर फेकला गेला आहे. प्रस्थापितांकडून ओबीसींना भयभीत केलं जात आहे, तरीही सरकार आमचं ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सरकार ओबीसींच्या बाबतीत आंधळा आणि बहिरं झालंय का, असा प्रश्न ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केला आहे. ते काल सोलापूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सर्वच ठिकाणी ओबीसीत मराठा समाज दाखल झाला तर ओबीसींमधील 400 जाती जमातींनी कुठे जायचं, असा सवाल उपस्थित करत मुख्यमंत्र्यांनी ओबीसींच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत, असंही हाके यावेळी म्हणाले. माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे केवळ एक शासकीय अभियान नसून ग्रामीण भागाचा कायापालट करणारी चळवळ आहे, असं मत आरोग्य सेवा नागपूर मंडळाचे उपसंचालक डॉ शशिकांत शंभरकर यांनी व्यक्त केलं. ते काल भंडारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी शासनाच्या सर्व आरोग्य योजनांच्या सद्यस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. रत्नागिरीचे जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी नुकतीच 23 मे रोजी पत्नी डॉ सुप्रिया यांच्यासह एव्हरेस्ट बेस कॅम्पची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली. रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाडही या मोहिमेत होते. सातपुते आणि गायकवाड या दोघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर राज्यघटनेची उद्देशिका प्रदर्शित केली. सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर तलावामध्ये काल सकाळी ऑक्सिजन अभावी पुन्हा शेकडो मासे मृत्युमुखी पडले. तलावातील पाणी शुद्ध राहावं तसंच त्या पाण्यातील जलचरांना पुरेसा ऑक्सिजन मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीनं 1,00,000 रुपये खर्च करून एरिएटर बसवण्यात आले आहेत. तरीही तलावातील मासे मृत्युमुखी पडले आहेत. गेल्या वर्षभरात जवळपास 3 वेळा मासे मृत्युमुखी पडण्याची घटना घडली. नाशिक जिल्ह्यात काल सलग दुसऱ्या दिवशी काही भागांमध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली. मालेगाव, निफाड आणि चांदवड या 3 तालुक्यांमध्ये काल पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. बदलत्या वातावरणामुळे आणखी काही दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेनं वर्तवली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात काल पावसानं मेघगर्जनेसह हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडून नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. कोकम पिकासाठी हा पाऊस धोक्याचा असल्यानं कोकम बागायतदार धास्तावले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले नजीक शिरोडा केरवाडी इथली मच्छीमारी करण्यासाठी समुद्रात गेलेली बोट अचानक आलेल्या सोसाट्याच्या वादळी वाऱ्यामुळे उलटून बुडाली. या अपघातात बोटीवरील एकाच कुटुंबातील 3 दोघे जण थोडक्यात बचावले असून एक मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. राज्यात अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर तसंच अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी उद्यापर्यंत उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा जारी करण्यात आला आहे. प्रादेशिक हवामान विभागानं बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागात

उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांच्यात विविध मुद्द्यांवर व्यापक चर्चा. नागपूरला देशातील प्रमुख लॉजिस्टिक्स केंद्र म्हणून ओळख मिळत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन. राज्यातील 5 खासदारांसह 12 जणांना संसद रत्न पुरस्कार जाहीर. आणि राज्याच्या काही भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी तर काही भागात उष्णतेची लाट. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आपल्या मातृभूमीला दास्यातून मुक्त करण्यासाठी आयुष्यभर झुजलेले क्रांतिकारक. अबलान माझी ही माता रे असं सागराला निक्षून सांगणारे वीर कवी. अंदमानात कठोर शिक्षा भोगत असतानाही काव्यातून निसर्ग चित्रण करणारे कोमल हृदयाचे कवी.
1: फुलबाग किती शोभे लहान नटवी करी, नटुनी थटुनी नाना नखरे वरचे वरी.
0: थोर क्रांतिकारक, समाज सुधारक, लेखक, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. त्यांच्या जयंतीनिमित्त अवश्य ऐका अर्चना साने लिखित विशेष रूपक साहित्य सूर्य सावरकर. बुधवारी 27 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात, तसंच सविता जेरे लिखित सखी विश्व हा संवादात्मक कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून.
2: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
3: आकाशवाणी
2: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
3: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
4: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
5: आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलो हर्ट्सवर. आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ऍपवर, त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया दिनविशेष. आज सोमवार दिनांक 25 मे. श्रोते हो, अयोध्येचा राजा हा बोलपट 1932 साली प्रदर्शित झाला. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अभिनेते अभिनेत्रींचं जितकं योगदान आहे, गायक संगीतकारांचं जितकं योगदान आहे, त्याचप्रमाणे गायिकांचंही योगदान तितकंच महत्वाचं आहे. हे सांगण्याचं कारण म्हणजे आज सोमवार दिनांक 25 मे मराठी भावगीतं, चित्रपटगीतं आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये ज्यांनी आपला अमीट असा ठसा उमटवला त्या ज्येष्ठ पार्श्वगायिका ललिता फडके यांचा आज स्मृतिदिन. श्रोते हो, ललिता फडके यांनी गायनाचे धडे दत्तोबा तायडे आणि पुरुषोत्तम वालावलकर यांच्याकडून गिरवले. त्यांनी गीतरामायणातली कौसल्याची सगळी गाणी गायली होती. 1948 सालचा शहीद, नदिया के पार, विद्या, सिपहिया यासारख्या अनेक हिंदी चित्रपटांसाठी, तसंच चिमण्यांची शाळा, जन्माची गाठ, जशास तसे, प्रतापगड, माझं घर, माझी माणसं, माय बहिणी, रानपाखरं, वंशाचा दिवा इत्यादी मराठी चित्रपटांसाठी त्यांनी पार्श्वगायन केलं होतं. आज ललिता फडके यांचा स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांना ही भावपूर्ण आदरांजली. आपण जाणून घेतलं दिनविशेष.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR लाईव्ह या मोबाईल ॲपवर त्याचप्रमाणे 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. सकाळचे 7:25 झाली आहेत. प्रसारित करत आहो प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्यांनो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी चर्चा करणार आहोत. दिलखुलास कार्यक्रमात या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपण निमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे सर यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
1: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर्स, म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात, तर त्याच्यामधले साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एक तर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर, असं अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखाद्या ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लगेच पड्डी देऊन टाकता, कारण का ते रिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटरवर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते, आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या त्या त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो, आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेलं आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचं प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.

0: अच्छा
1: परत डार्क वेब म्हणून एक प्रकार आहे. डार्क वेब म्हणजे कसं आहे की ह्याच्यामध्ये कुठलाही व्यक्ती जेव्हा डार्क वेब मध्ये ऍक्टिव्ह असतो तर त्याची आयडेंटिटी कुठेच डिस्क्लोज होत नाही. ते मल्टी लेअर व्हीपीएन सिस्टीम असते की ज्याच्यामुळे तो कोण व्यक्ती माहिती टाकतो त्याचा आपण शोध घेऊ शकत नाही.
0: अच्छा
1: मग अशी बऱ्यापैकी जी माहिती जी डार्क वेब वरती आलेली असते त्याच्यामधून सुद्धा हा डेटा ब्रीच होतो.
0: अच्छा
1: आणि तो डेटा एकदा सायबर गुन्हेगारांच्याकडे गेला किंवा त्यांचा डेटा कलेक्शन करण्याचे अनेक प्रकार आहेत की तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, एखादा मुलगा असेल एखादा व्यक्ती त्याला मुलगी म्हणून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो, एखादी महिला असेल तर त्याला मुलगा म्हणून सुद्धा तो फ्रेंड रिक्वेस्ट पाठवणार, किंवा ओल्ड पर्सन असेल तर साधारणपणे सामाजिक कार्य किंवा काय, कारण का आपल्या एज प्रोफाईल नुसार आपलं इंटरेस्ट बदलत राहत. साधारणपणे 45 वर्षाच्या वर गेला की माणसाला सामाजिक कार्य करायचं आहे, सोसायटीमध्ये जायचं आहे, असं काहीतरी त्याचे
0: मनामध्ये
1: येतात. किंवा 55 वर्षाच्या वर गेला की तो माणूस आणखी मग कुठं छोटी मोठी इन्व्हेस्टमेंट काही करायची आहे का ह्याचा विचार करत असतो. पुढची पिढी कशी सेटल होईल किंवा माझ्या ह्या पैशाचा उपयोग इतरांना कसा होईल, असे वेगवेगळ्या प्रकारचे वेगळे इंटरेस्ट असतात. मग अशा वेळेला सायबर गुन्हेगार तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात.
0: अच्छा
1: मग फ्रेंड रिक्वेस्ट पाठवलं की एखाद्या मुलाला एखादा प्रोफाईल आवडतो आणि मग फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही ऍक्सेप्ट केली, तो पलीकडे जो असतो तो मुलगीच असेल आणि तीच व्यक्ती असेल अशी गॅरंटी नाही.
0: बरोबर.
1: आणि जेव्हा तुम्ही फेसबुक वरती फ्रेंड रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करता तेव्हा तुमचा डेटा तुमचा आणि तुमच्या फ्रेंडचा जो डेटा तुमच्या फेसबुक वरती सेव्ह आहे तो सगळा डेटा तो काढून घेत.
0: अच्छा
1: मग त्यामुळं तुमचे समजा फ्रेंड रिक्वेस्ट मध्ये तुमच्याकडे फ्रेंड असतील 5,000-4,000 हा सगळा डेटा त्याच्याकडे गेला.
0: अच्छा
1: मग कधी कधी आपण काय करतो की फेसबुक आपल्याला असं वाटतं की हे फार खात्रीशीर आणि आपलं
0: हक्काचं
1: व्यासपीठ आहे, मग आपण आपला मोबाईल नंबर आपले पत्ते आपण एअर फ्लाईट मध्ये बसलो फोटो काढला त्याच्यावर टाकला, लग्नात गेलो डान्स केला तिथला एक फोटो काढला किंवा कुठंतरी कार्यक्रमाला गेलो तिथं हे सगळं आपण त्यात टाकतो. आणि बऱ्याच वेळा कसं असतं की त्याच्यामध्ये लोकेशनचं टॅगिंग पण येतं, त्यामुळे गुन्हेगारला हे पण कळतं की तुम्ही कुठे फिरता तुमचा तुमचे इंटरेस्ट काय, हा सगळ्या प्रकारचा डेटा हा सायबर गुन्हेगारांच्याकडे जात असतो.
0: अच्छा
1: हे सोशल मीडियावरती जे काही आपल्या जगभर जे सोशल मीडिया आहेत हे मार्केटिंग सेंटर्स आहेत, हे फक्त सेन्स करतात की मुंबईच्या लोकांचा कल काय आहे, पुण्याच्या लोकांचा कल काय आहे, दिल्लीच्या लोकांचा कल काय आहे, अगदी रिमोट प्लेसच्या लोकांचा कल काय आहे, एखाद्या धार्मिक स्थळाच्या आसपास राहणाऱ्या लोकांचा कल काय आहे, मग राजकारणाकडे कल कसा आहे, कुठल्या पक्षाकडे ओढा आहे किंवा कुठल्या विचारधारेकडे ओढा आहे, ह्याचा सगळ्याचा सेन्स ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ह्या डेटा कलेक्शन सेंटर्स त्या लोकांना होत असतो. अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारची माहिती, म्हणजे आपल्याला वाटतं की मी फेसबुक बघतो मला फुकटच आहे मला काही पैसे द्यायला लागत नाही, मी व्हॉट्सअप वापरतो मी इंस्टाग्राम वापरतो, जगभर 137 असे प्लॅटफॉर्म्स आहेत चॅटिंग प्लॅटफॉर्म्स. मग काही प्लॅटफॉर्म्स मुलं वापरतात, काही महिला वापरतात, काही युवक वापरतात, काही ओल्ड पर्सन वापरतात, काही राजकारणामध्ये सक्रिय असणारी लोक वापरतात, काही सामाजिक कार्यामध्ये असणारे सक्रिय असणारी लोक वापरतात. मग हा जे चॅटिंग प्लॅटफॉर्म्स आहेत हे फक्त डेटा कलेक्ट करतात.
0: अच्छा
1: त्यामुळं ही जी माहिती आहे सायबर गुन्हेगार हितच विश्वासघात करतात लोक.
0: अच्छा
1: की लोकांना काय वाटतं की माझा आधार कार्ड त्यांना माहित असं संबंधच नाही, ती माझी प्रॉपर्टी आहे, मला गव्हर्नमेंटने आधार कार्ड दिलेलं आहे, मला नंबर गव्हर्नमेंटने दिलेला आहे, माझा फोटो त्याच्यावर मीच ठेवलेला आहे, त्याला कसं काय जाऊ शकतो, ते माझंच आहे, ते खरंच असणार आहे माझं, हे विश्वासघात.
0: अच्छा
1: पॅन कार्ड, तुमचा मोबाईल नंबर, मोबाईल नंबर, आता तुम्ही मोबाईल ही काही एजन्सी अशी आहे की वेगवेगळ्या कंपन्या आहेत.
0: बरोबर.
1: आणि ह्या वेगवेगळ्या कंपन्या तुम्हाला गॅलरी मधून सिम कार्ड देत असतात, हा डेटा तिथूनही ब्रीच होऊ शकतो. आणि सायबर गुन्हेगार हा रॅन्डमली कॉल करतो, असे म्हणतात की साधारणपणे 2 कोटी लोकांना ते संपर्क करतात.
0: अच्छा
1: भारतातल्या 2 कोटी लोकांना रोज संपर्क करतात असा एक सर्वे सांगतो.
0: अच्छा
1: मग त्याच्यामध्ये कुणाला ईमेलच्या माध्यमातून संपर्क केला जाईल, ईमेल आय डी त्यांच्याकडे असतात, तुमचा मोबाईल नंबर आहे त्याच्यामध्ये टेक्स्ट मेसेज पाठवला जाईल, तुमचा व्हॉट्सअपवरती मेसेज येईल, तुमच्या फेसबुकवरती जिथं जिथं तुमच्याशी कनेक्शन एस्टॅब्लिश होऊ शकतं तुम्हाला मेसेज पाठवला जाऊ शकतो त्या ठिकाणी ते प्रेझेंट असतात.
0: सर मला सांगा की खेडेगावातली काय परिस्थिती आहे, हे इझिली अवेलेबल आहे तिथे, म्हणजे आता खेडेगावात एखादी घटना सायबर गुन्ह्याची घडली तर काय त्यांनी नेमकं करायचं,
1: त्यांनी ऑनलाइन ट्रेजरचा वापर करायचा.
0: मला विचारायचं की सायबर गुन्ह्यांचं खेडेगाव हे टार्गेट ते ठेवतात का?
1: आहे सगळीकडे, रँडम आहे.

0: शहरात पण आहे, खेडेगावात साधारणपणे आपल्या देशामधले 45% लोक हे इंटरनेटने कनेक्ट आहे. 45% लोक, मग त्यात शहरी भागाला ग्रामीण भागाला एवढं इंटरनेटनं कनेक्शन वाढलेलं आहे की लोक त्याच्यावरती UPI पेमेंट करतात. आताची आपली डिजिटल पेमेंटची सिस्टीम आपल्या देशामध्ये आलेली आहे, युनिफाईड पेमेंट सिस्टीम. ही जी इंटरपेची जी सिस्टम जी आहे ही पूर्ण जगभरातली अतिशय नाविन्यपूर्ण यंत्रणा आहे.
1: अच्छा.
0: आणि ह्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा फ्रॉड नाही, फक्त लोकांनी पिन नंबर दिला. QR कोड हा जो असतो तो QR कोड हे इनव्हॉइस आहे, पैसे त्याला जातात. आपल्या अकाउंटवरून त्या अकाउंटला पैसे जातात. तो काय करतो, QR कोड पाठवतो. आपल्याला काय वाटतं, तो म्हणतो की पैसे तुम्हाला पाठवायचे, तुम्हाला QR कोड पाठवलाय, ते इथे QR कोड वरती पिन नंबर टाका, तुम्हाला पैसे मिळून जाते. पण हे पैसे आपल्या अकाउंटमधून त्या अकाउंटला जाणार असतात. त्यामुळे कुठलाही QR कोड वरती पिन नंबर टाकून पैसे आपण त्याला देत असतो.
1: बरोबर. आणि OTP कोणाला शेअर नाही करायचा.
0: OTP शेअर नाही. QR कोडचा एक खास करून विषय असा आहे की सायबर गुन्हे काय काय करतात, एखादा QR कोड तयार करतात.
1: अच्छा.
0: आणि व्हिक्टिमला पाठवतात, म्हणजे OLX वरती ते जातात. OLX वरती जातात आणि मग ह्यांना विकायचं असतं, काहीतरी फर्निचर घरातलं काही जुन्या वस्तू विकायचे असतात. मग सायबर गुन्हे काय करून, तुम्ही घ्यायला रेडी आहे आणि मी तुम्हाला अडवान्स पाठवतो. आत्ता 1 लाखाची वस्तू मी घेतलेली आहे तर तुम्हाला मी आत्ता अकाउंट 10,000 अडवान्स पाठवतो, म्हणून QR कोड पाठवतो. मग QR कोड याला काय वाटतं की ते पैसे मला येणार आहेत. मग QR कोड ही यासाठी आहे की त्याच्या अकाउंटला तुमच्या अकाउंटमधून पैसे जाणार आहे. आणि ज्यावेळेला ते पैसे तुमच्या अकाउंटमध्ये त्या अकाउंटला पैसे जातात त्यावेळेला विषय संपलेला असतो, त्यानंतर तो तुमच्या संपर्कातच येत नाही.
1: नक्कीच सर. पण सर, जाता जाता आम्हाला सांगा की मुळात आपण या सायबर गुन्हेगारीला बळी पडू नये म्हणून सर्व नागरिकांनी काय काळजी घ्यायची.
0: मुळात म्हणजे आपला जो फोन आहे तो अपडेट केला पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, कोणत्याही व्यक्तीने जर तुम्हाला फोन केला, SMS केला, फोन केला, ईमेल केला आणि नेहमी तुम्हाला काहीतरी संशय निर्माण होतो, एखादी अपरिचित घटना, अघटित घटना जर घडत असेल तुमच्या बाबतीत तर तुम्हाला नेहमी संशय निर्माण होतो, तर संशयाचं पहिले निराकरण केलं पाहिजे. म्हणजे खास करून मगाच मी तुम्हाला सांगितले की त्यांना फोन आला, तुमच्या मुलीला असा मी अटक केलेला आहे, तर त्या महिलेने पहिलं त्या मुलीचा शोध घेतला पाहिजे होता किंवा ती कुठं आहे त्याची खात्री केली पाहिजे. त्याच्यानंतर त्या फोनवरती विश्वास ठेवला गेला पाहिजे होता. तरी तुम्ही खात्री केल्याशिवाय त्याच्यावरती कधी ऍक्टिव्हिटी करू नये. तुमचा OTP असेल, तुमचा पिन नंबर असेल, कुणालाही शेअर करता कामा नये. अननोन ज्या लिंक असतात, म्हणजे त्याच्यामध्ये मार्केटिंगची लिंक असेल किंवा एखाद्या वस्तू खरेदीची लिंक असेल किंवा कुठली लिंक जी असेल, अननोन लिंक कधी तुम्ही ओपन करू नका. जर लिंक जर ओपन केल्या असतील, तात्काळ तुम्हाला वाटलं हे संशयास्पद आहे, त्याच्यामध्ये तुमचे कुठल्याही बँकिंगचे डिटेल्स भरू नका. क्रेडिट कार्डचे डिटेल, डेबिट कार्डचे डिटेल भरू नका. आणि जर भरले गेले असतील आणि समजा चुकून जर पैसे गेले तर 1-9 कॉल करायचा आहे. आणि सगळ्यात चांगला उपाय म्हणजे फोन स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा आहे.
1: अच्छा.
0: तुमच्या फोनमध्ये जी सिस्टम असते ती सगळे मालवेअर काढून टाकते, तुमचा फोन अपडेट होऊन जातो.
1: नक्कीच सर. श्रोत्याहो, दिलखुलास कार्यक्रमात आज आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेतली. आपण पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी ठीक 7:25 दिलखुलास कार्यक्रमात एका नवीन विषयासह आणि एका नवीन मान्यवरांसह. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सुगम संगीत. आज या कार्यक्रमात राखी शिपोरकर यांनी गायलेली मराठी भक्तिगीतं आपण ऐकणार आहोत.

सुगम संगीताच्या कार्यक्रमात राखी शिपोरकर यांनी गायलेली मराठी भक्तिगीता आताच आपण ऐकली. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणी मनोज क्षीरसागर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. आता सविस्तर बातम्या. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी प्रतिलिटर 2.5 रुपयांपेक्षा जास्त वाढ करण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसातली ही चौथी दरवाढ आहे. त्यानुसार पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपये वाढ करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या प्रतिनिधींना इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्यास सांगितलं आहे. तत्पूर्वी गेल्या 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धात लवकरच तोडगा निघण्याची आशा कमी असल्याचं अमेरिकी प्रशासनानं सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीची मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडणं आणि इराणच्या अणुकार्यक्रमावर पुढील वाटाघाटी यांचा समावेश आहे. या प्रस्तावित करारावरून रिपब्लिकन पक्षात फूट पडली असून काहींच्या मते हा करार इराणबाबत खूपच सौम्य आहे. सिनेटर टेड क्रूज म्हणाले की ही एक विनाशकारी चूक ठरेल. तर सिनेटच्या सशस्त्र सेवा समितीचे अध्यक्ष रॉजर विकर म्हणाले की 60 दिवसांच्या शस्त्रसंधीचा अर्थ ऑपरेशन एपिक फ्युरीद्वारे जे काही साध्य झालं आहे ते सर्व व्यर्थ गेलं असं होईल. परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रुपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली. ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं त्यांनी स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्बाधपणे सुरू व्हावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. सरकारनं सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी विशेष तरतुदी केल्या असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितलं. या तरतुदींमुळे आदिवासी समुदायांचे हक्क पूर्णपणे सुरक्षित राहतील असं त्यांनी काल नवी दिल्लीत जनजाती सांस्कृतिक समागमाला संबोधित करताना सांगितलं. आदिवासी समुदायांचा त्यांच्या जमिनींवर आणि जंगलांवर कायदेशीर मालकी हक्क आहे आणि कोणीही त्यावर अतिक्रमण करू शकत नाही असा पुनरुच्चार शहा यांनी केला. नागालँडचे राज्यपाल नंदकिशोर यादव यांनी काल दिमापूर इथं आयोजित नागालँड भोजपुरी समाजाच्या 14व्या सत्कार समारंभात भोजपुरी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. भोजपुरी समाजानं नागालँडच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनात मोलाचं योगदान दिलं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची पुनर्मूल्यांकन प्रक्रिया कोणत्याही त्रुटींविना पार पडावी यासाठी आयआयटी मद्रास आणि आयआयटी कानपूरमधील प्राध्यापक आणि तांत्रिक तज्ज्ञांचं एक पथक नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत. सीबीएसईच्या निकालपश्चात सेवा पोर्टलबाबत वस्तुस्थिती तसंच विद्यार्थी आणि पालकांनी उपस्थित केलेल्या चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षेची तारीख पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. काँगोमध्ये देशाच्या पूर्वेकडील भागात सुरू असलेल्या इबोलाच्या उद्रेकात संशयित रुग्णांची संख्या आता 900च्या पुढे गेली आहे. 904 संशयित रुग्ण आणि 119 संशयित

क्षयित मृत्यूंची नोंद झाली आहे. इतुरी प्रांतात या उद्रेकाचं केंद्र आहे. या उद्रेकामुळे आता काँगोसाठी अत्यंत उच्च धोका निर्माण झाला आहे. परंतु हा रोग जागतिक स्तरावर पसरण्याचा धोका कमी आहे असं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे. आफ्रिकेच्या काही भागांमध्ये इबोलाचा मोठा प्रादुर्भाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. या प्राणघातक विषाणूचा देशात संभाव्य प्रसार रोखण्यासाठी भारतीय अधिकारी आता विमानतळ आणि इतर आंतरराष्ट्रीय प्रवेशद्वारांवर पाळत वाढवत आहेत. इबोला विषाणूच्या अनेक प्रजाती असून तो एक दुर्मिळ परंतु अनेकदा प्राणघातक विषाणूजन्य रक्तस्त्रावी ताप आहे. इबोलाचा प्रसार संक्रमित मानव किंवा प्राण्यांचं रक्त, शरीरातील द्रव पदार्थ किंवा उती यांच्या थेट संपर्कातून होतो. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे उमेदवार देबांशू पांडा यांनी फालता विधानसभा जागा 1,09,000 मतांच्या फरकानं जिंकली आहे. फालतामध्ये केंद्रीय दलांच्या सुमारे 35 तुकड्यांच्या कडेकोट बंदोबस्तात फेरमतदान घेण्यात आलं. अनेक मतदान केंद्रांवरील यंत्रांवर अत्तर सदृश पदार्थ, शाईचे डाग आणि चिकट पट्ट्यांचा वापर केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सिक्कीममध्ये चौथे दोद्रुपचेन रिम्पोछे, क्याबगोन दोद्रुपचेन जिग्मे थुपतेन त्रिनले पालझांगपो यांच्या कुदुंगची म्हणजे पवित्र देहाची अंतिम यात्रा आणि प्रतिष्ठापना सोहळा प्रत्यक्ष पाहण्यासाठी गंगटोक इथं शेकडो भाविक, भिक्खू आणि मान्यवर जमले होते. लुकशामा इथून देवराली चोरतेन गोंपापर्यंत निघालेली ही भव्य मिरवणूक प्रार्थना, मंत्रोच्चार आणि पारंपरिक बौद्ध विधींनी दुमदुमून गेली. यावेळी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी त्यांना आदरांजली अर्पण केली आणि अखेरचा निरोप दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित वर्तमान वर्षातील पहिल्या नागरी सन्मान प्रदान समारंभात 66 पद्म पुरस्कार प्रदान करतील. यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. वर्तमान वर्षासाठी राष्ट्रपतींनी 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला मंजुरी दिली आहे. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार दिले जातील. महाराष्ट्रात महाबळेश्वरजवळ आंबेनळी घाटात काल मध्यरात्रीच्या सुमारास एक चारचाकी गाडी 800 फूट खोल दरीत कोसळली. या गाडीमध्ये 8 जण असल्याची माहिती असून आतापर्यंत 2 मृतदेह हाती लागले आहेत. तापमान. मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून तापमान नेहमीच्या सरासरीपेक्षा खूपच वर गेलं आहे. अनेक प्रदेशांमध्ये तीव्र कोरडे वारे आणि दिवसाच्या वेळी होणाऱ्या असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे. यामुळे लोकांना दुपारच्या कडाक्याच्या वेळी घराबाहेर पडणं टाळावं लागत आहे. सध्या मध्य प्रदेशची परिस्थिती अत्यंत कठीण आहे. उष्णतेची तीव्रता प्रचंड असून संपूर्ण राज्यातून गरम वारे वाहत आहेत. बहुतांश शहरांमध्ये तापमान 43° सेल्सिअसच्याही वर गेलं आहे. इकडे महाराष्ट्रामध्ये अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यांसाठी मंगळवारपर्यंत तीव्र उष्णतेच्या लाटेचा लाल बावटा जारी करण्यात आला आहे. याच कालावधीसाठी अकोला, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांकरता नारंगी बावटा जारी करण्यात आला आहे. बुलढाणा आणि वाशिम जिल्हे वगळता विदर्भाच्या बहुतांश भागांमध्ये उच्च तापमान कायम राहण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 10 दिवसात चौथ्यांदा वाढ. इराणसोबत कोणताही करार घाईनं न करण्याचा अमेरिकी अध्यक्षांचा सल्ला. सर्व आदिवासी समुदायांना समान नागरी संहितेच्या कक्षेतून वगळण्यासाठी केंद्राद्वारे विशेष तरतुदी. काँगोमधील इबोला विषाणूच्या साथीत आतापर्यंत 119 जणांचा मृत्यू. आफ्रिकी देशांमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचा भारतीयांना सल्ला. आणि महाराष्ट्रासह मध्य आणि वायव्य भारताच्या मोठ्या भागामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत.

मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेली राजेंद्र कृष्णन यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते मदन मोहन आणि चित्रपटाचं नाव होतं गेटवे ऑफ इंडिया. कार्यक्रमात यानंतर ऐकूया मिस्टर एक्स इन बॉम्बे या चित्रपटातील गीत कुमार सानू, माफ करा, किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या स्वरात. गीतकार आहेत आनंद बक्षी आणि संगीतकार आहेत लक्ष्मीकांत प्यारेलाल.

गृहप्रवेश या चित्रपटातील गीत आपण ऐकलं भूपिंदर आणि सुलक्षणा पंडित यांच्या स्वरात. गुलजार यांचं गीत होतं, संगीतकार होते कानू रॉय. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया शकील बदायुनी यांची गीतरचना, संगीतकार रवी. घुंघट हे चित्रपटाचं नाव असून गायक स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम सूचना पत्र.

0: एआय आणि डिजिटल नव उपक्रमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला नवी गती. टेक महाइम्पॅक्ट 2026 परिषदेच्या परिसंवादात तज्ञांचे मत. कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय, ई गव्हर्नन्स आणि डिजिटल नव उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला अधिक गती देण्यावर भर देत प्रशासन अधिक पारदर्शक, उत्तरदायी आणि नागरिकाभिमुख करण्याचा निर्धार राज्य शासनाने व्यक्त केला. पावरिंग महाराष्ट्रज इकॉनॉमी थ्रू एआय, ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इनोव्हेशन या विषयावरील परिसंवादात विविध क्षेत्रातील तज्ञांनी डिजिटल परिवर्तनाच्या संधी आणि आव्हानांवर सखोल चर्चा केली. तंत्रज्ञान, नव उपक्रम, डिजिटल गव्हर्नन्स आणि CSR विषयक उच्चस्तरीय टेक महाइम्पॅक्ट 2026 परिषदेत एआय, ई गव्हर्नन्स आणि डिजिटल इनोव्हेशनच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती या विषयावरील पहिल्या चर्चासत्रात डॉ ज्ञानेश्वर मुळे, भुवनेश्वरी एस, अजय प्रसाद श्रीवास्तव, अभिषेक लाहिरी, के व्यंकटेशम, अवर्तन बोकील आणि भगवान पाटील या मान्यवरांनी सहभाग घेतला होता. या परिसंवादात राज्य शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या आयुक्त भुवनेश्वरी एस यांनी सांगितले की शासन केवळ कागदपत्रांचे डिजिटलायझेशन करत नसून संपूर्ण शासकीय प्रक्रियेचे डिजिटलायझेशन आणि गव्हर्नमेंट प्रोसेस री इंजिनिअरिंगवर काम करीत आहे. विविध विभागांचे डेटाबेस एआय इंटिग्रेशनद्वारे परस्पर जोडण्याचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांना सेवा मिळण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे. तसेच एआय अनालिटिक्सच्या मदतीने समस्या उद्भवण्यापूर्वीच त्याचा अंदाज घेऊन डेटा आधारित निर्णय प्रक्रिया मजबूत करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आयएएस अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी तंत्रज्ञानाचा वापर करण्यापूर्वी समस्येचे अचूक विश्लेषण आवश्यक असल्याचे सांगितले. दिल्लीतील पासपोर्ट सेवा सुलभीकरण उदाहरण देत त्यांनी तंत्रज्ञानाचा उद्देश नागरिकांचे जीवन अधिक सुलभ करणे हा असावा असे स्पष्ट केले. CSR 2च्या माध्यमातून तंत्रज्ञानाचा उपयोग केवळ यंत्रणा सुधारण्यासाठी नव्हे तर सामाजिक परिवर्तनासाठी आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी व्हायला हवा असे त्यांनी यावेळी सांगितले. या परिसंवादातून महाराष्ट्र शासन आणि महाआयटी प्रशासनात एआयचा प्रभावी वापर करून पारदर्शकता वाढविणे, सेवा वितरण अधिक कार्यक्षम करणे आणि नागरिकांचे लिव्हिंग सुधारण्याच्या दिशेने ठोस पावले उचलत असल्याचे परिसंवादातून स्पष्ट करण्यात आले.
1: आताच आपण नागपूर आणि परिसरातील घडामोडींवर आधारित कार्यक्रम ऐकलात. सूचनापत्र हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

सूचनापत्र हा कार्यक्रम आताच आपण ऐकला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अभिजीत आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं अन्वर सागर यांचं गीत. संगीतकार आहेत जतीन ललित आणि चित्रपटाचं नाव आहे खिलाडी.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

राजू बन गया जेंटलमन या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं कुमार सानू आणि अलका याग्निक यांच्या स्वरात. महेंद्र दहलवी यांचं गीत होतं, संगीतकार होते जतीन ललित. श्रोते हो कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया रेखा भारद्वाज यांच्या स्वरात सईद कादरी यांची गीतरचना, संगीतकार आहेत प्रीतम आणि चित्रपटाचं नाव आहे बर्फी.

श्रोते हो, या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळची ठीक 9:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम शास्त्रीय संगीत. आज या कार्यक्रमात पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकणार आहोत. राग आहे ललित, विलंबित बंदिश ताल एक ताल, द्रुत बंदिश तीन ताल, साथ संगत तबला अजिंक्य गलांडे.

श्रोते हो, आताच आपण कार्यक्रम ऐकला शास्त्रीय संगीत. आज या कार्यक्रमात पंडित शिरीष भालेराव यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं. राग होता ललित, विलंबित बंदिश ताल एक ताल, द्रुत बंदिश तीन ताल, साथ संगत तबला संगत अजिंक्य गलांडे यांची होती. ही नागपूर केंद्राची निर्मिती होती. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

0: हो, मैं तो हिंदी बोलते ज्यादा, पर कर तो प्रयत्न बढ़ो।
1: आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूरवरून एकाच वेळी प्रसारित करीत आहोत लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर। श्रोतेहो नमस्कार। कॅनकेअर फाउंडेशन आणि मानधनीय कॅन्सर हॉस्पिटल रामदासपेठ नागपूर हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे मोठ्या आतड्यांचा कॅन्सर, आणि याविषयी मार्गदर्शन करणार आहेत मानधनीय हॉस्पिटलचे तज्ज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया। श्रोतेहो, मोठ्या आतड्याच्या कॅन्सरविषयी तुमच्या मनात काही शंका किंवा प्रश्न असतील तर आपण आम्हाला लगेच फोन करून विचारू शकता। त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत 6940067256010 आणि 5292266। नागपूर बाहेरून फोन करणाऱ्या श्रोत्यांनी 0712 हा एसटीडी कोड जरूर लावावा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत कॅनकेअर फाउंडेशन आणि मानधनिया कॅन्सर हॉस्पिटल रामदासपेठ नागपूर। मानधनिया सर, आज के कार्यक्रम में आपका बहुत बहुत स्वागत।
0: थैंक यू मैडम, बहुत बहुत धन्यवाद।
1: डॉक्टर, हम कैंसर के बारे में हमेशा से ही चर्चा करते आए हैं। आज हम बड़े आंत की जो कैंसर रहता है या

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलो हर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम मराठी चित्रपट संगीत.

उर्फी या चित्रपटातील गीताचं आपण ऐकलं विवेक नाईक आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. गीतकार होते महेश कांगणे आणि संगीतकार चिनार आणि महेश. श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया हरिहरन आणि सहकाऱ्यांच्या स्वरात संदीप खरे यांची गीतरचना. संगीतकार आहेत अक्षय हरिहरन आणि चित्रपटाचं नाव आहे कोकणस्थ.

विभावरी आपटे यांनी गायलेली काक स्पर्श या चित्रपटातील ही परंपरागत गीतरचना त्याच्यापण ऐकली. संगीतकार होते राहुल रानडे. कार्यक्रमात यानंतर जाऊ तिथे खाऊ या चित्रपटातील गीत ऐकूया उत्तरा केळकर यांच्या स्वरात. गीतकार आहेत जगदीश पिंगळे आणि संगीतकार आहेत त्यागराज खाडीलकर.

सरी या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं आनंदी जोशी यांच्या स्वरात. गीतकार होते मंदार चोळकर आणि संगीतकार होते अमित राज. श्रोते हो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता संपन्न होत आहे. मध्यमलहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. ऐकूया हवामानाचा अंदाज. गेल्या 24 तासात नागपूर तसेच लगतच्या क्षेत्रात कमाल तापमान 45.4 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 1.4 डिग्री सेल्सिअसनी अधिक होतं. किमान तापमान 28.6 डिग्री सेल्सिअस नोंदविलं गेलं, जे सरासरीपेक्षा 0.2 डिग्री सेल्सिअसनी अधिक होतं. येत्या 24 तासात आकाश ढगाळलेलं राहून काही क्षेत्रात पावसाच्या सरी येण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 45.29 डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. हवामानाचा अंदाज आपण ऐकला, आता ऐकूया रेल्वे गाड्यांसंबंधी सूचना. विभागीय रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार 128

9 हावरा मेल सकाळी 11:20 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 22512 कर्मभूमी एक्सप्रेस सकाळी 11:24 असणारी गाडी 14 मिनिटं उशिराने धावत आहे. 12615 ग्रँड ट्रंक एक्सप्रेस सकाळी 11:30. 12626 केरला एक्सप्रेस 11:50. 12409 गोंडवाना एक्सप्रेस 12:55. 12622 तामिळनाडू एक्सप्रेस दुपारी 1:10. 22354 हमसफर एक्सप्रेस दुपारी 1:10. 18029 लोकमान्य टिळक शालिमार एक्सप्रेस दुपारी 1:20. 12195 यशवंतपूर जबलपूर एक्सप्रेस दुपारी 1:25. 22536 बनारस रामेश्वरम एक्सप्रेस दुपारी 1:30. 12621 तामिळनाडू एक्सप्रेस दुपारी 1:50. 12810 हावरा मुंबई मेल दुपारी 2:00. 20826 बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 2:05. 22620 बिलासपूर एक्सप्रेस दुपारी 2:10. 12968 जबलपूर चेन्नई एक्सप्रेस 2:15. 20805 विशाखापट्टणम न्यू दिल्ली आंध्र प्रदेश एक्सप्रेस दुपारी 2:15. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 1210 ज्ञानेश्वरी एक्सप्रेस दुपारी 2:32 असणारी गाडी 12 मिनिटं उशिराने धावत आहे. 20911 नागपूर वंदे भारत ही गाडी आपल्या नियोजित वेळीच स्थानकावर पोहोचेल. 20825 वंदे भारत एक्सप्रेस ही गाडी आपल्या नियोजित वेळीच रेल्वे स्थानकावर पोहोचेल. 20827 पुरी सुरत एक्सप्रेस दुपारी 2:50. 18030 शालिमार लोकमान्य टिळक एक्सप्रेस दुपारी 2:51. 22691 राजधानी एक्सप्रेस दुपारी 3:00. 22404 न्यू दिल्ली पॉंडेचेरी सुपरफास्ट एक्सप्रेस दुपारी 3:10. 20912 वंदे भारत एक्सप्रेस दुपारी 3:20. 12723 तेलंगणा एक्सप्रेस 3:25. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 03251 दानापूर स्पेशल ही दुपारी 3:30 असणारी गाडी 3:20 उशिराने धावत आहे. 11039 महाराष्ट्र एक्सप्रेस दुपारी 3:10. 12632 अनुव्रत एक्सप्रेस दुपारी 3:35. 04131 CNB समरसता एक्सप्रेस दुपारी 3:55. 12130 आझाद हिंद एक्सप्रेस दुपारी 3:50. या सर्व गाड्या आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. 12811 हटिया एक्सप्रेस संध्याकाळी 4:14 असणारी गाडी 2:34 उशिराने धावत आहे. 12106 विदर्भ एक्सप्रेस ही संध्याकाळी 5:00 गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. तसेच 12649 संपर्क क्रांती एक्सप्रेस संध्याकाळी 5:10 असणारी गाडी आपल्या नियोजित वेळेस धावत आहे. अधिक माहितीकरिता दूरध्वनी क्रमांक 1390 संपर्क साधावा.

आकाशवाणी नागपूर, हरवलेल्या व्यक्तींसंबंधी निवेदन. कविता जगन्नाथ राव, राहणा प्लॉट नंबर 113 चॉक्स कॉलनी. ही महिला बेपत्ता झालेली आहे. उंची 5 फूट 1 इंच, साधारण बांधा, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हिंदी आणि मराठी भाषा बोलते. अशा वर्णनाची महिला आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता: कमलेश जगन्नाथ राव, प्लॉट नंबर 213 चॉक्स कॉलनी, गल्ली नंबर 2, जरीपटका, नागपूर, किंवा पोलीस स्टेशन जरीपटका, नागपूर शहर इथे संपर्क साधता येईल. साजिद खान, मुनव्वर खान, राहना मोठा ताजबाग दरगाह, सक्करदरा, नागपूर, हे 44 वर्षाचे गृहस्थ हरवलेले आहेत. उंची 5 फूट 7 इंच, मजबूत बांधा, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण लांब आहे. हिंदी आणि उर्दू भाषा बोलतात. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता: सक्करदरा पोलीस स्टेशन, नागपूर. नभा नंदू

टक्के राहना जोगी नगर ही 21 वर्षांची तरुणी बेपत्ता झाली आहे. उंची 5 फूट 2 इंच, मध्यम बांधा, रंग सावळा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता नंदू वासुदेव सोनटक्के, राहना जोगीनगर, गल्ली नंबर 11 किंवा पोलीस स्टेशन अजनी नागपूर इथे संपर्क साधता येईल. अशोक पुंडलिकराव बाराहते, राहना रवी त्रिमूर्तीनगर, कारखाना बहुजन कार्यालयाच्या बाजूला. हे 53 वर्षांचे गृहस्थ बेपत्ता झालेले आहे. उंची 5 फूट 4 इंच, चेहऱ्याची ठेवण लांबट असून हे मानसिक आजारी आहेत. अशा वर्णनाचे गृहस्थ आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता आहे सुरेश पुंडलिक बाराहते, राहना रविमूर्ती कारखान्यामागे, इमामवाडा नागपूर किंवा पोलीस स्टेशन इमामवाडा नागपूर इथे संपर्क साधता येईल. वैदेही महेंद्र मेश्राम, राहना प्लॉट नंबर 105, मंगलम डेव्हलपर्स. ही 21 वर्षाची तरुणी बेपत्ता झालेली आहे. उंची 5 फूट सडपातळ बांधा, रंग गोरा असून चेहऱ्याची ठेवण गोल आहे. हनुवटीवर तीळ आहे. मराठी आणि हिंदी भाषा बोलते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता महेंद्र नामदेव मेश्राम, राहना प्लॉट नंबर 105, लक्ष्मी लॉनच्या मागे, जरीपटका नागपूर किंवा पोलीस स्टेशन जरीपटका नागपूर शहर इथे संपर्क साधता येईल. तनुश्री पुरुषोत्तम चन्ने ही 23 वर्षाची तरुणी बेपत्ता झालेली आहे. उंची 5 फूट 3 इंच, सडपातळ बांधा, चेहऱ्याची ठेवण लांबट असून हिंदी आणि मराठी भाषा बोलते. अशा वर्णनाची तरुणी आढळल्यास कळविण्यासाठी पत्ता पुरुषोत्तम चन्ने, प्लॉट नंबर 68, विजय लक्ष्मी पंडितनगर, नंदनवन नागपूर किंवा पोलीस स्टेशन नंदनवन नागपूर येथे संपर्क साधता येईल.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल.

गाता रहे मेरा दिल ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं खूप खूप स्वागत. श्रोते हो, मानवी जीवनात कुटुंबाचे स्थान हे सर्वोच्च आणि अनन्यसाधारण असे आहे. कुटुंब हा समाजाचा पायाभूत घटक असून मानवाला भावनिक आधार, सुरक्षितता, योग्य संस्कार आणि नात्यांची साथ कुटुंबातूनच प्राप्त होत असते. ऐकूया कार्यक्रमातलं पहिलं गीत, चौकट राजा या चित्रपटातील गीत, रवींद्र साठे, आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. अंजली मराठे यांचं गीत असून संगीतकार आहेत आनंद मोडक.

आशा भोसले, रवींद्र साठे आणि अंजली मराठे यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना आताच आपण ऐकली. संगीतकार होते आनंद मोडक आणि चित्रपटाचं नाव होतं चौकट राजा. श्रोते हो, सुख दुःख आणि संकटाच्या काळात कुटुंब नेहमीच पाठीशी उभं असतं. कोणत्याही अपेक्षेविना मिळणारं प्रेम आणि समजूतदारपणा यामुळे व्यक्तीला आवश्यक पाठिंबा प्राप्त होतो. म्हणजेच काय तर घर हे केवळ राहण्याचे ठिकाण नसून प्रेम, त्याग आणि सहकार्याचे केंद्रस्थान आहे. कार्यक्रमात पुढचं गीत तुझ्या वाचून कर्मेणा या चित्रपटातील गीत अनुराधा पोडवालेंच्या स्वरात. गीतकार आहेत सुधीर मोघे आणि संगीतकार सुहास चंद्र कुलकर्णी.

0: कुटुंबामध्ये लहान मुलांवर जन्मापासूनच आदर, शिस्त, माणुसकी आणि इतरांवर प्रेमाचे महत्त्व आणि प्राथमिक धडे कुटुंबातूनच प्राप्त होत असतात. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्कृतीत तर एकत्र कुटुंब पद्धतीचे वेगळेच स्थान आहे, ज्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांना एकत्र राहून विविध जबाबदाऱ्या पार पाडण्याचे कौशल्य इथेच प्राप्त होत असते.
1: ए बच्चू, ए आज सुट्टी म्हणून भांडण भांडण खेळताय वाटत. हे बघ, मला पण घेणार तुमच्यामध्ये खेळायला, मी पण अशा बसतो.
2: बोलणारच नाही.
1: बोलणार? अच्छा, म्हणजे तू.
0: अशोक सराफ यांनी गायलेली सुधीर मोघे यांची गीतरचना ऐकूया. संगीतकार आहेत आनंद मोडक आणि चित्रपटाचं नाव आहे कळत नकळत.

झालं, एक होती मुलगी, एकदा की नाही ती जाम रुसली, जाम रुसली, जाम

पण झालं काय माहितीये, गेला रडत रडत स्वतःच ढसा ढसा

खरं सांगायचं तर कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच व्यक्तीचा बौद्धिक आणि मानसिक विकास योग्य प्रकारे होत असतो. थोडक्यात काय तर आयुष्यात पैसा आणि यश कितीही मिळवले तरी शेवटी कुटुंबासोबत घालवलेली वेळ आणि त्यांची साथ हीच खरी माणसाची संपत्ती, नाही का? ऐकूया कार्यक्रमात पुढचं गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. चित्रपटाचं नाव आहे थांब लक्ष्मी कुंकू लावते. जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीतकार आहेत प्रभाकर जोग.

मनुष्य हा एक बुद्धिमान प्राणी आहे, पण जर तो एकटाच राहिला तर त्याचा बौद्धिक विकास योग्य प्रकारे शक्यच होणार नाही. म्हणूनच आपल्या या विश्वात कुटुंबाची निर्मिती झाली असेल कदाचित. कुटुंबामुळेच मानवाचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास शक्य होतो. तसेच इतर अन्न, वस्त्र आणि निवारा या गरजा देखील भागविल्या जातात. म्हणूनच कुटुंबाचे महत्त्व मनुष्याच्या आयुष्यात अनन्यसाधारण असे आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कार्यक्रमात पुढचं गीत धर्मकन्या या चित्रपटातील गीत उषा मंगेशकर आणि कृष्णा कल्ले यांच्या स्वरात. गीतकार आहेत पी सावळाराम आणि संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

श्रोते हो, या सुमधुर गीताबरोबरच आजचा गाता रहे मेरा दिल कार्यक्रम संपन्न करण्याची मी दीप्ती झिपकाटे घेते आपली अनुमती. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे ठीक 11:30 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम विभावरी. निवेदक आहेत आशिष जैन.

नमस्कार श्रोते हो आणि मैत्रिणींनो, वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात मी दीप्ती आंबेकर आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असलेल्या पद्म पुरस्कारांची घोषणा दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. हे पुरस्कार 3 श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री हे पुरस्कार कला, साहित्य, शिक्षण, विज्ञान, समाजकार्य, क्रीडा, व्यापार आणि उद्योग यांसारख्या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी दिले जातात. अभिमानाची बाब म्हणजे यंदा 131 पुरस्कारांपैकी महाराष्ट्रातील 15 दिग्गजांना विविध क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी गौरविण्यात आलंय. यात पद्मविभूषण पुरस्कारांमध्ये धर्मेंद्रसिंग देओल यांना कला पुरस्कार, केटी थॉमस यांना पब्लिक अफेअर्स, त्यानंतर एन राजम यांना कला पुरस्कार, व्ही एस अच्युतानंद तसेच पी नारायण यांना साहित्य आणि शिक्षण पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कारांमध्ये अलका याज्ञिक यांना कला पुरस्कार, उदय कोटक यांना व्यापार पुरस्कार, पियुष पांडे यांना कला पुरस्कार, तसेच पद्मश्री यामध्ये अर्मेडा फर्नांडिस यांना औषध, अशोक खाडे यांना व्यापार, भिकल्या धिंड कला पुरस्कार, जनार्दन

बोटे यांना सामाजिक कार्य, जुजेरवासी यांना विज्ञान आणि अभियांत्रिकी, तसेच माधव रंगनाथन यांना कला, रघुवीर खेडकर यांना कला पुरस्कार, रोहित शर्मा यांना खेळ, सतीश शहा यांना मरणोत्तर कला पुरस्कार, सत्यनारायण नुवाल यांना व्यापार, तसेच श्रीरंग लाड यांना शेतीबाबतीत कला पुरस्कार घोषित केला आहे. आज संध्याकाळी पहिल्या टप्प्यातले पुरस्कार राष्ट्रपती भवन दिल्ली येथे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. सर्व पुरस्कर्त्यांना आमचा मानाचा सलाम आणि खूप खूप शुभेच्छा.

0: श्रोते हो आणि मैत्रिणींनो, सध्या रणरणत्या मे महिन्याच्या उन्हाळ्यात अंगाची अक्षरशः लाही होत आहे आणि या अशा प्रचंड उकाड्यात खरं तर पाण्याचं महत्त्व आणखी प्रकर्षानं जाणवू लागलंय. पृथ्वी तलावरचा पाण्याचा तुटवडा वाढत चाललाय. पाणी हे जीवन आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मोलाचा आहे आणि पाण्याचा प्रत्येक थेंब वायानं दवडता पाण्याची बचत करणं तितकंच गरजेचं आहे. अशा पद्धतीची जनजागृती कीर्तनातून करून देण्यासाठी आज आपल्याकडे आले आहेत आसावरी काळे. कीर्तनातून लोकप्रबोधन करत असताना आजवर त्यांनी 200 वर आख्यानं सादर केली आहेत. ऐकूया पाणी बचतीवरचं त्यांनी सादर केलेलं कीर्तन. त्यांना हार्मोनियमची साथ करतायत जयश्री रानडे आणि तबला साथ करतायत सच्चिदानंद सावंत. सादर करतायत कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन.
1: श्रीमन महागणा

श्रोते हो, आजच्या कीर्तन सेवेसाठी घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे अधर्व्य म्हणून ज्यांना मानलं जातं ते जगद्गुरु तुकोबा राय यांचा आहे. अख्ख्या खेड्यापाड्यामध्ये मोबाईलचं नेटवर्क नसेल पण प्रत्येक घराघरामध्ये आमच्या तुकोबारायांच्या अभंगाचं नेटवर्क गेलं नाही असं होतच नाही. आणि म्हणूनच घराघरातून सकाळी उठल्यापासून श्रोते हो रात्री झोपेपर्यंत तुकाराम महाराजांचे अभंग प्रत्येकाच्या मुखामध्ये असतात. तुकाराम महाराजांची गाथा माहीत नाही असा महाराष्ट्रातला एकही मनुष्य सापडणार नाही. आणि म्हणूनच तुकोबारायांनी ज्ञानपर, भक्तीपर, उपदेशपर, वैराग्यपर असे अनेक अभंग लिहिले आणि त्यातलाच हा उपदेशपर असा अभंग आहे. या अभंगात श्रोते हो जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतायत, पाणी हे जीवन साचुकारे जाणा न करी विटंबना थेंब थेंब वाचवा. श्रोते हो अहो आपण पाहिलं तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पाण्याशिवाय आपलं सगळंच गाडं अडतं हो. आणि म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलंय. पाणी नसेल तर आपण जगूच शकणार नाही. एक वेळ अन्न नसेल दोन दिवस तरी श्रोते हो आपण कसे बसे जगतो. पण पाण्याशिवाय आपलं सगळं जीवन कठीण आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय पाण्याला जीवन असं म्हणतात. आणि तो पाण्याचा प्रत्येक थेंब तहानलेल्या माणसाला त्या थेंबाचं महत्व कळतं. जसं कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन काय आहे हे तिथल्या प्रत्येक रुग्णाला कळत होते त्या ऑक्सिजनची किंमत, तसंच किंबहुना आज पाण्याची किंमत प्रत्येकाला कळते. आणि म्हणून पाणी हे जीवन आहे बरं का. आणि तो पाण्याचा थेंब कसा आहे. एक झेन कथा आहे बरं का श्रोते हो. एक गिसान नावाचे गुरु होते आणि मोठा शिष्य परिवार. एक दिवस स्नानासाठी गेलेत बरं का. आणि स्नानासाठी गेल्यानंतर स्नानाचं पाणी गरम आहे हे लक्षात आलं. आपल्या शिष्यांना सांगितलंय, बाळा जरा पाणी थोडंसं मला सोसवेल एवढं कोमट करतोस का. आणि शिष्याने गार पाण्याची बादली भरून आणली. पाणी बरोबर सेट केलं जेवढं हवं होतं तेवढं. आणि उरलेलं पाणी बाथरूम मध्ये ओतवून दिलं. आमचे गिसान गुरु त्याच्यावरती खूप संतापलेत आणि म्हणतात, मूर्खा तुला कोणी अधिकार दिला या मंदिरामध्ये पाणी असं ओतून टाकण्याचा. अरे पाण्याचा थेंब किती महत्वाचा आहे माहितीये का. आणि म्हणून त्या शिष्यांनी तेव्हापासून मनाशी कुणगाठ बांधली की प्रत्येक पाण्याचा थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून तो स्वतःला तेगी सुई म्हणायला लागला आणि त्या नावाने तो स्वतःची ओळख द्यायला लागला. इतकं पाण्याचं महत्व जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगतात. ती तेकी सुई म्हणजे पाण्याचा एक थेंब आहे. आणि म्हणून महाराज पुढे सांगतायत आपल्याला की प्रत्येक नदी तलाव विहिरी ही आपली भूतलावरची गंगा आहे बरं का. गंगा, नर्मदा, सिंधू, कावेरी, यमुना या सगळ्या पवित्र नद्या आहेत. परोपकाराय फलंती वृक्षा परोपकाराय वहंती नद्या. नद्या जणू परोपकारासाठीच वाहतात. आणि आपण काय करतो, खुशालपणे केर, कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, गाळसाळ, निर्माल्य सगळं त्या पाण्यामध्ये टाकून देतो आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतो. श्रोते हो आपण शिक्षित झालो पण संस्कारित झालो का हा प्रश्न आपण आपल्या मनाला विचारायचा आहे. कारण माझं घर, माझा परिसर स्वच्छ राहावा पण मला जे जीवन देते ते रोजचं पाणी अस्वच्छ राहिल्यामुळे रोगराई पसरते. आणि श्रोते हो आपणच प्रदूषणालाच हातभार लावतो एक प्रकारे, ते प्रदूषण आपणच वाढवतो. आणि तसं पाहायला गेलं तर श्रोते हो पाण्यामुळेच अनेक आजारांना तोंड द्यावं लागतंय. आणि म्हणून नद्या, तळे, विहिरी हे जपणं हे आपलं कर्तव्य आहे. हे जलचक्र आहे ना, हे जलचक्र जर आपण पाण्याचा विनियोग व्यवस्थित केला नाही तर पूर्णपणे थांबून जाईल. आणि एक दिवस पाणी विहीन, जलविहीन पृथ्वी झाली की सगळीकडे कोरडा दुष्काळ पडेल. पशु, पक्षी, प्राणी सगळे पाण्याविना तडफडून तडफडून मरतील. आणि म्हणून पाण्याचा प्रत्येक थेंब महत्वाचा आहे. आणि म्हणून वर्णन केले

प्रत्येक थेंब महत्त्वाचा आहे. एक दिवस आपल्याला असा येईल की तुमची ती सत्ता संपत्ती जमीन जुमला सोनं नाणं पुढ्यात असलं तरी पाणी नसेल तर पाण्याविना तडफडून मरू. आणि म्हणून वाळवंटात पाण्याशिवाय तडफडणाऱ्या गर्दभाच्या मुखामध्ये नाथ महाराजांनी गंगा त्याला पाजली आणि सगळ्या संतांनी आपल्याला पाण्याचं हेच महत्त्व कळवून दिले. भागवतामध्ये व्यास महर्षीने श्रोते वर्णन केले. आपल्याला सगळ्यांना कालिया मर्दनाची कथा माहितीये. कालिया मर्दन केल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी आपल्याला हाच संदेश दिलाय की त्या यमुनेचं पाणी कालिया दूषित करत होता आणि म्हणून कालियाचं मर्दन करून पाणी स्वच्छ करा आणि पर्यावरणाचा समतोल राखा. हाच संदेश आपली पुराणं आपल्याला देतात नाही का? आणि म्हणून सरकार काय सगळ्या वरच्या पातळीवरून शासन सुद्धा आपल्याला

पाणी म्हणून त्या पाण्याच्या थेंबाचं महत्व वाळवंटात भटकणाऱ्या एखाद्या माणसाला कळत. एक प्रवासी वाळवंटामधून चालला होता आणि अचानक जवळचा पाण्याचा साठा संपलाय बरं का, आणि तहानेने तडफडतोय आणि समोरच एक झोपडी दिसली. त्या झोपडीमध्ये शिरलाय, आशा होती मनामध्ये इथे काहीतरी असेल. आणि झोपडीमध्ये गेलाय, पाहिलं तर एक पाण्याची भरलेली बाटली आहे, पण ती बाटली सीलबंद केलेली आहे आणि त्या बाटलीवरती एक चिठ्ठी अडकवलेली आहे बरं का. पंप सुरू करा, पण पंप सुरू करण्यापूर्वी त्या पंपामध्ये सुरू करताना ते बाटलीवर पाणी ओता, पण मनामध्ये हे पाणी संपवलं तर आपल्याला मिळणार नाही म्हणून पाण्याची बाटली तशीच ठेवली आहे. आणि तो पंप सुरू केलाय, मोठ्या ताकदीने पंप मारायला सुरुवात केली आहे आणि काय आश्चर्य, सुंदर निर्मळ असं पाणी आलं त्या पंपातून. बघेर आनंद झाला, मनमुराद मनसोक्त पाणी प्यायला, ती बाटली पाण्याची प्यायला आणि जाताना सांगून ठेवलं होतं तशी पाण्याची बाटली भरून त्याच्यावरती चिठ्ठी लिहून ठेवली, या बाटलीतलं पाणी प्या आणि पुन्हा बाटली भरून ठेवा. त्या तहानलेल्या माणसाला पाण्याची किंमत कळते, पण आपण आज भरलेलं पाणी खुशाल ओतून देतो उद्याला शिवळं झालं म्हणून. आमच्या आया बहिणी पाणवठ्यावर डोक्यावर हंडे कळशा घेऊन आज पाणी आणायला जात आहे. मे महिन्याचा काळ आहे, पाणवठे कोरडे पडलेत आणि डोळ्यातून पाणी यायची वेळ आली आहे. पाणी पाणी पाणी सगळीकडे करायची वेळ झालेली असतानाच तुकोबार आपल्याला शेवटच्या चरणात सांगतायत, तुका म्हणे पाणी कसा आहे, तुका म्हणे पाणी अमृत हे सम, अमृत हा समान आहे. त्या पाण्याला अमृताची उपमा दिली आहे. आपल्या सगळ्या संस्कृती नदी काठी वसल्यात बरं का, आणि आपली भारतीय संस्कृतीच मुळात नद्यांचं महत्व सांगते. त्या नदी काठी शेती सुरू आहे, सुजलाम सुफलाम अशी आपली भारतभूमी आहे. पण आता आपण त्या शेतीचं काय करतो, त्या नद्या आटवतो, विहिरी आटवतो आणि त्याच्यावरती खुशाल सिमेंटची जंगलं बांधतो, झाडं लावत नाही झाडं तोडतोय, आणि त्या वृक्ष तोडीमुळेच आज सगळीकडे पाण्याचा हाहाकार माजलाय. आज पाण्याशिवाय सगळीकडे जगणं कठीण झालंय. अमृता समान असलेलं हे पाणी आपण जपून ठेवलं तर पुढच्या पिढीला वारसा मिळेल. आपल्या वाडवडिलांनी काय केलं, निदान आमच्यासाठी पाण्या

चा साठा तरी जपून ठेवलाय, त्या पाण्याविना उद्या तडफडण्याची वेळ आपल्यावर येऊ नये. आणि पाण्यासारखी जी गंभीर समस्या आपल्याला सगळ्यांना तोंड द्यावं लागतंय. आज नळ 24 तास आहेत, पण नळाला पाणी 2 तास आहे की नाही शंका आहे. आणि म्हणून त्या पाण्यासाठी डोळ्यात नव्हे पाणी आटू नये म्हणून तुकाराम महाराज मूळ

श्रोते हो, पाण्याचं महत्व, पाण्याचं रक्षण, पाण्याचं जतन कसं करावं हे आपण पूर्वरंगाच्या भागामध्ये ऐकलं आणि त्यालाच अनुसरून श्रोते हो आता गंगा दशहरा सुरू आहे आणि गंगेचं प्राकट्य आहे, ती गंगा भूतलावरती कशी आली याचा थोडासा कथाभाग आपण आणि

इक्ष्वाक कोळीचा राजा सगर अतिशय उत्तम राज्यकारभार चालू होता. सुमती आणि केशिनी नावाच्या दोन राण्या, त्या सुमतीला 60,000 पुत्र ते सगर पुत्र म्हणून ओळखले जात होते आणि केशिनीचा पुत्र असमंजस नावाप्रमाणेच, आणि त्या असमंजसाचा पुत्र पुढे अंशुमन अतिशय शूर वीर नीती संपन्न गुणवंत असा अंशुमन. हा सगर राजा 99 अश्वमेध केलेत आणि 100वा अश्वमेध यज्ञ सुरू आहे. हिमालयाच्या पायथ्याशी अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू आहे. मोठा मंडप टाकलेला आहे. ऋषी मुनी साधू संत त्या यज्ञासाठी आलेत आणि राजा सगराने यज्ञाचा अश्व सोडलेला आहे. त्याच्या पाठोपाठ 60,000 सगर पुत्र अश्वाच्या पाठोपाठ चाललेत. यज्ञाचा अश्व या नगरीतून त्या नगरीत, त्या नगरीतून त्या नगरीत चाललेला आहे आणि ज्या नगरीचा राजा

ज्या नगरीतून तो अश्व फिरतोय तो राजा या सगर राजाचं मांडलिकत्व पत्करायचा असा हा अश्व फिरत होता. इंद्राला स्वर्गामध्ये भीती वाटली की समजा भूलोकावरून हा अश्व जर स्वर्गामध्ये आला आणि 100वा अश्वमेध आहे जो राजा चक्रवर्ती 100 यज्ञ पूर्ण करतो तो स्वर्गाचा राजा होतो तर कदाचित माझं इंद्रपद नाहीस होईल. आप त्याला इंद्राला आपल्या आसनाची भीती होती आणि म्हणून इंद्र घाबरलाय आणि इंद्रानी वेषांतर केलंय रूप बदललंय आणि इंद्रदेव भूलोकावरती आलेत आणि राजा सगरांनी सोडलेला यज्ञाचा अश्व ज्या नगरीतून चाललाय त्या नगरीपाशी हा अश्व आणि हे 60,000 सगर पुत्र विश्रांती घेत होते दुपारच्या वेळेला श्रोते हो. आणि त्याच वेळेला इंद्र वेश बदलून आलाय आणि इंद्रानी तो अश्व पाहिलेला आहे यज्ञाचा. कारण राजा सगराला गुरूंची आज्ञा होती आणि म्हणून वर्णन केलंय.

इंद्राने तो अश्व पळवलाय आणि पुढे घेऊन गेलाय आणि इंद्राने तो खाली पाताळामध्ये जिथे कपिल मुनी ध्यानस्थ बसलेले आहेत त्या कपिल मुनींच्या आश्रमासमोर नेऊन बांधलाय. राजा सगराचे 60,000 पुत्र विश्रांती घेऊन जागे झालेत. पाहतात तर काय, यज्ञाचा अश्व कुठे दिसत नाहीये. इकडे तिकडे पाहताय, संपूर्ण पृथ्वी धुंडून काढली पण अश्व काही सापडला नाही. घाबरलेत आणि तेव्हा पृथ्वी खोदायला सुरुवात केली आणि पृथ्वी खोदता खोदता खोदता ते पाताळामध्ये पोहोचलेत आणि तो थेट रस्ता कपिल मुनींच्या आश्रमासमोर गेलाय. कपिल मुनी ध्यानस्थ बसलेत दिंडीत वर्णन

असं वाटलं त्या सगरपुत्रांना की हा ढोंगी आहे, यानीच हा अश्व पळवून आणलाय आणि आता ध्यानाला बसलाय. म्हणून त्या 60,000 सगरपुत्रांनी त्या कपिल मुनींना खूप दोष द्यायला सुरुवात केलेत आणि त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेलेत श्रोते हो. पण ते कपिल मुनी आहेत आणि जेव्हा हळूहळू ते ध्यानातून बाहेर आलेत, डोळे उघडता क्षणीच त्या 60,000 सगरपुत्रांची राख झालेली आहे, भस्मसात झालेले आहेत सगरपुत्र. आणि इकडे राजा सगर आपल्या अश्वाची आणि आपल्या पुत्रांची वाट बघतोय. एवढा कालावधी लोटला, आपला अश्वही परत आला नाही, यज्ञ कधी होणार, आणि आपले 60,000 पुत्र गेले कुठे, आणि याची वाट पाहतायत. आणि शेवटी अंशुमनला पाठवलंय, जा बाबा त्यांना शोध घेऊन ये. आणि अंशुमन निघालाय, सगळी पृथ्वी धुंडाळली पण कुठेही ते त्याचे काका त्याला सापडत नाहीत. 60,000 आहेत चुलते आणि आपला यज्ञाचा अश्व सापडत नाहीये. आणि म्हणून शोधत शोधत शोधत निघालाय. आणि अंशुमनला सुद्धा त्या सगरपुत्रांनी खोदलेला पाताळाचा रस्ता सापडलाय. आणि तो पाताळाचा रस्ता शोधत शोधत आलाय आणि अंशुमननी पाहिलं कपिल मुनींच्या आश्रमासमोर त्या आपल्या 60,000 चुलत्यांच्या शरीराची राख झालेली आहे, भस्म झालेला आहे. ते पाहिलं आणि खूप वाईट वाटले आणि म्हणून वर्णन केले आरेमध्ये.

शिष दिदला ऋषिनी होईल उद्धार गंगा जल स्पर्शानी. अंशुमन राजानी कपिल मुनींना नमस्कार केलाय, सगळा वृत्तांत सांगितलाय. कपिल मुनी म्हणतात, राजा घाबरू नकोस, ज्या वेळेला ही स्वर्गातली गंगा पृथ्वी तलावरून पाताळात येईल आणि ज्या वेळेला या गंगा जलाचा स्पर्श या सगळ्या सगर पुत्रांना होईल त्यावेळेला आणि त्यांना मुक्ती मिळेल. अंशुमनला आनंद झालाय, आपला यज्ञाचा अश्व घेतलाय आणि तो अश्व घेऊन सगराकडे आलाय आणि तिथे तो यज्ञाचा अश्व आल्यानंतर यथा सांग अश्वमेध यज्ञ पूर्ण झालेला आहे. राजा सगरांनी अश्वमेध 100 पूर्ण केल्यानंतर अंशुमनवरती आपला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा सगर हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलाय. आता अंशुमनला काळजी वाटते, आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळाली पाहिजे आणि म्हणून कपिल मुनींनी सांगितलं होतं तू गंगेची आराधना कर आणि म्हणून या अंशुमनी गंगेची तपश्चर्या करायला सुरुवात केली. एकीकडे राज्य कारभार आणि एकीकडे या गंगा मातेची तपश्चर्या, पण फळ आलं नाही हो, तपश्चर्येला फळ आलं नाही. होता होता होता अंशुमानचा कारभारही संपायची वेळ आलेली आहे, त्याचा कालावधीही संपायला आलेला आहे आणि त्याच्यानंतर पुढचा त्या इक्ष्वाकू कुळाचा राजा दिलीपाला गादीवर बसवलंय आणि अंशुमन सुद्धा हिमालयामध्ये तपश्चर्येसाठी निघून गेलेला आहे आणि त्यानंतर राजा दिलीपाची कारकीर्द सुरू झाली, राज्य कारभार सुरू झालेला आहे आणि राज्य कारभार सुरू केलाय. पण त्यांनीही आपल्या या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून गंगेची आराधना केली, गंगेची तपश्चर्या केली, पण नाही हो, त्याच्याही तपश्चर्येला यश आलं नाही. पुढे तोही थकला, त्याचीही कारकीर्द संपायला आली आणि त्यांनी आपला पुत्र भगीरथ या भगीरथाला राज्य कारभार सोपवलाय आणि राजा भगीरथ आता राजा झालेला आहे आणि आता आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून मनामध्ये खंत आहे आणि गंगेची आराधना सुरू केली, गंगेची तपश्चर्या सुरू केली. अवी तपश्चर्या किती खडतर होती, दिवस 2 दिवसाची होती का, हजारो

अशी हजारो वर्ष तपश्चर्या केली भगीरथांनी, आणि म्हणून खरोखर भगीरथ प्रयत्न आहेत. आणि त्याच्या तपश्चर्याला गंगा माता प्रसन्न झाली, आनंद झालाय, गंगेचा जय जयकार केलाय. आणि गंगा माता म्हणाली, मी प्रसन्न आहे, मी तुला काय वर देऊ. भगीरथांनी सगळी अडचण सांगितली. गंगा माता म्हणते, मी यायला तयार आहे, पण माझ्या दोन अटी आहेत बरं का भगीरथा. अरे तिथे माझा हा प्रवास

सांग मी. आणि असं सांगितलंय तेव्हा राजा भगीरथ म्हणतोय, माता गंगा माता, अग एक भगवान शिवांशिवाय कोणीही तुझा हा आवेग धारण करू शकणार नाही. आणि म्हणून गंगा माता म्हणते, राजा भगीरथा आता तू भगवान शिवाची आराधना कर. आणि म्हणून म्हणाला, मी शिवाची आराधना करेन, पण माते दुसरा तुझा जो प्रश्न आहे, अग आज सुद्धा कलियुग असलं तरी या भूलोकावरती काही सज्जन तर आहेत, ऋषी मुनी संत इतके सज्जन आहेत, आणि त्यांच्या पदस्पर्शाने तुझं मालिन्य नाहीस होईल. कितीही पापी लोकांनी तुझं जल जरी प्रदूषित केलं, पाप त्याच्यात मिसळलं

म्हणून शंकरांची आराधना केलीत आणि भगवान शिवशंकर प्रसन्न झालेत आणि गंगेला जटेमध्ये धारण करायची तयारी दाखवली. विष्णूंच्या पदकमलापासून निघाली म्हणून ती विष्णूपदी. शंकराने आपल्या जटेमध्ये श्रोते हो तिला धारण केले आणि तिच्या प्रवाहाचा वेग भूलोकावरती सोडलाय. स्वर्गातून निघाले भूलोकावरती आले आणि गंगा मागे आहे. राजा भगीरथ पुढे चाललाय रथातून आणि तेवढ्यामध्ये जन्नू ऋषींच्या आश्रमामध्ये या गंगेचा प्रवाह अडला गेलाय आणि म्हणून पुन्हा भगीरथाने प्रार्थना केली आणि म्हणून ती जन्नू ऋषींच्या आश्रमावरून वाहत गेली म्हणून तिचं नाव जान्हवी असं सुद्धा पडलेलं आहे. आणि ती वाहते भगीरथ पुढे चाललाय गंगा मागून चालले. सगळे प्रदेश पावन केले आणि तीन मार्गाने गेली स्वर्ग पृथ्वी आणि पुढे त्या भगीरथाबरोबर पाताळात गेले आणि म्हणून तिला त्रिपथगामिनी असं म्हटलंय. इंद्राच्या नगरीत सुद्धा ऐश्वर्य प्राप्त करून देणारी म्हणून अलकनंदा असं सुद्धा तिला म्हटलं जातं. मंदाकिनी असं सुद्धा तिला म्हटलं जातं. अशी ही गंगा भगीरथ प्रयत्नांनी भूतलावरती आली आणि भगीरथाच्या पाठोपाठ त्या कपिल मुनींच्या आश्रमामध्ये गेले आणि तिथे गेल्यानंतर त्या गंगेच्या प्रवाहाचा स्पर्श त्या सगर पुत्रांना झाला आणि श्रोते हो सगळ्या सगर पुत्रांना मुक्ती मिळाले आणि त्यांना मोक्ष मिळून ते स्वर्गात देवरूप धारण केले आणि देवरूप होऊन त्या सगर पुत्रांनी या भगीरथावरती पुष्पवृष्टी केली आणि तेव्हापासून भगीरथांनी ही गंगा भूतलावरती आणलेली आहे. म्हणून गंगा माता इतकी पवित्र आहे. आज तिचं जल आज गंगा दशहरा चालू आहे आणि त्यानिमित्ताने तिचं स्मरण करून आपल्या भूतलावरती ज्या नद्या पाण्याचे स्रोत विहिरी तलाव तळी जे काय आहे त्याचं प्रदूषण थांबवणं आणि पर्यावरणाला हातभार लावून आपण श्रोते हो सगळ्यांनीच ही काळजी घेऊया की तो पाण्याचा साठा ती गंगा भूतलावरची आपल्याला शेवटपर्यंत कशी सांभाळता येईल. कारण जगन्नाथ पंडितांना सुद्धा रावलं नाही आणि म्हणून त्यांनी गंगेची पूजा करून त्या गंगेची प्रार्थना केली आणि गंगालहरी असं 52 श्लोकांचं चरित्र पूर्ण केलंय आणि म्हणून त्या गंगेला आपण वंदन करूया त्या गंगेला प्रार्थना करूया आणि गंगा मातेचा आशीर्वाद घेऊन जसं सगळ्या संतांनी आपल्याला आपल्या अभंग वाणीतून संदेश दिलाय उपदेश केलाय त्यांच्याच मार्गावरून चालूया. कारण तीच गंगा आपलं फक्त पापाचं क्षालन करत नाही. आपण काया वाचा मने जी पाप करतो ती आपल्याला कळत सुद्धा नाहीत आणि म्हणून दशहरा दहांचा नाश करणारी दहांचं हरण करणारा म्हणून असा हा दशहरा असा हा गंगेचा उत्सव संपूर्ण भारतवर्षामध्ये साजरा केला जातो. त्या गंगेला या गीतातून आपण वंदन करूया आणि तिची प्रार्थना करूया.

अशी ही गंगा माता आपल्याला सगळ्यांना पावन करणारी. अहो त्या गंगेच्या पात्रामध्ये नुसतं आपण पाय बुडवले तरी सुद्धा आपली सगळी पाप नाहीशी होतात. ती गंगा आज अवतरली आहे, गंगा आली रे अंगणी, आणि ती गंगा आपल्या अंगणामध्ये आली आहे. अहो या गंगेच्या उपमा कोणाकोणाला द्याव्यात? वाघ गंगा आहे, भक्तिरसाची गंगा आहे, ज्ञानाची गंगा आहे, किंबहुना संत सहवास आपल्याला मिळतो. ही सुद्धा संत सहवासाची आपल्याला मिळालेली गंगा आहे. त्या गंगेत आपण स्नान करूया आणि त्या गंगेने पवित्र हो.

करूया आणि म्हणून याच गंगेचं स्मरण करून या भूलोकावरती असलेले नद्या तळी विहिरी नाले यांना जे आपण प्रदूषित करतोय, कचरा टाकून आपणच रोगराई वाढवतोय आणि आपल्या आयुष्यावरती आपल्या आरोग्यावरती आपणच घाला मारतोय आणि म्हणूनच आपल्याला संदेश देत आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, अरे तुम्ही सुशिक्षित आहात आणि म्हणूनच या सुशिक्षितपणाचाच तुम्ही जरा विचार करा आणि पुढच्या आपल्या पिढीला हा पाण्याचा ठेवा, जतन करून ठेवा की जेणेकरून येणारी पुढची पिढी या पाण्याविना तडफडणार नाही. कारण आज आपण पाण्याविना काय हाल होत आहेत हे संपूर्ण चराचरात पाहतोय. अहो, जलचरांचं सुद्धा जीवन या पाण्यावरतीच अवलंबून नाही का, आणि म्हणून त्या जलचरांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे. म्हणून विहिरींची सुद्धा आपण गंगा म्हणून पूजा करूया. त्या नर्मदेचं नुसतं श्रोतेव नाव घेतलं तरी सुद्धा नर्मदे हर हर म्हटल्यानंतर नुसत्या नावाने आपल्या पापांचं क्षालन होतं, तर गंगा प्रत्यक्ष अवतरली तर आपली सगळीच पाप नाहीशी होतील. आणि म्हणून काया वाचा म्हणे त्या गंगेला शरण जाऊया. आणि सगळ्या संतांनी आपल्याला श्रोतेव सांगून ठेवले, प्रत्येक गोष्ट जपून वापरा. आणि म्हणून पाण्याचा साठा जो मर्यादित आहे त्या पाण्याचा साठा जपून वापरला तर पुढच्या पिढीला आपल्याला पुढच्या बिकट समस्यांना तोंड द्यावं लागणार नाही. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा राय मूळ पद्धत

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं कीर्तनाच्या माध्यमातून पाणी बचतीविषयीचं समाज प्रबोधन. कीर्तनकार होत्या आसावरी काळे आणि त्यांना हार्मोनियमची साथ केली होती जयश्री रानडे यांनी, तसंच तबला साथ केली होती सच्चिदानंद सावंत यांनी.

0: श्रोते हो, मुलांना शिकवणं हे मुळातच अवघड काम असतं. त्यातून ती मुलं विशेष प्रकारची असतील तर त्यासाठी विशेष प्रशिक्षणाबरोबरच सामाजिक उत्तरदायित्वाची भावना आणि समर्पित वृत्ती असणंही गरजेची असते. कर्णबधीर मुलांसाठी शाळा चालवणाऱ्या वर्षा वैद्य यांच्या संवादातून आपल्याला हेच जाणवेल.
1: माझी देवाकडे हीच प्रार्थना आहे की आम्हाला जेवढी अंगात ताकद आहे तोपर्यंत आम्हाला ही अशीच मुलं घडवण्याची ताकद देव आणि त्यांच्या चेहऱ्यावर जे आम्ही हसू आणू शकतोय, त्यांच्या पालकांवर जो चेहऱ्यावर आनंद येतोय तो आनंद असाच त्यांचा टिकून राहतो.
0: अवश्य ऐका दायित्व समाजाचे. वर्षा वैद्य यांची मुलाखत मंगळवारी 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एअर ॲपवरही.

श्रोते हो, उद्या मंगळवार दिनांक 26 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात आपण ऐकू शकाल कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी होतील दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, आपण ऐकत होता वनिता मंडळाची निर्मिती असलेलं पाणी बचतीविषयीचं कीर्तन. सहभागी झाल्या होत्या आसावरी काळे, जयश्री रानडे आणि सच्चिदानंद सावंत. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या नेहा खरे यांच्यासह सुहिता, चेतना, मधुलिका आणि मी दीप्ती आंबेकर. आपली रजा घेते.

0: श्रोत्याहो, वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. ठीक 1 वाजता आपण
1: मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजेच 585 KHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारे प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 25 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं प्रधानमंत्र्यांनी जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
1: For businesses and common people, it can mean higher fuel cost, delayed cargo, costlier shipping, shortage of inputs, pressure on working capital, and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपयांनी वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दरानं मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराणच्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल सरकारवर टीका केली आहे. आपण अनेक महिने

राज्यांपासून आर्थिक संकट येईल असा इशारा देत होतो असं त्यांनी म्हटलं आहे. इराणबरोबर कोणताही करार घाईनं करू नये असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकन प्रतिनिधींना सांगितलं आहे. अमेरिकन प्रसारमाध्यमानुसार चर्चेत असलेल्या या करारामध्ये 60 दिवसांच्या शस्त्रसंधीला मुदतवाढ, होर्मुझची सामुद्रधुनी खुली करणं आणि इराणच्या अणू कार्यक्रमावर निर्बंधाबाबत वाटाघाटी यांचा समावेश आहे. इराणचे सर्वोच्च नेते मोश्तबा खामेनी गुप्त ठिकाणी रवाना झाल्याचं वृत्त अमेरिकन गुप्तवार्ता विभागाच्या हवाल्यानं वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इस्रायलनं चालवलेल्या ऑपरेशन एपिक फ्युरी दरम्यान मोश्तबा खामेनी जखमी झाले असून त्यांना कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आलं आहे. इस्रायल आणि अमेरिकेबरोबर संघर्ष सुरू झाल्यानंतर आजपर्यंत मोश्तबा खामेनी जनतेसमोर आलेले नाहीत. क्वाड देशांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांची बैठक उद्या नवी दिल्ली इथं होणार आहे. अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ, ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री पेनी वॉंग आणि जपानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री तोशिमित्सू मोतेगी या बैठकीत सहभागी होतील. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. महत्वाच्या मुद्द्यांवर क्वाड देशांचं परस्पर सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं सांगितलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबिओ यांनी काल नवी दिल्लीत विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी भक्कम असल्याचा पुनरुच्चार केला आणि व्यापार, ऊर्जा, गतिशीलता तसंच प्रादेशिक सुरक्षितता यासारख्या सहकार्याच्या प्रमुख क्षेत्रांची रूपरेषा मांडली. शिष्टमंडळ स्तरावरील चर्चेनंतर आयोजित पत्रकार परिषदेला संबोधित करताना डॉ जयशंकर यांनी व्यापार करार लवकरात लवकर पूर्ण करण्याची आवश्यकता अधोरेखित केली, ऊर्जा व्यापारातील विस्ताराचं स्वागत केलं आणि भारताच्या ऊर्जा सुरक्षिततेसाठी ऊर्जेचा पुरवठा विविध स्रोतांद्वारे होणं अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगितलं. इराणमधील संघर्षाच्या संदर्भात बोलताना जयशंकर म्हणाले की जागतिक इंधनाचे दर कमी राहावेत आणि व्यापार उदीम निर्विघ्नपणे सुरू राहावा यामध्ये भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचं हित सामावलेलं आहे. अमेरिका, इस्रायल, इराण आणि इतर आखाती देशांसोबतही भक्कम संबंध असलेला भारत जगातील मोजक्याच देशांपैकी एक असल्याचं जयशंकर यांनी नमूद केलं. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी आज सकाळी ताजमहलला भेट दिली. विशेष विमानानं आग्रा इथल्या खेरिया विमानतळावर सकाळी 10 वाजता त्यांचं आगमन झालं. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याची शक्यता वाढल्यानं कच्च्या तेलाचे भाव काहीसे नरमले आहेत. मे महिन्यात प्रथमच ब्रेंट क्रूड प्रतिबॅलर $100 कमी दरावर उतरला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात हे पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकायला मिळेल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपर फुटे होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरल्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. महाराष्ट्रात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 4-चाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून आणखी शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीनं परतत असताना

0: चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनानं प्रत्येकी 7 जणांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात झाला. भरधाव रीतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला. त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेले वाहनही ट्रकला धडकलं. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले. दरम्यान अपघातस्थळी मदतकार्य करत असताना लळिंग टोल नाक्यावरील काही कर्मचाऱ्यांचाही अपघात झाल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मदत तसंच अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना अशा मागण्या प्रशासनाकडे केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. श्रोत्यो, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणात लातूर कनेक्शन उघड. पीव्ही कुलकर्णी, आरसीसी क्लास संचालक शिवराज मोठेगावकर यांच्यानंतर काही डॉक्टरही सीबीआयच्या रडारवर. महाराष्ट्र राज्य स्थापना दिन लातूरमध्ये उत्साहात साजरा. पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि बोथी इथं नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती.
3: नीट यूजी 2026 पेपरफुटी प्रकरणाचं लातूर कनेक्शन उघड झालं आहे. या प्रकरणी तपासाला वेग आला असून केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयनं तपासाची व्याप्ती वाढवली आहे. लातूरच्या दयानंद महाविद्यालयातले निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी याला सर्वप्रथम अटक करण्यात आली. तो केमिस्ट्री विषयाची प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित होता. त्यानंतर आरसीसी क्लासचा संचालक शिवराज मोठेगावकर यालाही सीबीआयने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या क्लासचीही झडती घेण्यात आली. कथित मॉक टेस्टमधील प्रश्न आणि मूळ प्रश्नपत्रिकेतलं साम्य तपासलं जात आहे. या प्रकरणात लातूर शहरातले डॉक्टर मनोज शिरुरे यालाही सीबीआयनं ताब्यात घेतलं. डॉक्टर मनोज देशमुख आणि डॉक्टर विनोद स्वामी यांचीही सीबीआयनं कसून चौकशी केली. आपल्या पाल्यांसाठी प्रश्नपत्रिका विकत घेतल्याचा त्यांच्यावर संशय आहे. कॅन आणि बॅरलमधून पेट्रोल डिझेल विक्री केल्याप्रकरणी प्रशासनानं मोठी कारवाई करत 2 पेट्रोल पंपांचा इंधन पुरवठा निलंबित केला आहे. जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांच्या आदेशानंतर हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीनं मंत्री पेट्रोलियम आणि रजनी पेट्रोलियम या पंपांवर कारवाई केली. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या इतर पंपांवरही कठोर कारवाईचा इशारा प्रशासनानं दिला आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त लातूर इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्या हस्ते झालं. यावेळी विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमात बोलताना पालकमंत्र्यांनी लातूर जिल्ह्यानं उद्योग तंत्रज्ञान आणि शेती क्षेत्रात महत्वपूर्ण प्रगती साधल्याचं सांगितलं. तसंच पाणी टंचाई निवारण, रस्ते विकास आणि आरोग्य सुविधांसाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचं स्पष्ट केलं. चाकूर तालुक्यातल्या बोथी इथं गाळमुक्त धरण गाळेयुक्त शिवार अभियानाअंतर्गत नदी खोलीकरण आणि रुंदीकरण कामाचा शुभारंभ सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते झाला. गावात पडणारं पावसाचं पाणी गावातच जिरवण्यासाठी जलतारासारख्या उपक्रमांमध्ये ग्रामस्थांनी सक्रिय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. राज्य शासनाच्या 2026 ते 2047 या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या महत्वाकांक्षी 300 कोटी वृक्षारोपण अभियानाच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्ह्यात वृक्षारोपणासाठी योग्य जमिनींची लँड बँक तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी दिल्या आहेत. सर्व शासकीय विभागांना सूक्ष्म नियोजन करून मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक तालुक्यातील शासकीय कार्यालय परिसर, मोकळ्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा जमीन, गायरान पडीक जमीन तसंच इच्छुक शेतकऱ्यांच्या जमिनींचं सर्वेक्षण तातडीनं पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. हवामानातील वाढती अनिश्चितता, अवकाळी पाऊस आणि एल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचं उत्पन्न शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोकरा अंतर्गत लातूर जिल्ह्यात हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान CRT प्रभावीपणे राबवण्यात

0: येत आहे. नवीन तंत्रज्ञानाची किमयाने आणणारी कमी खर्चात जास्त उत्पन्नाची हमी या संकल्पनेवर आधारित हे अभियान खरीप हंगामात शेतकऱ्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे. या अभियानाद्वारे शेतकऱ्यांना हवामान बदलाशी सुसंगत शेती पद्धती अवलंबण्याचे मार्गदर्शन करण्यात येत आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये यासाठी लातूर जिल्हा प्रशासनानं पाणी टंचाई निवारण आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे. जळकोट तालुक्यात सध्या 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत असून जिल्हाभरात 35 खासगी विहिरी आणि विंधन विहिरींचं अधिग्रहण करण्यात आलं आहे. लातूर शहरातील बोधेनगर परिसरात पाण्याच्या खड्ड्यात बुडून 2 चिमुकल्यांचा मृत्यू झाला. दिव्या उबाळे आणि कार्तिक कांबळे अशी मृत मुलांची नावे आहेत. टँकरसाठी पाणी साठवण्याच्या उद्देशानं करण्यात आलेल्या खोल खड्ड्यात खेळताना ते दोघं पडले. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. दोषींवर कठोर कारवाई करून शहरातले धोकादायक खड्डे तातडीनं बुजवावेत अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. लातूरमध्ये गोवंश संरक्षणासाठी विविध सामाजिक आणि धार्मिक संघटनांच्या वतीनं भव्य दिंडी काढण्यात आली. उदगीरमध्ये बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याविरोधात विविध संघटनांकडून निषेध आंदोलन करण्यात आलं. लातूर पोलीस दलानं NDPS प्रकरणातील 1 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे अंमली पदार्थ जाळून नष्ट केले. लायन्स क्लब ऑफ लातूर सिटीच्या वतीनं आयोजित सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यात आकाशवाणीचे वार्ताहर शशिकांत पाटील यांचा गौरव करण्यात आला.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: मध्यम लहरी 512.8 मीटर्स म्हणजेच 585 kHz वर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. संजय वाटकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात डहाका आता आपण ऐकणार आहोत लोकसंगीताच्या कार्यक्रमात.

0: लोकसंगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकत होतात डहाका, कलाकार संजय वाटकर आणि सहकारी. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राहून प्रसारित करण्यात आला.
1: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्र कृषीवाणी.
2: कास्तकार बंधू आणि भगिनींनो, कालच्या कृषीवाणीतून आपण मूलस्थानी मृद आणि जलसंधारणाचे उपाय कशा पद्धतीनं करता येईल या अनुषंगानं आपण माहिती जाणून घेतली होती. आज आपण बघूया की याशिवाय कुठल्या प्रकारच्या उपाययोजना जर आपण केल्या तर निश्चितच आपल्याला अधिकाधिक प्रमाणात पावसाचं पाणी आपल्या शेतात मुरवता येईल आणि त्याचा विनियोग करता येईल. शेतकरी म्हणून लक्षात घ्या, भूपृष्ठावरील आणि भूगर्भातील पाण्याचा साठा हा जलद गतीनं वाढवण्यासाठी प्रत्येकानं आपलं शेत जे आहे ते सूक्ष्म पाणलोट क्षेत्र समजून शेतातून वाहून जाणारं पाणी जे असतं ते मूलस्थानी अडवून जिरवणं ही काळाची गरज आहे. शेतातील खालच्या भागामध्ये योग्य आकाराचं आपण शेत देखील खोदू शकता. शेतातील जास्तीचं वाहून जाणारं पाणी यात साठवून ठेवणं हे आपल्याला शक्य होईल. अशा प्रकारे जिरवलेलं पाणी आपण बोर किंवा मग विहिरीतून मर्यादित प्रमाणात उपसा करून ठिबक सिंचनाच्या माध्यमातून आपल्या शेतामध्ये वापरू शकतो. याशिवाय आपल्याला शेतकरी बंधूंनो शेततळ करणं हे कसं फायद्याचं राहील हे देखील आपण बघूया. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितल्याप्रमाणे पीकेबी मॉडेल या प्रकारात शेततळ हे एक अविभाज्य अंग आहे. मूलस्थानी जलसंवर्धन करायचं झाल्यास जास्तीचं पाणी आपण या शेततळ्यामध्ये साठवून ठेवू शकतो. पुढे या पाण्याचा आपल्याला जेव्हा पिकाला गरज असते तेव्हा वापर करता येतो. साधारणपणे एकूण जे आपल्याकडे जमीन आहे त्याच्या क्षेत्रफळाच्या 1% क्षेत्रावर योग्य आकाराचं शेततळ आपण खोदून घ्यावं. शेततळ शक्यतो अस्तित्वात असलेल्या विहिरीच्या जवळपासच्या वरच्या बाजूला घ्यावं. महत्वाचं म्हणजे शेतात पाणी वाहून जात असेल तर त्याला बांध घालून किंवा अडवून त्याचा विनियोग आपल्याला या शेततळ्यात पाणी साठवण्यासाठी करता येईल. शेततळ्यासाठी मात्र जागा निवडताना जमिनीची पाझर क्षमता ही चांगली असणं हे मात्र गरजेचं आहे. याशिवाय काही जलसंधारणाचे उपाय हे देखील आपल्याला करावे लागतील. फळझाडामध्ये आपण पावसाळ्यापूर्वी नांगरांना आडवे उभे चर काढून चौकोनी वाफे तयार करून घ्यावेत. शेतातील उघळीवर गवत, दगड, माती आणि झाडांच्या फांद्या याचा उपयोग करून आपण बांध घालावे, जेणेकरून जागीच पाणी हे मुरले जाईल आणि त्याचा आपल्याला शेतासाठी उपयोग होईल. ज्या ठिकाणी जास्त उतार आहे अशा हलक्या प्रकारच्या जमिनीत मात्र आपण सलग कंटूर चरावर फळबाग देखील लावाव्यात किंवा मग वणकुरण देखील विकसित करावं. तर अशा पद्धतीनं उपाययोजना ज्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सांगितल्या आहेत त्या आपण जर आपल्या शेतामध्ये केल्या तर निश्चितच पावसाचा पडणारा प्रत्येक थेंब आपल्याला जमिनीत मुरवता येईल, पर्यायानं आपल्या शेतातील पाण्याची पातळी ही वाढवता येईल आणि त्याचा विनियोग आपल्याला पिकांसाठी देखील करता येईल.
1: आताच आपण शेतकरी बंधू आणि भगिनींसाठी दैनंदिन सूचनापत्राचा कार्यक्रम ऐकलात कृषीवाणी.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत.
1: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, सर्व महिला वर्गाशी निगडीत असलेला विषय म्हणजे मासिक पाळी. 28 मे हा दिवस जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन म्हणून साजरा केला जातो. मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छतेचं महत्व जाणून तसंच याविषयीचे गैरसमज दूर करणं आणि मनामध्ये निर्माण होणारा संकोचही दूर करणं यासाठी हा दिवस साजरा केला जातो. श्रोते हो, आज याविषयीच मार्गदर्शन करण्यासाठी रत्नागिरी येथील नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर मॅडम यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. चला तर मग त्यांच्याकडून याविषयी माहिती जाणून घेऊया. मॅडम नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: मॅडम, मासिक पाळीच्या दरम्यान स्वच्छता राखणं हे का महत्वाचं आहे?
2: मासिक पाळी हा जो विषय आहे हा गर्भाशयाशी संबंधित आहे आणि त्यामुळे मासिक पाळी दरम्यान जर आपण काळजी घेतली तर आपण गर्भाशयाशी संबंधित जे काही संसर्ग आहेत किंवा गर्भाशयाच्या संबंधित पुढे उद्भवणारे जे काही विपरीत परिणाम आहेत, ज्याच्यामध्ये मोस्टली मी सांगेन की ज्या गर्भ नलिका असतात त्याला आपण फॅलोपियन ट्यूब म्हणतो, मग त्या ठिकाणी इन्फेक्शन असेल किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन असेल तर हे आपण बऱ्याच अंशी, म्हणजे मी तर म्हणेन की व्यवस्थित मासिक पाळी घेतली तर 100% आपण ह्या गोष्टी टाळू शकतो, प्रतिबंध करू शकतो. त्यानंतर मासिक पाळी संदर्भात असणारी ती आहे जी भीती आहे किंवा जो कंटाळा आहे आताच्या मुलींमध्ये की मासिक पाळी आली की मला हे करता येत नाही ते करता येत नाही, त्याबाबतची जी काही भीती आहे तीही मासिक पाळी जर रेग्युलर घेतली शास्त्र म्हणजे शास्त्राचा अभ्यास करून तर आपण तीही भीती घालू शकतो. मासिक पाळीमधली जी हायजीन आहे स्वच्छता आहे तर त्याचाही आपण उपयोग करून मुलींमध्ये जी भीती असते की शाळेत जाण्याची किंवा ऑफिस वर्क आपण करू शकू की नाही, तिथे पाहिजे त्या प्रकारचं वातावरण आपल्याला स्वच्छतेसाठी मिळेल किंवा नाही, तर ह्या गोष्टींची माहिती जर आपल्याला पूर्ववत असेल की स्वच्छता कशी घ्यायची तर आपण प्रॉपरली त्या त्या ठिकाणी म्हणजे शाळेमध्ये किंवा वर्क प्लेस जिथे ती व्यक्ती स्त्री काम करते तर त्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी व्यवस्थित जर अवेलेबल झाल्या तर त्या ठिकाणी ती स्वच्छताही घेऊ शकते, तिची भीतीही कमी होऊ शकते. त्यामुळे आपण जर बघितलं तर मासिक पाळीची स्वच्छता घेणं हे का महत्वाचं आहे तर तिच्या आरोग्यासाठी आहे, तिच्या जे आहे तिची मानसिकता चांगली राहावी आहे आणि समाजामध्ये ती मॅक्सिमम स्वतः चांगल्या प्रकारे कार्यतत्परतेने ती करू शकेल ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला तर मासिक पाळी ही अतिशय महत्वाची आहे, त्यावेळी स्वच्छता ठेवणंही तेवढंच महत्वाचं आहे.
1: मॅडम, तुम्ही बोललात की तिची मानसिकता चांगली राहणं हेही महत्वाचं आहे, तर या मानसिकतेचा आणि मासिक पाळीचा काय संबंध आहे?
2: ज्यावेळी आपण बघतो की 3 ते 5 दिवस आहे तिच्या गर्भाशयातून जो रक्तस्राव होत असतो तर त्यावेळी पहिला आहे की तिच्यामध्ये खूप थकवा असतो आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तिचं पूर्ण जे लक्ष असतं ते त्या मासिक पाळीच्या स्रावावर असतं, त्याच्यामुळे काय होतं की तिचं त्या कामावर

0: त्याच्यावरती फोकस राहत नाही. आणि त्यामुळे आपण जे म्हणतो की मेंटल अँझायटी, म्हणजे त्याला मराठीत आपण चिंता म्हणतो, म्हणजे ती सतत त्या चिंतेत असते. मात्र जर आपण तिला व्यवस्थितरित्या समजलं की मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी किंवा स्वच्छता ही योग्य वेळी केल्यामुळे तर ती काय राहणार आहे, त्यापासून ती टेन्शन फ्री राहणार आहे, म्हणजे तणावमुक्त राहणार आहे. आणि ह्या गोष्टींचं म्हणजे व्यवस्थित एक तिला शेड्यूल आपण तयार करून दिलं की कशी घ्यायची आहे, कोणत्या वेळी घ्यायची आहे, ह्या गोष्टी माहिती असल्यामुळे त्या त्यावेळी ती मासिक पाळीची काळजी घेतली जाईल. आणि जे काही तिचा मेंटल स्ट्रेस आहे, ताणतणाव आहे, तो तिचा ऑटोमॅटिकली कमी व्हायला मदत होईल. म्हणजे आपल्या आपण जी काही माहिती देणार आहोत त्या माहितीच्या आधारे आपण तिचा मानसिक ताणतणाव कमी करणार आहोत.
1: श्रोते हो, याविषयी अधिक माहिती आपण उद्या घेऊया. नमस्कार.
2: मासिक पाळीतील स्वच्छता आणि काळजी याविषयी रत्नागिरीतील शासकीय नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या श्रुती आंबेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आज आपण जागतिक तापमानवाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोत्यांनो, आज आपण एक अत्यंत गंभीर आणि जागतिक समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजेच जागतिक तापमानवाढ. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे पृथ्वीच्या सरासरी तापमानात सातत्याने होणारी वाढ. पृथ्वीभोवती असलेले वातावरण सूर्याची उष्णता अडकून ठेवते. ही प्रक्रिया नैसर्गिक असून तिला हरितगृह परिणाम म्हणजेच ग्रीन हाऊस इफेक्ट असे म्हणतात. जर हा परिणाम नसता तर पृथ्वीचे तापमान खूप कमी झाले असते आणि पृथ्वीवर जीवन शक्य झाले नसते. पण गेल्या काही दशकांपासून मानवी क्रियाकलापांमुळे वातावरणात कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड यासारख्या हरितग्रह वायूंचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे जास्त उष्णता अडकून राहते आणि पृथ्वी गरम होऊ लागते. हे वायू पृथ्वीची अतिरिक्त उष्णता वातावरणात अडकून ठेवतात. परिणामी पृथ्वीचे तापमान सतत वाढत जाते. ह्यालाच ग्लोबल वॉर्मिंग असं म्हणतात. आता हरितग्रह परिणाम म्हणजे काय हे आपण पाहू. आपण कल्पना करा की एखादे हरितगृह म्हणजे काचेचे घर आहे. सूर्याची उष्णता त्या घरात प्रवेश करते पण पूर्णपणे बाहेर जाऊ शकत नाही, त्यामुळे आतले तापमान वाढते. पृथ्वीचे वातावरण ही अशाच प्रकारे कार्य करते. सूर्याची किरणे पृथ्वीवर पडतात, पृथ्वी ती उष्णता शोषून घेते, नंतर पृथ्वी ही उष्णता परत अवकाशात सोडण्याचा प्रयत्न करते. पण वातावरणातील हरितगृह वायू ही उष्णता अडकून ठेवतात. जर हे वायू मर्यादित प्रमाणात असतील तर पृथ्वीवरील जीवन सुरळीत राहते. पण जेव्हा हे वायू जास्त प्रमाणात वाढतात तेव्हा पृथ्वी जास्त गरम होऊ लागते. पूर्वी हवामानातील बदल नैसर्गिक कारणांमुळे होत असत, पण आज मानवी हस्तक्षेपामुळे हे बदल वेगाने होत आहेत. मुख्य हरितगृह वायू हे कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड आणि क्लोरोफ्युरोकार्बन्स आहेत. जगभरातील शास्त्रज्ञ सतत इशारा देत आहेत की जर आपण आज जागे झालो नाहीत तर भविष्यात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकते. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीचे सरासरी तापमान औद्योगिक क्रांतीपूर्व काळाच्या म्हणजे साधारण 1850 ते 1900 सालाच्या तुलनेत आतापर्यंत सुमारे 1.4 अंश सेल्सिअसने वाढले आहे. जरी 1.4 अंश सेल्सिअस हा आकडा ऐकायला छोटा वाटत असला तरी संपूर्ण पृथ्वीच्या वातावरणात विचार करता ही उष्णतेमधील खूप मोठी आणि चिंताजनक वाढ आहे. तापमानवाढीची सद्यस्थिती आणि गती सरासरी वाढ वेगवेगळ्या

0: जागतिक हवामान संस्था जशा कोपर्निकस क्लायमेट चेंज आणि नासा यांच्या आकडेवारीनुसार पृथ्वीचे तापमान साधारण 1.3 अंश सेल्सिअस ते 1.4 अंश सेल्सिअस च्या दरम्यान वाढली आहे. दर 10 वर्षात सुमारे 0.2 डिग्री सेल्सिअसने तापमान वाढत आहे. गेल्या 10 वर्षातील काळ हा इतिहासातील सर्वात उष्ण काळ म्हणून नोंदला गेला आहे. जर तापमान वाढ 2 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त झाली तर पृथ्वीवरील हवामान संकट अत्यंत घातक आणि नियंत्रणाबाहेर जाईल अशी चेतावणी शास्त्रज्ञांनी दिली आहे. धन्यवाद.
1: जागतिक तापमान वाढ याविषयी अदिती शारंगधर यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन

श्रोते हो, आत्ताच आपण नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात साहित्यकुमार नाहर यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग ऐकलात. यांना तबला साथ दिली होती दिलशाद अहमद खान यांनी. हा कार्यक्रम आपण

0: आकाशवाणी मुंबई विजया सहजराव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची कोठडी. आणि महाराष्ट्रात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोने, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलनसाठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत प्रधानमंत्र्यांनी सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहनं जनतेला केली आहेत. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या. देशाच्या अर्थव्यवस्थेच्या मजबूतीचं प्रतिबिंब जीएसटी महसुलात पाहायला मिळतं असं त्यांनी सांगितलं. सध्याच्या आव्हानांवर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
1: So to shield citizens therefore and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision. So the burden for a considerable period because of that reduction in excise duty had been taken away from the shoulders of the common people because government has foregone or taken the burden of 1 lakh crore rupees.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेल

च्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. अमेरिका इराण युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर वाढल्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किमती वाढत असल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारने लक्ष दिलं नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही त्यांनी सांगितलं. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी यावेळी दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. आजच्या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्म सन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्म सन्मान जाहीर झाले आहेत. उर्वरित पद्म पुरस्कार विजेत्यांना नंतर आयोजित केल्या जाणाऱ्या समारंभाच्या दुसऱ्या टप्प्यात पुरस्कार प्रदान केले जातील. आजच्या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून संध्याकाळी 5 वाजल्यापासून ऐकता येईल. आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दररोज संध्याकाळी 5 वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र या कार्यक्रमाच्या आधी 4:57 प्रसारित होईल. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. नीट परीक्षेच्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही NTA त्यापासून काहीच धडा घेतला नाही हे खेदजनक आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी NTA ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीच्या वेळी न्यायाधीश न्यायमूर्ती PS नरसिंहा आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. NTAच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख K राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं NTAला दिले आहेत. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झाल्याचा दावा याचिकाकर्त्यानं केला असून या परीक्षेवर देखरेख ठेवण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्याची मागणी केली आहे. 5 दिवसांच्या वार्षिक हज यात्रेचा आज प्रारंभ होत आहे. जगभरातल्या 16 लाखांहून अधिक मुस्लिम भाविकांनी पवित्र शहर मक्का इथून आपला प्रवास सुरू केला असून यावर्षीच्या हज यात्रेत भारतातून सुमारे 1,75,000 भाविक सहभागी झाले आहेत. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ म्हणजे गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 जून ते 1 जुलै या कालावधीत दूध संस्थेच्या वतीनं नियुक्त केल्या जाणाऱ्या प्रतिनिधींचे ठराव दुग्ध निबंधक सहकारी संस्थेकडे पाठवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. हे ठराव पाठवल्यावर प्रारूप मतदान यादी जाहीर होईल. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 13 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 चारचाकी खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात 8 जण ठार झाले. काही मृतदेह हाती लागले असून शोध सुरू आहे. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले सातारा जिल्ह्यातले 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे.
मदत कार्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रत्येकी 7

0: वाहनांची 5 पथकं तयार केल्याचं त्यांनी सांगितलं. वाहन खोल दरीत कोसळल्यानं मृतदेहांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची मदत घेतली जात आहे. दुसरा अपघात मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लडिंग घाटात झाला. भरधाव रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला, त्याचवेळी ट्रकच्या मागून आलेलं वाहनही ट्रकला धडकल्याने हा अपघात झाला. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षांमुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीच्या राष्ट्रपती भवनात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 13 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 4:57 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्सवर. हे प्रसारण आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर ऐकू शकता. दुपारचे 3:10 होत आहेत. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा आपली भेट सायंकाळी 4:54 दुसऱ्या सभेत. दरम्यान आपण ऐकू शकाल AIR DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम.

नमस्कार श्रोते हो, 537.6 मीटर मध्यम लहरींवर तसंच 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही अस्मिता वाहिनी आहे. आमची सायंकालीन प्रसारण सभा आता सुरू होत आहे. डीटीएच वाहिनीच्या श्रोत्यांचेही स्वागत. सुरुवातीला ठळक घडामोडी.

0: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदारला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. हवालदारनं नीटच्या परीक्षेत भौतिकशास्त्राचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात 1 गाडी दरीत कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यात लळिंग घाटात झालेल्या दुसऱ्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला तर 25 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात यंदाच्या पद्म पुरस्कारांचं वितरण करतील. या सोहळ्यात राष्ट्रपती 66 मान्यवरांना पद्मसन्मान प्रदान करतील. यात 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकंदर 131 मान्यवरांना पद्मसन्मान जाहीर झाले आहेत. या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण आकाशवाणीवरून थोड्याच वेळात सुरू होईल. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 312 अंकांची वाढ नोंदवत 24,032 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, यानंतर थोड्याच वेळात माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणाऱ्या पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याचं प्रत्यक्ष वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून करण्यात येईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: माध्यमातून समाजातील सर्व स्तरातील लोकांच्या सेवेसाठी आयुष्य समर्पित करणारे समाजसेवक जनार्दन बापू बोथे यांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आपला हा पुरस्कार तुकडोजी महाराजांच्या विचारांना समर्पित असल्याची भावना बोथे गुरुजी यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली.
1: भारत सरकारने मला जो पद्मश्री पुरस्कार दिलाय, हा पुरस्कार तर मी पहिलेच राष्ट्र तुकडोजी महाराजांच्या चरणी मनोमन अर्पण केलाय. माझी श्रद्धा आहे त्यांच्याप्रती. परंतु अखिल भारतीय गुरुदेव स्वामींचं काम करता करता करणारी जी गेलेली मंडळी आहे, जी जिवंत मंडळी आहे आजच्या घडीला, त्यांनी मोठं काम आजच्या सुरू ठेवलेलं आहे. हा सर्व त्यांच्यासाठी हा भगवटोपीचा एक सन्मान आहे असं मी समजतो, आणि त्यांच्यासाठी हा पुरस्कार त्यांच्यासाठी मी अर्पण केला असं मी समजतो.
0: नागपूरचे उद्योगपती, समाजसेवक आणि ऑपरेशन सिंदूरसाठी शस्त्रास्त्र निर्मिती करणाऱ्या सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेडचे अध्यक्ष सत्यनारायण नुवाल यांनाही आज पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. आज राष्ट्रपती भवन इथं आयोजित पद्म पुरस्कार वितरण समारंभात उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित होते. यावेळी एकूण 66 जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. त्यामध्ये 2 पद्मविभूषण, 6 पद्मभूषण आणि 58 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. उर्वरित पुरस्कार दुसऱ्या टप्प्यात प्रदान करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातून यंदा 15 जणांची पद्म पुरस्कारांसाठी निवड झाली आहे. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलंय. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या 37व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचं आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो. अशा परिस्थितीत सोनं खरेदी करू नये, खतांचा वापर कमी करावा, इंधनाची काटकसर करावी, परदेश प्रवास शक्यतो करू नये अशी आवाहन पंतप्रधानांनी जनतेला केली आहे. त्याबाबत विरोधक अपप्रचार करत असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फॉर बिझनेसेस अँड कॉमन पीपल इट कॅन मीन हायर फ्युएल कॉस्ट, डिलेड कार्गो, कॉस्टलियर शिपिंग, शॉर्टेज ऑफ इनपुट्स, प्रेशर ऑन वर्किंग कॅपिटल and uncertainty in export orders. Just imagine all of them coming together because of that West Asia crisis. What is the sense of uncertainty that small unit will feel, and will they be in a position to make some kind of a plan? It's a big challenge even for countries, not just for India, for many other countries.
0: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज अनुक्रमे 2.61 रुपये आणि 2.71 रुपये वाढले. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहे. 15 मे पासून आजपर्यंत 4 पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. महिन्याभरात चौथ्यांदा झालेल्या इंधन दरवाढीबद्दल लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणांमुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. कापूस, कांदा आणि धान उत्पादक शेतकरी संकटात असून हमीभाव मिळत नसल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर होत असल्याचा आरोप करत पक्षादेश मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा त्यांनी दिला. पेट्रोल दरवाढीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी देखील सरकारवर टीका केली आहे. इराण युद्धाच्या नावाखाली केलेली ही दरवाढ आधीच महागाईनं पिसलेल्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे. ही दरवाढ सर्वसामान्य जनतेच्या खिशावर दरोडा टाकणारी असून सरकारनं तात्काळ मागे घ्यावी आणि महागाई नियंत्रणात ठेवता येत नसेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खुर्ची सोडावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सर्वोच्च न्यायालयानं आज नीट परीक्षेतील वारंवार होणाऱ्या त्रुटींवर नाराजी व्यक्त केली. पेपरफुटीच्या आधीच्या घटनातून राष्ट्रीय परीक्षा संस्था अर्थात एनटीएनं कोणताही धडा घेतलेला नाही ही दुर्दैवी बाब असल्याचं न्यायालयानं म्हटलंय. न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि आलोक आराधे यांच्या पीठानं केंद्र सरकार, एनटीए आणि सीबीआयला नोटीस बजावत या प्रकरणी स्पष्टीकरण मागवलंय. तसंच एनटीएच्या कामकाजातील सुधारणांबाबत माजी इस्रो प्रमुख के राधाकृष्णन समितीच्या शिफारसींची अंमलबजावणी कशी झाली याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान एनटीएनं या महिन्याच्या 28 तारखेला नियोजित असलेली विद्यापीठ सामायिक प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. सरकारनं बकरी ईदची सुट्टी 28 तारखेला जाहीर केली, त्यामुळे हा बदल केला आहे. या परीक्षेच्या उमेदवारांसाठी सुधारित तारीख लवकरच जाहीर केली जाईल.

19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी माध्यम प्रतिनिधी नोंदणी सुरू झाली आहे. मुंबई इथं 15 ते 21 जून दरम्यान या चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाद्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या द्वैवार्षिक महोत्सवात प्रामुख्यानं माहितीपट, लघुकथापट आणि अॅनिमेशन अशा नॉन फीचर फिल्मचा समावेश असतो. सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी 10 लाख रुपयांचा सुवर्णशंख पुरस्कार दिला जातो. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नागपुरातील वाढत्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते विकास ठाकरे यांनी महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देत पश्चिम नागपुरात तात्काळ 24/7 अखंडित वीज पुरवठ्याची मागणी केली आहे. झीरो लोडशेडिंगच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारलं जात असताना नागरिकांना वारंवार वीज खंडित होण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. जिंगाबाई टाकळी, दाभा, गिट्टी खदान, सदर, रवीनगर, अंबाझरी, फुटाळा आदी भागांमध्ये दिवस रात्र वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. या विरोधात काँग्रेसच्या वतीनं आज आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालय बाहेर निदर्शनं करत राज्य सरकार आणि वीज विभागाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील वीज व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रशासन आणि सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप ठाकरे यांनी केला. वीज कपात तात्काळ थांबवली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला. यवतमाळ स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणूक 2026 साठी 18 जून रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीसाठी प्रारूप मतदार याद्या 23 मे रोजी जिल्हाधिकारी, तहसील, नगर परिषद आणि पंचायत समिती कार्यालयांमध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. मतदार यादीवरील दावे आणि हरकती 29 मे पर्यंत दाखल करण्यात येणार असून अंतिम मतदार यादी 4 जून रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव इथल्या माने रुग्णालयात बेकायदेशीर गर्भलिंग निदान तपासणी रुग्णालयाचे संचालक, माजी सरपंच डॉक्टर विवेक माने यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या रुग्णालयात बेकायदेशीररित्या गर्भलिंग निदान होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं सापळा रचून ही कारवाई केली. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात भालांजन गावाजवळील विहिरीत एकाच कुटुंबातील 5 जणांचे मृतदेह आढळून आले. मृतांमध्ये 35 वर्षीय विजय किराडिया आणि त्यांच्या 4 लहान मुलांचा समावेश असून प्राथमिक माहितीनुसार ही घटना कौटुंबिक वादातून घडल्याचा संशय व्यक्त केला जातोय. जळगाव जामोद पोलीस आणि न्यायवैद्यक पथकानं घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवले असून पुढील तपास सुरू आहे. विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेची लाट कायम राहणार असून अमरावती आणि पश्चिम विदर्भात कमाल तापमान 45 अंशाच्या आसपास राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 27 आणि 28 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता असून तापमानात 2 ते 4 अंशांनी घट होऊ शकते. अमरावती अकोला परिसरात 29 आणि 30 मे रोजी तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मान्सून अरबी समुद्राच्या दक्षिण भागात तसंच मध्य पूर्व बंगालच्या उपसागर पोहोचला असून 30 मे पूर्वी केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. विदर्भातील ब्रह्मपुरी इथं आज सर्वाधिक 46.6 दशांश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ गडचिरोली इथं 46.2, चंद्रपूर आणि नागपूर इथं 45.6, अकोला इथं 44 आणि गोंदिया इथं 43 तर वर्धा इथं 42 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नागपूरचे उद्योगपती सत्यनारायण नुवाल आणि गुरुकुंज मोझरी इथल्या जनार्दन बोथे गुरुजी यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान. आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे अर्थव्यवस्थेला आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 4थ्यांदा दरवाढ. काँग्रेस पक्षाची सरकारवर टीका आणि 27 मे पासून विदर्भातील काही भागात हलक्या मान्सून पूर्व पावसाची शक्यता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

मध्यम लहरी 512.8 दशांश मीटर्स म्हणजे 585 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया घरची राणी या चित्रपटातील लता मंगेशकर यांच्या स्वरातील हे गीत.

लता मंगेशकर यांच्या आवाजातील घरची राणी या चित्रपटातील गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीत हा कार्यक्रम इथेच संपवित आहोत. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम साहित्य सौरभ। श्रोते हो नमस्कार, साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो उत्थान गुंफा, काव्य भीमायन, मूर्तिभंजन, युगांतर, युगमुद्रा, तुरुंग तोडणाऱ्या उठावाची कविता यासारख्या तब्बल 13 काव्यसंग्रहांचे धनी असलेले, 25 ते 30 वैचारिक ग्रंथांचं लिखाण केलेले, स्मरणांची कारंजी हे प्रवास वर्णन, तर रमाई, मी सावित्री, मी यशोधरा या कादंबऱ्या ज्यांच्या लेखणीतून साकारल्या गेल्या आहेत, असे विविधांगी लिखाण करणारे ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांच्याशी आजच्या कार्यक्रमात आपण बातचीत करणार आहोत। चला तर जाणून घेऊया

0: त्यांचा साहित्य प्रवास. नमस्कार सर, आजच्या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. सर, सगळ्यात आधी तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला विचारायला आवडेल की कुठलाही साहित्यिक जेव्हा आपण म्हणतो तेव्हा बरेचदा असं होतं की त्याच्या लिखाणाची सुरुवात ही काव्यापासून झालेली असते, तर असंच काही आपल्या बाबतीत घडलंय का? लिखाणाची सुरुवात नेमकी कशी झाली?
1: साधारणतः फुले शाहू आंबेडकरांची चळवळ आमच्या गावात आलेली होती आणि त्या चळवळीच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम होत गायनाचे. तर त्या गायनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि घरामध्येही बरं का, त्यावेळेला वारकरी संप्रदायाचं वातावरण होतं. मी सगळे अभंग भजनं आणि असं सगळं दंडारी तमाशे लोककला या सगळ्या गोष्टी आमच्या खेड्यात होत्याच बरं का. त्याच्यामुळे माझ्या घरामध्येही ते वातावरण होतं. वडील, भाऊ, माझे दोन तीन भाऊ हे गायन करणारे शाहीर अशा प्रकारचे होते बरं का. तर माझ्यावरती लहानपणीच या सगळ्या लोककलांचा, अभंगांचा, ओव्यांचा एक प्रभाव पडत गेला. काय असतं माहीत आहे का, की तुमचं वय, तुमचं अस्तित्व, त्या अस्तित्वामध्ये एक लय भिदत जाते. तुमच्या रक्तामध्ये, तुमच्या जाणीवेमध्ये ती लय जाते आणि तुमच्या अभिरुचीत, अभिरुची म्हणजे टेस्ट, तुमच्या अभिरुचीत ती स्थानापन्न होते आणि तिथून ती, ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारची तिची संरचना आणि तिचा विकास या मार्गाने होत जातो. म्हणजे तुमच्या अस्तित्वाला एक रिदम, एक लय प्राप्त होते. आपण जे बोलतो ना ते बोलणं सुद्धा, आपण जे चालतो ना ते चालणं सुद्धा एका लयीत चाललेलं असतं बरं का. लक्षात ठेवा, आपली प्रत्येक हालचाल ही या या रिदमनं, लयीनं अभिमंत्रित झालेली असते बरं का. आपलं मन आणि आपले शरीर सुद्धा हे असं या लयीनं एका अर्थानं म्हणजे स्पंदित होत असतं. तर हे माझ्या बाबतीत अगदी कोवळ्या वयात घडलं, आलं लक्षामध्ये. आणि मग मी काटोलला ज्यावेळेला शिकायला जायला लागलो त्यावेळेला मला हे आठवत की मी गाणी लिहायला लागलो. आणि त्यानंतर मी काटोलला गेल्यानंतर आम्हाला चांगले शिक्षक मिळाले शिकवायला, काही कवी होते त्याच्यामधले, तर त्यांच्या सहवासामध्ये मग मी कविता लिहायला लागलो. म्हणजे गाणी आणि कविता असा तो प्रवास होता. आणि खरं म्हणजे काय होतं माहीत आहे का, गरिबी, दारिद्र्य, अभाव आणि खेड्यातील ती सगळी साधन वंचितता या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त मग आपल्याजवळ एकच गोष्ट उरलेली असते, बाकी काही नसतं. तुमच्या मनात ही जी लय असते ती लय, तुमच्या मनात जे शब्द येतात उद्रेकून ते शब्द, त्याच्याशिवाय तुमच्याजवळ काहीही नसतं. मी एका ठिकाणी असं म्हटलं आहे की मी जन्माला आलो तो फक्त देह म्हणून, आणि मला मन नावाची गोष्टच नव्हती. परंपरेनं तू फक्त या देहानं जगायचं आहे, मन नावाची वस्तुस्थिती तुझ्यासाठी नाही आहे. पण शिकायला लागलो आणि परंपरेच्या विरोधात बंड करून माझं मन माझ्या जन्माला आलं. लक्षात ठेवा, ही सोपी गोष्ट नाही आहे. मी असं मानतो की हा मी माझा परंपरेनं दिलेला DNA वापस केला परंपरेला, आणि मी माझा DNA नव्यानं निर्माण केला. दिस इज रिपेल, हे बंड आहे. माझ्याजवळ काहीच नव्हतं त्यावेळेला, फक्त कविता माझ्याजवळ होती, हे शब्द माझ्याजवळ होते. मी एका कवितेत

0: लिहिलाय बेटा, शब्दांना मी काय देऊ, कवितेला मी काय देऊ, मी जहर प्यालो आणि शब्दांनी ते पचवले. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात शब्द म्हणजे असं नुसतं बोलण्याचा, ते जगणंच होतं शब्द. म्हणजे शब्द तुमच्या जगण्याचं एक दुसरं नाव झालेलं होतं माइंड वेल. हे शब्द तुम्हाला नवं जगणं देत होते. नवं नव्हतं ते, जगणं होतं. कारण जगणं नव्हतंच, नसलेल्या जगण्याच्या ठिकाणी एक नवं जगणं तुम्हाला हे शब्द देत होते. जहर भोवतीच्या यातनांचं, अवमानांचं जहर पचवत पचवत हे शब्द मला जगत होते. तर मी एका कवितेत असं म्हटलंय, पा मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे. प्रतिमाबा कशी आहे, मी समुद्र होऊन पाहतो माझे उडणे, मी उदास बांधून सूर्य तुळवितो मरणे. हे कुठून आलं, हे नंतरच आहे. पण हे नंतरच सुचण्यासाठी मला या शब्दांनी, या लयीनं, या कवितेनं जे जीवनच माझ्या वाट्याला आलेलं नव्हतं, ते माझ्या वाट्यावर हे जीवन या कवितेनं अंथरलं. म्हणून मी कवितेला धन्यवाद देतो. आणि आतापर्यंत माझे 13 कविता संग्रह प्रकाशित झाले. सगळे पुरस्कार केशवसुतांपासून आले, पुरस्कारापासून अनेक पुरस्कार मला मिळालेले आहेत. पण तर या प्रकारे बरं का, कविता ही तुम्ही लिहा अगर नका लिहू, पण तुम्ही प्रत्येक जण कवी असता. जेव्हा तुम्हाला आतलं आतलं बोलायचं असतं ना, तेव्हा तुम्ही नेहमीच्या भाषेपेक्षा वेगळं बोलता, तीच कविता असते.
1: आता या आयुष्याच्या वळणावर आपली एखादी आवडती कविता आम्हाला ऐकायला आवडेल, जी आपल्याला आवडते.
0: मी एक केलाय, पहा सगळी दुःखे झेलली पदरात, पदरही जळाला पण मी नाही जळालो. मी एका कवितेथे म्हटलाय, पहा धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, धाप लागलेली आहे रक्तातून धावणाऱ्या विजांना, आणि ही फितूर माती गर्भप्रवेशच नाकारी फिरत आहे परत माझ्या प्रतिभेतील नव्या निरोगी बीजांना. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, हे फार लक्षात घ्यायचं आहे. सगळेच कोसळू लागले आहे तरी काय, माझ्या पाशी थांबेल कोसळण माझे पोलादाचे पाय. कोसळ माझ्या पाशी थांबेल, म्हणजे लक्षात ठेवा, अभावाने मला खचवलं नाही, अभावाने मला ऊर्जा दिली, मला विजयाच्या वाटा दिल्या. सगळंच कोसळू लागलं तरी काय, मी उदास कधी होत नाही, निराश कधी होत नाही. आणि म्हणून मी एका कवितेत हे म्हटलं आहे बरं का, बीएला होती ही कविता या विद्यापीठामध्ये, जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो, प्रसिद्ध कविता आहे. पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे. पायाखाली सुरंग आणि माथ्यावर आगीचा ढग ओथंबून आहे. जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो, खूपदा आपला इथे वध झाला आहे. जपून रे माझ्या फिनिक्स पक्षांनो, खूपदा इथे आपला वध झाला आहे. या जंगलातील खुळ्या अंधाराला चालत नाहीत सूर्य आपले. जपून रे नावाड्यांनो, जपून जरा नास्तिकांचे कूळ आपले. अशक्यच नाही ज्वालांचे वादळ आणि रक्ताच्या समुद्रात नावा आपल्या. जपून रे नावाड्यांनो, जपून जरा उरात क्रांतीची कविता आपल्या. दोन वेळी आणखी, आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे. आपल्या हातानेच देश आपला सुगंधाचा इतिहास लिहितो आहे. जपून रे माझ्या सौंदर्याच्या शिल्पकारांनो, कागदीतला बेमान आहे. ही इथल्या कागदाची बेईमानी आणि सौंदर्य निर्माण करण्याची या हाताची ताण

0: त्याचं असा संघर्ष इथं आहे पा. आणि तो संघर्ष माझ्या सगळ्या साहित्यातून, सगळ्या लेखनातून, वैचारिक लेखनातून, समीक्षा लेखनातून आलेला आहे आणि तो येत राहणार आहे.
1: आपण अनेक समीक्षा ग्रंथ लिहिले. या समीक्षा ग्रंथांमध्ये सत्याचे सौंदर्य आणि सौंदर्याचे सत्य हे नेमकं काय जाणून घ्यायला आवडेल?
0: अलीकडे माझं 700 पानांचं एक पुस्तक आलं आहे, बुद्धिवादी सौंदर्याचे संविधान. 700 पानांचं पुस्तक आहे. सौंदर्य म्हणजे एस्थेटिक्स. साहित्य हे कशामुळे सुंदर होतं? हे सौंदर्य. विषमता म्हणजे सौंदर्य का? स्त्री पुरुष विषमता म्हणजे स्त्री दुय्यम आहे आणि पुरुष प्रधान आहे. ती दास आहे आणि हा मालक आहे. पुरुष सत्ताक, मी हे सगळं धुडकावून लावलं. देवीदानं बायनरी ऑपोजिशनचा सिद्धांत मांडला, म्हणजे परस्पर विरोधी दोन पद, मजूर मालक, स्त्री पुरुष, अशी ही दोन पद सारखी असतात. देवीदा भारतात जन्माला आला असताना मी हे म्हटलं की त्यानं केवळ द्विपदांकितता मांडली नसती, बायनरी अपोजिशन्स मांडलं नसतं. मी त्याच्या पुढे त्याला पाठवला असता त्याला सांगितलं असतं की माझा भारत देश ह्या द्विपदांकित फक्त नाही, तो अनेक पदांकित आहे. ही अनेक पदांकितता आहे आणि असं असलं तरी या अनेक पदांकिततेला, या वैविध्याला एकमेयतेचं सूत्र आपलं संविधान देतं. आणि म्हणून या संविधानाला मी माझं एक जीवित ध्येय मानतो. या संपूर्ण साहित्यातून माझ्यावर का सौंदर्यशास्त्र हे आमचं जीवन कसं असावं त्याचं शास्त्र आहे, त्याचा मूल्य व्यवस्था देते. आणि जीवन समतोल हे सौंदर्याचं मूल्य आहे पा. सगळ्या घटकांमध्ये समतोल, सगळ्या घटकांमध्ये सर्व मानव समभाव, विवेकशीलता, सद्विवेकशीलता, विजडम. म्हणून म्हणतो हे जीवनाचं माझं सौंदर्यशास्त्र आहे. या सौंदर्यशास्त्राचा महानायक माणूस आहे. माणूसच प्रथम आणि शेवट.
1: त्यासोबत आणखी एक बघायला मिळतं, कवी आणि कविता आणि साहित्यशाहीचे सौंदर्य विज्ञान.
0: हा हा राईट.
1: तर याचा अरिस्टॉटलच्या पोएटिक्सशी काही संबंध आहे का?
0: बिलकुल. या सगळ्या पुस्तकांमध्ये हेच मांडलंय मी. साहित्यशाही, लोकशाही म्हणजे सगळे लोकच जिथं नायक आहेत, प्रधान आहेत, दुय्यम कोणी नाही, ती लोकशाही. साहित्यशाही ही साहित्य सगळ्यांसाठी समानता देत ते ती साहित्यशाही. सार्त्रनं आमच्या असं विधान केलेलं आहे. जेन पॉल सार्त्र, जर तुम्हाला सिमॉन द बोहाचं नाव माहीत असेल एखाद्या वेळेला, तिने जे विधान केलं आहे ना, स्त्री निसर्गत जन्माला येत नाही, तिला घडवलं जातं तसं तसं, या व्यवस्थेला पुरुषाला ती जशी हवी असते तसं घडवलं जातं. स्त्री अशी जन्माला येत नाही, तसा पुरुषही असा जन्माला येत नाही, त्यालाही घडवलं जातं. सार्त्र म्हणतो की अन्यायाचं समर्थन करणारा तुमचा शब्द माणुसकी गमावून बसलेला असतो, आणि अन्यायाचं समर्थन करणारी कलाकृती कोणीही लिहिलेली असो ती कलाकृती सुद्धा नसते. म्हणजे न्याय हा तुमच्या कलाकृतीचा अगदी ध्येयबिंदू असला पाहिजे. माझं हे साहित्य वाचून पुढच्या वाचकाच्या मनात त्याच्यामध्ये जे दोष असतील ते गळून जाऊन तुम्ही काय होणार, निरुपाधिक, नितळ, निरामय माणूस होणार. म्हणून मी म्हणतो की माझं सौंदर्यशास्त्र माणसाची, निरामय माणसाची, भेदभावातीत माणसाची प्रस्थापना करणारं सौंदर्यशास्त्र आहे. हेच सौंदर्यशास्त्र माझ्या साहित्याचं आहे.
1: आता हे सगळं करत असताना एकीकडे कविता लिहिल्यात, दुसरीकडे समीक्षात्मक ग्रंथ, तिसरीकडे वैचारिक लिखाण, आणि हे सगळं होत असताना प्रवास वर्णन देखील लिहिलेलं आहे. तर प्रवास वर्णन लिहिण्याचं कसं काय डोक्यात आलं, म्हणजे काय अनुभव होता?
0: काय होत, दिल्ली

0: या साहित्य अकादमीनं मला प्रवास वृत्ती दिली आणि मी दक्षिण भारताचा प्रवास केला. आता प्रवास करणं म्हणजे नुसतं फिरणं नव्हे, एक लेखक म्हणून मी, एक संवेदनशील लेखक म्हणून मी दर दिवशी या प्रवासातून एक महिना जवळजवळ मी बाहेर होतो दक्षिण भारतात, म्हणजे कोवलम बीच, मरीना ड्राईव्ह बीच, असा सगळ्यांनी तिरुवरूर, अनंतपुरम, ह्या सगळ्या सगळ्या याच्यामध्ये मी फिरलो, कन्याकुमारीला फिरलो, बरं का, सगळे सगळे. आणि दर दिवशी मी पत्र लिहित असे. आता ही पत्र मॅडमच्या नावाने टाकली पण त्याच्यामध्ये एक गंमत मी केली, तर ही सगळी पत्र या प्रवासात त्या त्या ठिकाणी मला जे दिसायचं, माणसं दिसायची, निसर्ग दिसायचा, पाणी दिसायचं, झाडं दिसायची, पक्षी दिसायची, पशु दिसायची, मी सगळे बारकाईनं निरीक्षण करत असो. बरं का, तिकडच्या लोकांची भाषा तुम्हाला कळत नाही पण तुम्हाला सांगतो त्यांच्या डोळ्यामध्ये ती भाषा रिमझिम ते माणुसकीची. मी एका ठिकाणी हे म्हटलंय की माझी बोट शब्द होत असे, तळवा हा एक वाक्य होत असे आणि अशी त्या लोकांशी मी भाषा बोलत होतो. भाषा ही इतक्या पातळ्यांवर वावरते पा आपली. तर या पद्धतीनं बरं का मी हे प्रवास वर्णन लिहिलं. या प्रवास वर्णनाचं इतकं कौतुक, स्टेट अवॉर्ड आहे या प्रवासाला, स्मरणांजी कारंजी असं त्याचं नाव आहे. आणि आमचे प्राध्यापक राघव जाधव होते, त्यांनी म्हटलं ही पत्र नव्हे त्या तर कविताच आहे मनोहरांने लिहिलेल्या. आणि त्यांनी त्या पुस्तकाला लिहिताना हे असं लिहिलं आहे की यडल्याच्या मातीचं रासायनिक परीक्षण केलं पाहिजे, त्या मातीमध्ये हा कवी जन्माला आला, युगसाक्षी वगैरे वगैरे. मला असं वाटलं की आपण हा प्रवास करतो वाया नाही जाता कामा, इतके पैसे आपल्याला सरकार देत आहे आणि तो पैसा आपण कारणी लावला पाहिजे ना. आपल्या त्या त्या वेळेच्या मनाच्या सगळ्या उत्कट भावना, सगळ्या उत्कट भावना, ही सगळी द्वंद्वे, म्हणजे आपल्यातला मूर्खपणा, आपल्यातला शहाणपणा, या दोन्ही गोष्टी कशा परस्परांशी भांडत असतात हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, लक्षात घ्यावं. तर तो जिवंत पण हे माझ्या ज्या प्रवास वर्णनाची एक प्रेरणा होती असं मला वाटतं. बरं का,
1: कादंबरी लिखाण करताना मात्र आपण तिन्ही पात्र जी निवडली आहेत ती स्त्री पात्रे आहे, असं का?
0: हा, काय म्हणतो माहितीये का, बुद्धावरती, ज्योतिराव फुल्यांवरती, आपलं महानायक आहे असं मी मानतो, आणि बाबासाहेबांवरती, जगभर या लोकांवरती लेखन झालंय. पण मला असं वाटलं बरं का कधीतरी की यांच्यावरती तर पुष्कळच लोक लिहितात, यशोधरावरती, सावित्रीबाईवरती, रमाईवरती, या तीन महामाता आहेत आपल्या. ह्या माणसांनी दुनियेला काय दिलं हे आपल्याला माहीत आहे, पण ही माणसं या महामातांनी दुनियेला दिली हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. काय असतं, किती कष्ट भोगावे लागतात, तर यशोधरांनी असेल. पण यशोधरा बरं का, म्हणजे यशोधरा हे प्रेमाचं प्रतीक नाही आहे. मी फार वेगळ्या पातळीवर यशोधरा नेलेली आहे. बरं का, यशोधरेला काय होतं माहीत आहे का, गोपाळ, मगजा, यशोधरा आणि नंतर भद्रा कात्यायना अशा तिच्या नावांचा प्रवास आहे. हा प्रवास कसा आहे तुम्हाला सांगतो, ते आता ते तुम्हाला ओपन नाही झालं, नाही तर ते रडू आलं असतं यशोधरा वाचताना, ऐकताना, त्या पोरांनी केलं आहे, त्या यूट्यूबवाल्यांनी. तर यशोधरा, सावित्री आणि रमाई ह्या तिन्ही कादंबऱ्या कशा आहेत, मृत्यूनं सुरू होतात पा. मृत्यू हा एक इन्स्टिंक्ट मानवी जीवनात असते पा, आणि ती तुम्हाला शास्त्र म्हणतो त्याप्रमाणे मृत्यूची जाणीव जर तुमच्या डोक्यात असेल ना, तर तुमचं वागणं, तुमचं बोलणं वेगळ्या पद्धतीने नियंत्रित होतं, कंट्रोल होता तुम्ही. माझ्या या तिन्ही कादंबऱ्या, सावित्री सुरुवात मृत्यू नव्हते, सावित्री सुरुवातीलाच म्हणते बेटा मृत्यू जरा थांब रे बाळा, माझ्यावर खूप लोकांनी प्रेम केलं, खूप लोकांनी मदत केली मला, त्यांची भेट तर घेऊ दे जरा धावती. त्यांची भेट झाली की मी तयार होते, थांब रे मृत्यू. हे असं तसंच यशोधरेचं, तसंच रमाईचं, रमाई या कादंबरीचं, सगळ्या इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये सगळीकडे कादंबऱ्या गेल्या. या रमाईचं पहिलं वाक्य आहे, लहानपणी कोणाच्याही आई बाबा मरू नयेत. सगळ्या स्तरातील वाचक आहेत. सर, मी 100 वेळा ही कादंबरी वाचली आणि खूपदा रडलो. दुःखाचा हा फार

0: पॉझिटिव्ह हे सगळं मी मांडलेलं आहे पायाच्या. तर मला असं वाटतं ह्या कादंबऱ्या तुम्हाला जगायला शिकवतात, आणि केवळ जगायला नाही शिकवत, आपल्या माणसांसाठी जगायला शिकवतात. केवळ आपल्या माणसांसाठी जगायला शिकवत नाहीत, तर या माणसांवरती कोसळणाऱ्या संकटांशी भांडायला शिकवतात. ह्या कादंबऱ्यातील ह्या तिन्ही महामाता, मला असं वाटतं की याच्या लिहावं आपण, यांनी खूप दिलंय आपल्याला.
1: आपण थोडं पुढे वळणार आहोत. आता आपण आपलं वय 80+ आहे,
0: 84
1: हा, आपण 84 वर्षाचे आहात. या वयात देखील लिखाण सुरू आहे का, आणि आगामी काय आमच्या भेटीला येणार आहे?
0: खूप लेखन, खूप पुस्तकं येत आहेत बरं का, 700-800 पानांची पुस्तकं येत आहेत बरं का, खूप लेखन आहे. आणि आता अलीकडे मी माईवरती मी एक लेख लिहिला, मुंबईचे सगळे लोकांना सर तुम्ही माई साहेबावरती कादंबरी द्या.
1: नवोदित जे कवी किंवा लेखक आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल?
0: नव्या लेखकांना, कवींना, कवयित्रींना मी एवढंच सांगेन, सत्य आहे तेच सौंदर्य आहे. सत्य काय आहे? माणसातील हा सहभाव, सद्भाव, समता, बंधुता, भगिनीता हे सत्य आहे. आणि जे सत्य आहे तेच सुंदर आहे हे सांगताना कोणाही हुकुमशहापुढे वाकायचं नाही, नाहीतर तुमच्या तब्येखड मरून जाईल. पहिली जबाबदारी आहे तुमच्यावरती सत्य सांगण्याची, सत्य सांगून तुमच्या त्या लेखकाला जगवण्याची. लेखक मारून, सत्य सांगणारा लेखक मारून तुम्ही साहित्य लिहू नका, काही मिळवण्यासाठी साहित्य लिहू नका. मला एकच गोष्ट हवी आहे, तुमच्यात एक नवा माणूस जन्माला आलेला पाहायचा आहे मला. ही गोष्ट मला हवी आहे, इतर गोष्टी मला नको आहेत. असं तुम्हाला वाटलं पाहिजे असं या नव्या पिढीत त्या लोकांना मी सांगू इच्छितो. आणि त्यांनी निर्भयपणे हे सत्य निर्भयपणे बेदरपणे सांगितलं पाहिजे. शब्दांचा, प्रतिभेचा, साहित्याचा सन्मान करण्याचं एवढीच क्षमता तुमच्याजवळ आहे, त्या क्षमतेला जपा. एवढंच मी या पिढीच्या सगळ्या कवी कलावंतांना सांगेन.
1: यशवंत मनोहर सर, आपण वेळात वेळ काढून आकाशवाणी करता ही मुलाखत दिली, मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: थँक्यू. धन्यवाद.
2: श्रोते हो, ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत मनोहर यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी नागपूर घेऊन येत आहे कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. ऐका नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी याविषयी माहिती तज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. त्यानंतर ऐका मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव. तर ऐकायला विसरू नका कार्यक्रम माझा आवार माझा शिवार सोमवार दिनांक 25 मे 2026 सायंकाळी 7:30. हा कार्यक्रम महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित होईल.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
3: ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
3: ज्येष्ठ नागरिक रमेश चंद्र गणेश भोरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
4: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही.

0: दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायचं, तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं थोडस 10-15 दाणे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसरून खायचं. आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
1: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
1: अमृत कलश.

0: आमची या नंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: प्लॅटफॉर्म नंबर 2
2: से चलने वाली सुपर
3: फास्ट एक्सप्रेस के यात्रियों. ताई तुला नाही
4: झाला, मोबाईल चार्ज करायचा होता.
2: तुझं डोकं चार्ज कर.
4: असा पब्लिक पोर्ट ने फोन चार्ज केला तर पर्सनल डेटा होईल पब्लिक.
2: पाहिलंस
4: बाबा, थांबा मी पे करतो. नो सिग्नल, आता काय करशील? फ्री वायफाय आहे ना
2: बुद्धू, सुधर जरा.
4: पेमेंट साठी नो ओपन वायफाय, म्हणजे फ्रॉड ला करा बाय बाय. आरबीआय सांगते
5: करा योग्य सुरुवात, बना फायनान्शियली स्मार्ट.

0: हा माझा धाकटा भाऊ आहे ना, अतिशय खटाळा आहे. कॉलेजमध्ये मार्कशीट फोटोशॉप करून बाबांना दाखवायचा. काल मी लाईट बिलावर झिरो अमाऊंट पाहिली, वाटलं याने नक्की फोटोशॉप केलं असेल, नाहीतर वीज बिल शून्य कसं येईल. विचारलं तर म्हणतो, दादा सगळी वरच्याची कृपा आहे, सोलर पॅनल आहेत ना. मी म्हटलं, ओहो हे भारी आहे रे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: या नोटेशी का खेळतोयस
2: ब्रो? ही फाटलेली आहे.
1: ऐक, कापलेल्या फाटलेल्या किंवा जुन्या नोटांना
3: बँक ब्रांच मध्ये एक्सचेंज करू शकता.
2: वाव, नवी नोट मिळेल.
1: हो, ज्यातून तू आम्हाला पिझ्झा पार्टी देशील.
3: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल राहा.

आकाशवाणी मुंबई सूर्यकांत आवटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण. रघुवीर खेडकर जुजरवासी श्रीरंगदेवबा लाड जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मे पासून पेट्रोल आणि डिझेलची 14th दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची CBI कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू 25 जखमी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या

0: मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉ यन राजम यांना पद्म विभूषणनं सन्मानित करण्यात आलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आला. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला साहित्य समाजसेवा विज्ञान संशोधन क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, आयआयटी मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित करण्यात आलं. याबाबत प्रतिक्रिया देताना बोथे गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखा आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेला अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कार मूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सीडीबी म्हणजे स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातल्या संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतो आहे. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी तळागाळापर्यंत पतपुरवठा वाढवण्यासाठी ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियाद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. 1 एप्रिल 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. 15 मे पासून चौथ्यांदा इंधन दरवाढ झाल्याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं त्याकडे लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळे इंधन दरवाढ होत असल्याची टीका केली आहे. गेल्या 10 दिवसात पेट्रोल डिझेल दरात 7.5 रुपयांची वाढ झाल्याचा दावा त्यांनी नागपुरात केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: नीट प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपर फुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 6 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा सीबीआयला संशय आहे. राज्यात आज 2 वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे 1 गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेल्या 8 जण या गाडीने परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लळिंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जण जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचं काम करत असतानाच वेगानं येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारीही मरण पावला असून त्यामुळं या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 इतकी झाली आहे. यानंतर टोल कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीसह टोल कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी विमा संरक्षण आणि अपघातस्थळी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेनं आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकांवर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 अंकांवर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. राज्यात काही भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात आज विविध ठिकाणी दुपारी पाऊस पडला. अचानक झालेल्या पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी पिकांच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. धाराशिव शहर आणि परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला. बीड जिल्ह्यात माजलगाव इथल्या लवूळ परिसरात आज वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. वाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरावरील पत्रे उडाले. तसंच गारपीट आणि मुसळधार पावसामुळे शेतातली पिकं झाल्यानं शेतीचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे. लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यासह इतर ठिकाणी आज पावसानं जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या तुटल्या तर काही काळ वीज पुरवठाही खंडित झाला होता. रत्नागिरी जिल्ह्यात काल दिवसभरात 26 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामार्गाची कामं अर्धवट असल्यानं अनेक ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला. तसंच वेगवान वाऱ्यांमुळे वीजवाहिनीच्या तारा तुटल्यानं दापोलीत तब्बल 18 तास वीज पुरवठा खंडित झाला होता. हवामान. गेल्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 47.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदलं गेलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण तर उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण, रघुवीर खेडकर जुजर वाशी, श्रीरंग देवबालाड, जनार्दन बोथे गुरुजी पद्मश्रीनं सन्मानित. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं प्रतिपादन. 15 मेपासून पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. राज्यात 2 वेगवेगळ्या रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू तर 25 जखमी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत. काय?
2: अशा पॉपअप्स पासून सावध रहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्सचा चुकीचा उपयोग करू शकतात.
1: ओह.

0: कळलं ना, रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
2: आरबीआय सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
0: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
3: टँजेरीन. खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा. आता करतो.
0: आजोबा थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
3: का?
0: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
3: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
2: RBI सांगते आहे, स्मार्ट बना, कूल रहा.
4: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोतेहो, भारत सरकारच्या आयुष्मान भारत डिजिटल मिशन या मोहिमेविषयी आपण ऐकलंच असेल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन देशातील नागरिकांना डिजिटल, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा पुरवण्यासाठी भारत सरकारनं सुरू केलेली एक महत्वाकांक्षी मोहीम आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2021 अधिकृतपणे या मिशनची राष्ट्रीय स्तरावर सुरुवात केली. देशातील आरोग्य सेवांचा पायाभूत ढाचा पूर्णपणे डिजिटल

0: करणं हा या मिशनचा मुख्य उद्देश आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठला आहे. या निमित्तानं आयुष्मान भारत डिजिटल मिशनचे राज्याचे समन्वय अधिकारी डॉ अभिजित फडणीस यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकूया.
1: डॉक्टर, आयुष्मान भारत डिजिटल मिशन अंतर्गत आतापर्यंत 100 कोटींहून अधिक नोंदणीचा टप्पा आपण गाठलाय. श्रोत्यांना नक्की ऐकायला आवडेल की आयुष्मान भारत डिजिटल मिशन नक्की काय आहे आणि त्याचा मुख्य उद्देश काय आहे.
2: आयुष्मान भारत डिजिटल मिशन हा एक भारत सरकारचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे. हा उपक्रम राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणामार्फत राबवला जात आहे. यामध्ये रुग्णासाठी एक अखंड आंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य

0: साठी एक अखंड अंतर कार्यक्षम डिजिटल आरोग्य परिसंस्था, ज्याला इंग्रजीमध्ये डिजिटल हेल्थ इकोसिस्टम म्हणू शकतो, आणि हे सर्व निर्माण करण्यासाठी आयुष्मान भारत डिजिटल मिशनची स्थापना केलेली आहे. या मिशनमध्ये रुग्ण, डॉक्टर आणि आरोग्य सेवा प्रदात्यांना एका विशिष्ट डिजिटल आरोग्य ओळखपत्राद्वारे जोडले जाते, ज्यामुळे रुग्णांच्या संमतीने वैद्यकीय नोंदी संग्रहित करणे, त्या मिळविणे, त्यांची देवाणघेवाण करणे असे शक्य होते. या मोहिमेचा उद्देश भारताच्या आरोग्य सेवा प्रणालीमधील डिजिटल गॅप कमी करणे आणि सेवा अधिक सुलभ, कार्यक्षम व पारदर्शक बनविणे हा आहे. यामध्ये नागरिकांसाठी आभा आयडी, आरोग्य सेवा पुरवठादारांसाठी म्हणजे डॉक्टर्स, नर्सेस, औषधी निर्माता यांच्यासाठी हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्री आयडी आणि रुग्णालयांसाठी हेल्थ फॅसिलिटी आयडी तयार करण्याचे काम चालू आहे. हे सर्व डिजिटल हेल्थ इकोसिस्टीमशी जोडले जात आहेत.
1: डॉक्टर, तुम्ही विशिष्ट आयडी विषयी बोललात, ज्याला युनिक आयडी सुद्धा म्हटलं जातं. ज्या नागरिकांना या योजनेशी जोडायचं आहे आणि आपला आभा आयडी तयार करायचा आहे, त्यांनी नेमकं कुठं जावं, कोणत्या ऍपचा वापर करावा? ग्रामीण भागात किंवा दुर्गम ठिकाणी जिथं इंटरनेटची उपलब्धता कमी आहे, तिथं या मिशनची अंमलबजावणी कशी केली जाते?
0: आभा आयडी तयार करण्यासाठी नागरिकांना कुठेही जायची गरज नाही. यामध्ये तुम्ही तुमच्या आधार नंबरवरून तुमचा आभा आयडी तयार करू शकता. प्रथम तुम्ही अधिकृत आभा पोर्टलवर जा, तुमचं आभा क्रिएट करण्यासाठी तिथं क्लिक करा, आधार किंवा ड्रायव्हिंग लायसन्स द्वारे तुम्ही जनरेट करण्याचा पर्याय निवडा. लिंक केलेल्या मोबाईलवर ओटीपी येईल, तो तुम्ही त्या आधार पोर्टलवर टाका, तुमची आयडेंटिटी तिथे कन्फर्म करा. त्यानंतर तुम्हाला मग आभा ऍड्रेस तयार करावा लागेल, त्याचा पासवर्ड तयार करावा लागेल, आणि हे सर्व तुमच्या रजिस्ट्रेशन मोबाईलवरून तयार होईल. त्यानंतर तुम्हाला एक 14 आकडी युनिक आभा आयडी तयार होईल आणि ते तुम्हाला डिजिटल कार्ड स्वरूपात तुम्हाला डाउनलोडही करता येईल. आयुष्मान भारत डिजिटल मिशन विषयी ग्रामीण भागात जनजागृती करणं महत्वाचं आहे. आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र, या उपकेंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला जो यंत्रणा आहे त्यामध्ये आपल्या आशाताई आहेत, आरोग्य सेवक आहेत, आरोग्य सेविका आहेत, समुदाय आरोग्य अधिकारी आहेत, अंगणवाडी ताई आहेत, त्या सर्वांची मदत होत आहे. इंटरनेटसाठी आपण जो निधी आहे तो राज्यस्तरावरून त्यांना दिला जातो. सर्वच ठिकाणी संपूर्ण इंटरनेट असेल याची काही आपल्याला अजूनही थोड्याफार प्रमाणात मध्ये काही ठिकाणी, जसे जे डोंगराळ भाग आहेत, जंगल भाग आहेत, त्या ठिकाणी इंटरनेटचा प्रश्न आहे अजून, त्याच्यावर आपण उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहोत.
1: आणि समजा ग्रामीण भागातील जी नागरिक आहेत त्यांना ही आयडी तयार करायची आहे, तर त्यांनी कुठे संपर्क साधावा?
0: ज्या आपल्या शासकीय आरोग्य संस्था आहेत त्यामध्ये जाऊन तुम्ही ते त्या ठिकाणी तुमचा आभा आयडी जनरेट करू शकता.
1: डॉक्टर, अनेकदा जुने जे आपले वैद्यकीय रिपोर्ट्स असतात किंवा एक्सरे असतात, ती हरवण्याची भीती असते, आणि या डिजिटल मिशनमुळे या समस्येवर कशा प्रकारे मात करतायत लोक, आणि काय सांगाल तुम्ही? आणि जर एखाद्या रुग्णाला दुसऱ्या शहरात किंवा मोठ्या रुग्णालयात उपचारासाठी जायचं असेल, तर या डिजिटल कार्डचा, आभा आयडीचा किंवा त्या खात्याचा त्याला कसा फायदा होऊ शकतो?
0: यामध्ये आयुष्मान भारत डिजिटल मध्ये जी आपण डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार केली आहे त्यामध्ये रुग्णांच्या सर्व वैद्यकीय नोंदी सुरक्षित राहतात आणि आभा आयडीशी लिंक असल्यामुळे त्या तुमच्या फोनवर सहज पाहता येतात. तसेच तुमच्या उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पाहता येतात. त्यामुळे रुग्ण देशाच्या कोणत्याही शहरातील किंवा रुग्णालयात गेला तर त्याला त्याची वैद्यकीय नोंद डॉक्टरासोबत डिजिटली शेअर करता येते. त्यामुळे पूर्वी जे परत परत तपासण्या करून नवीन रिपोर्ट जे तयार करण्याची गरज असायची ते सर्व आता थांबणार आहे. त्यामुळे रुग्णांना आर्थिक, मानसिक त्रास जो बराच पहिले होत होता तो आता बराचसा वाचणार आहे आणि रुग्णांची जी धावपळ आहे ती सुद्धा थांबणार आहे.
1: डॉक्टर, अनेकदा डिजिटल डेटा सुरक्षिततेबाबत लोकांच्या मनात भीती असते, कारण आपल्या आरोग्याविषयी सर्वत्र ती माहिती पसरू नये, तर त्यामुळे अनेक जण हे करण्याचं टाळतात. आरोग्य नोंदणी ज्या होतात त्याची गोपनीयता कशा प्रकारे राखली जाते, कोणत्या प्रकारची काळजी घेतली जाते?
0: यामध्ये राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण, ज्यांनी हे डिजिटल मिशन जे आपण राबवत आहोत, त्यांनी खूप काळजी घेतलेली आहे डेटा सुरक्षिततेबाबत. कारण ही जी इकोसिस्टीम तयार झाली आहे ते 3 घटकावर आधारित आहे. एक आभा आहे, एक एचपीआर आहे आणि एक एचएफआर आहे. आणि हे 3 घटकांचा मिळून एक डिजिटल हायवे तयार होतो. आणि ह्या डिजिटल हायवेवर एंट्री करायची असेल तर नागरिकांसाठी आभा आहे, डॉक्टरांसाठी, नर्सेससाठी किंवा इतर जे हेल्थ प्रोफेशनल्स आहेत त्यांच्यासाठी एचपीआर आहे, आणि रुग्णालयांसाठी, क्लिनिकसाठी किंवा ज्या काही आरोग्य संस्था आहेत त्यांच्यासाठी एचएफआर आहे. त्यामुळे हे 3 त्यांना नोंदणीकृत केल्याशिवाय तुम्ही रुग्णांचे कुठल्याही नोंदी पाहू शकत नाही, आणि जोपर्यंत रुग्ण त्यांच्या

0: ओटीपी वरून संमती देत नाही तोपर्यंत कोणतेही डॉक्टर किंवा कोणतेही रुग्णालय त्याच्या नोंदी पाहू शकत नाही, त्यामुळे पूर्णपणे सुरक्षित आहे.
1: डॉक्टर, असंही म्हटलं जात आहे की यामध्ये उपचाराचा खर्चही कमी होतं, त्याविषयी काय माहिती द्याल?
0: आपण जे आभा जी नोंद करणार आहोत नागरिकांची, त्यामुळे नागरिकांचं जे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आहे ते सुरक्षित राहणार आहे, आणि मागचं जे रेकॉर्ड ती पुढच्या डॉक्टरांना पाहायला मिळाल्यामुळे आपल्याला जे परत परत तपासण्या कराव्या लागतात तो त्रास वाचणार आहे, त्यामुळे रुग्णांचं आर्थिक नुकसान होणार नाही आणि डॉक्टरांचा वेळ जाणार नाही आणि रुग्णांचाही वेळ जाणार नाही, त्यामुळे ह्या रुग्णांचा विन विन सिच्युएशन असणार आहे रुग्णांचं.
1: डॉक्टर, महाराष्ट्राच्या दृष्टीने पाहिलं तर आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजना कशा प्रकारे इथे राबवली जाते आणि नागरिकांचा एकूण प्रतिसाद कसा आहे, आणि याशिवाय आभा अर्थात आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट प्रमाणे अशा कुठल्या आरोग्य योजना आहेत ज्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, काय सांगाल?
0: महाराष्ट्रात आपण हे खूप योजनाबद्ध रीतीने आयुष्यमान भारत डिजिटल मिशन राबवत आहोत. हे मिशन आमचे डॉक्टर कादंबरी बलकवडे आयुक्त मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण राबवत आहोत. यामध्ये डॉक्टर वीरकर अतिरिक्त संचालक आणि डॉक्टर सुनीता गोलाई सहसंचालक यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात जवळपास आपण 7 कोटी आभा आयडी तयार केले गेले आहेत. यामध्ये नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे, कारण सर्वांना आता UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस, म्हणजे जे आपण पैशाची देवाणघेवाण सिमलेसली करतो त्याचप्रमाणे युनिफाईड हेल्थ इंटरफेस जे की सिमलेस इंटरऑपरेबल डिजिटल हेल्थ रेकॉर्ड शेअर करण्यासाठी भविष्यात आपल्याला उपयोगी होणार आहे.
1: अच्छा,
0: आभामुळे सर्व एकाच ठिकाणी सर्व रेकॉर्ड सुरक्षित ठेवता येणार आहे. पुन्हा तुम्हाला रुग्णालयात गेल्यानंतर रांगेत थांबण्याची गरज नाही, कारण तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचं रजिस्ट्रेशन त्वरित करू शकता. याला आपण क्यू मॅनेजमेंट म्हणतो, कारण आपल्या शासकीय दवाखान्यामध्ये खूप गर्दी असते, त्यासाठी हे क्यू मॅनेजमेंटची फार आवश्यकता आहे. तसेच तुमची इन्शुरन्स पॉलिसी आभाबरोबर लिंक असल्यामुळे त्वरित ऍडमिशन आणि मेडिक्लेम्स कॅशलेस होण्यास त्वरित मदत होणार आहे. तुमच्या वैद्यकीय नोंदी डॉक्टरांना तुमच्या परवानगीशिवाय पाहता येणार नाहीत, त्यामुळे त्याची सुरक्षितता राहणार आहे. वेगवेगळ्या शासकीय योजना सोबत आभा आयडी लिंक असल्यामुळे त्याचा लाभ घेता येईल. उदाहरणार्थ महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजना. तसेच महाराष्ट्रात आपण 34,656 HFR ID तयार झालेले आहेत. त्यामध्ये बरेचसे शासकीय दवाखाने असून आपण सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 100% नोंदी केलेल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण महापालिका ESIS यांच्या HFR नोंदी आपण पूर्ण करत आहोत. लवकरच आपण प्रायव्हेट रुग्णालयाचे क्लिनिक्सचे नर्सिंग होमचे HFR नोंदी पूर्ण करण्याकरिता प्रयत्न करणार आहोत. नंतर HPR म्हणजे हेल्थ प्रोफेशनल रजिस्ट्रेशन, यामध्ये 95,424 नोंदी केलेल्या आहेत.
1: अच्छा,
0: यामध्ये प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य विभागाचे जवळपास 99% नोंदी पूर्ण झालेल्या आहेत. इतर विभाग जसे की वैद्यकीय शिक्षण ESIS महापालिका यांचे नोंदी पूर्ण करण्याचे काम चालू आहे. तसेच खासगी क्षेत्रातील सर्व हेल्थ प्रोफेशनलचे नोंदी करण्याचे काम चालू केलेले आहे, त्यामध्ये संपूर्ण नोंदी करण्याचा प्रयत्न चालू आहे. महाराष्ट्रात आपण रायगड जिल्हा मॉडेल डिस्ट्रिक्ट म्हणून घोषित केलेला आहे. यामध्ये आपण सर्व शासकीय खासगी क्लिनिक्स फार्मसी रुग्णालय यांचं सर्व हेल्थ फॅसिलिटी रजिस्ट्री नोंद करणार आहोत. तसेच सर्व शासकीय आणि खासगी रुग्णालय क्लिनिक्स नर्सिंग होम मधील सर्व पॅथीच्या डॉक्टरांचे नर्सेसचे सर्व औषधी निर्मात्यांचे HPR नोंदी करणार आहोत. यासाठी पूर्वतयारी म्हणून पुढील आठवड्यात आपण एक कार्यशाळा सुद्धा आयोजित करण्यात आली आहे. तसेच सर्व शासकीय खासगी रुग्णालयाचे HMI सॉफ्टवेअर हे ABDM शी संलग्न करणार आहोत, त्यामुळे संपूर्ण जिल्हा हा पेपरलेस करण्याचा आमचा मानस आहे. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक शासकीय व एक खासगी रुग्णालय मॉडेल फॅसिलिटी म्हणून आपण निवड करण्याची प्रक्रिया चालू केली, म्हणजे त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यात 2 पेपरलेस रुग्णालय तयार करण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. याकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण आपल्या सतत मार्गदर्शन करीत आहे. महाराष्ट्रात सर्व भागधारकांची कार्यशाळा आम्ही ठराविक अंतराने घेत आहोत, त्यामध्ये सर्व शासकीय खासगी रुग्णालयातील प्रमुख उपस्थित असतात. आताच आपण पुण्यात 17 व 18 एप्रिलला राष्ट्रीय स्तरावरील एक चिंतन शिबिर घेण्यात आले. यामध्ये सर्व राज्यांचे आयुक्त व प्रधानमंत्री आरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते. या शिबिरात राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन केलं. यावेळेस आयुष्यमान भारत डिजिटल मिशनच्या वेगवेगळ्या भागधारकांसोबत तसेच आंतरराज्य अनुभव शेअर करण्यात आले. आपण महाराष्ट्रात एक मायक्रोसाईट हा प्रोजेक्ट राबविला. यामध्ये आपण राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण यांनी निवडलेल्या संस्थाद्वारे 10 जिल्ह्यांमध्ये खासगी क्षेत्रातील क्लिनिक्स छोटे रुग्णालय यांना या डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम मध्ये कसा सहभाग वाढवता येईल याबाबत त्यांना ठराविक टार्गेट देऊन नोंदी करून घेतल्या, त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला खासगी क्षेत्रात याचा प्रचार होण्यास मदत झाली. तसेच महाराष्ट्रात आपण सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत जिल्हा रुग्णालयापासून प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जवळपास 2671 आरोग्य संस्थांमध्ये ई सुश्रुत हे HMIS प्रणाली आपण चालू केलेली आहे, त्यामुळे नागरिकांचे इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड तयार होत.
1: डॉक्टर, एक शेवटचा पण महत्वाचा

0: प्रश्न हा आहे की आयुष्यमान भारत डिजिटल मिशन यामुळे येत्या काळात भारतातील जी आरोग्य सेवा आहे त्याचं चित्र कशा प्रकारे बदलेल असं तुम्हाला वाटतं?
1: नक्कीच, आयुष्यमान भारत डिजिटल मिशनमुळे भारतातील आरोग्य सेवा आता एक पेपरलेस होणार असून कॉम्प्रिहेन्सिव्ह डिजिटल हेल्थ इकोसिस्टीम तयार होऊन सर्वांना कोणत्याही रुग्णालयात गेल्यानंतर आपले रुग्णालयीन रिपोर्ट हार्ड कॉपीच्या स्वरूपात घेऊन जाण्याची गरज नाही. आभा आयडी द्वारे सुरक्षितपणे सर्व नोंदी उपचार करणाऱ्या डॉक्टरांना नागरिक शेअर करू शकतील. यामध्ये विविध हेल्थ प्लॅटफॉर्म, इलेक्ट्रॉनिक हेल्थ रेकॉर्ड आणि टेलिमेडिसिन ऍप्स एकमेकांशी सहज संवाद साधू शकतील. त्यामुळे अनावश्यक चाचण्या टाळल्या जातील आणि रेफरल प्रक्रिया एकदम सुलभ होईल. धोरणकर्त्यांना कोणत्या रोगांचा प्रचार जास्त होत आहे त्यानुसार औषधी व इतर साधन सामग्री पुरवठा करण्याकरता निर्णय घेण्यास सोपे जाणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा मजबूत होणार आहे. तसेच एचपीआर आणि एचएफआर द्वारे नागरिक नोंदणीकृत डॉक्टर्स, क्लिनिक आणि रुग्णालय सहजपणे शोधू शकतील. ज्यामुळे एबीडीएम वर लोकांचा भविष्यात विश्वास वाढून एक वेळ अशी येईल की ती एबीडीएम ही गरज बनेल.
0: डॉक्टर, आयुष्यमान भारत डिजिटल मिशन विषयी तुम्ही आमच्या श्रोत्यांना ज्या प्रकारे माहिती दिली आहे त्यामुळे नक्कीच आशा करूया की श्रोत्यांच्या मनामध्ये या मिशन संदर्भात जे काही प्रश्न होते त्याची उत्तरं मिळाली असतील. खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद. धन्यवाद.
2: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन कौस्तुभ पटाईत.

आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. आता आपण ऐकणार आहोत कार्यक्रम माझं आवार माझं शिवार, आज राज्यस्तरीय प्रसारण.

आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण. नमस्कार कास्तकार बंधू आणि भगिनींनो, मी शंतनू ठेंगडी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आपल्याच आवडत्या कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माझा आवार माझा शिवार. शेतकरी बंधूंनो, यंदा हवामान खात्याने मान्सूनचे आगमन लवकर होणार असा अंदाज व्यक्त केला आहे. लवकरच पूर्व मौसमी वारे वाहणे सुरू होणार आहे तेव्हा शेतीच्या कामांना वेग येणार आहे, तेव्हा नवीन फळबाग लागवडीच्या पूर्वतयारी करता ही योग्य वेळ आहे. याच अनुषंगाने आजचा विषय आपण ऐकूया, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी. या संदर्भात माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट.

0: नवीन फळबाग लागवड केव्हा करावी?
1: साधारणतः आपण नवीन फळबाग लागवड ही पावसाळ्यात करतो, कारण यावेळी लावलेली झाडे आहे ही इतर जी ऋतू आहे त्यापेक्षा हमखास जगतात. नवीन कोवळ्या झाडांना वाढीसाठी जी आवश्यकता असते पोषक वातावरणाची ती या दरम्यान मिळत असते, त्यामुळे आपण पावसाळ्या दरम्यान करतो. ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या शेवटी लागवड करतो, त्या उलट जिथे पाऊस कमी पडतो अशा भागामध्ये आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला लागवड करतो.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीला कोणती पूर्वतयारी करावी?
1: फळबाग लागवडीपूर्वी काही महत्त्वाच्या बाबतींचा आपण विचार करणं गरजेचं आहे. जसं योग्य जमिनीची निवड, नंतर जमीन व हवामानानुसार फळबागांची किंवा फळपिकांची निवड, मातीची तपासणी, जातीवंत व निरोगी रोपे किंवा कलमांची निवड करणे गरजेचं आहे. तसेच पाण्याची उपलब्धता, नंतर कुशल कामगार, उपलब्ध बाजारपेठ त्या भागातली, त्याची विक्री कशी करणार आपण, सोबतच आपल्याला लागवडीची कोणती योग्य वेळ आहे, नंतर त्याचा आराखडा करणे, रोपांची निगा घेणे, सोबत पीक संरक्षण, या सर्व महत्त्वाच्या बाबींचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. त्याला आपण पूर्वतयारी म्हणूया.
0: मॅडम, यानंतर सांगा की नवीन फळबाग लागवडीपूर्वी तयारी करणं का महत्त्वाचं आहे?
1: फळबाग जी आहे ती इतर शेती पिकांच्या तुलनेने ही दीर्घकाळ चालणारी व जास्त गुंतवणूक असलेली शेतीचा प्रकार आहे, कारण बहुतेक पिके ही बहुवर्षीय असतात. एकदा आपण लागवड केली आपल्याला योग्य व्यवस्थापन करणे गरजेचं आहे, वर्षानुवर्ष त्यातून आपल्याला उत्पादन घ्यायचे असते. त्यामुळे जर आपण पूर्व नियोजन केलं नाही किंवा घाईघाईत जर आपण लागवड केली तर आपल्याला शेतकऱ्यांना त्याच्यातनं मोठा आर्थिक नुकसानाला सामोरं जायचं काम पडू शकतं. त्याकरता आपल्याला पूर्वतयारी करणं ही फार महत्वाची आहे.
0: पुढचा महत्वाचा प्रश्न म्हणजे फळबागे करता जमिनीची निवड कशी करावी?
1: हा, जमिनीची निवड ही जी आहे, आपल्याला फळ पिकं ही जी आहे यांची मुळे ही जमिनीत खोलवर जातात आणि त्यामुळे शेतात जमिनीत त्याचा मातीचा थर हा 1 मीटर खोलीपर्यंत असणे गरजेचं आहे. जमीन खूप हलकी किंवा भारी नसावी, त्यात खडक किंवा मुरमांचा देखील थर नसावा. फळझाडांसाठी जी पाण्याचा उत्तम निचरा होणारी भरपूर सेंद्रिय कर्ब, ज्याला आपण ऑर्गॅनिक कार्बन म्हणतो, तसंच भुसभुशीत मध्यम पोताची जमीन निवडावी. जमिनीचा जो सामू आहे पीएच तो 6 ते 7.5 दरम्यान असावा. जमिनीत मुक्त चुनखडीचे प्रमाण 10% पेक्षा जास्त नसावे. तसंच जमिनी ज्या आहेत त्या क्षारयुक्त व चोपण नसाव्या. तर या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मातीचे लागवडीपूर्वी परीक्षण करून घेणे फार महत्वाचे आहे.
0: जमिनीनुसार फळ पिकांची निवड कशी करावी?
1: फळ पिकांची जी निवड आहे ती आपण जमिनीच्या पोतानुसार आणि हवामानानुसार आपण करत असतो. तर हलक्या ते मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये आपण जी फळपिकं आहे, जशी सीताफळ आहे, लिंबू आहे, बोरं, पेरू, करवंद, चिंच, अंजीर अशा फळपिकांची आपण लागवड करतो. तसंच मध्यम जमिनीमध्ये आपण संत्रा, मोसंबी, नंतर आंबा, चिकू यासारखी आपण फळे निवडतो. तसेच भारी जमिनीमध्ये आपल्याला केळीची लागवड करता येते.
0: यानंतर सांगा मॅडम, पाण्याच्या उपलब्धतेनुसार फळपिकांची निवड कशी करावी?
1: फळपिके ही आपण अगोदरच सांगितलेलं आहे की फळपिके आपली ही हंगामी नसून ती बहुवर्षीय आहे, त्यामुळे झाडांना वाढी करता आपल्याला वर्षभर पाण्याची गरज भासते. तेव्हा आपल्याकडे बारमही सिंचनाची व्यवस्था असल्यास बागायती फळ झाडांची आपण निवड करतो. जसं आंबा आहे, पपई आहे, केळी, संत्रा, नंतर मोसंबी, चिकू या फळपिकांची आपण निवड करतो. तसंच कोरडवाहू फळपिकांना मात्र लागवडीच्या सुरुवातीला आपण 3-4 वर्ष एकदा पाण्याची उपलब्धता करून दिली की त्यानंतर ही झाडे पावसाच्या पाण्यावर व्यवस्थित रित्या वाढू शकतात. जसे कोरडवाहू फळपिके, जसे बोर, सीताफळ, आवळा, चिंच, या नंतर कवट आहे, करवंद आहे, या फळपिकांची आपण निवड करू शकतो.
0: मॅडम, यानंतर सांगा फळबागेची कोणत्या पद्धतीने लागवड करावी?
1: फळबाग लागवडीच्या विविध पद्धती आहेत. शास्त्रीय दृष्ट्या जर आपण बघितलं तर जसे चौरस पद्धत आहे, आयात कृती आहे, त्रिकोणी पद्धत आहे, षटकोणी आहे, उताराच्या भागावर आपण करतो ती कंटूर पद्धत आहे. तर अशा विविध पद्धती आपण फळबाग लागवडी करता निवडतो. पण यातील जी सर्वात लोकप्रिय व आखणीमध्ये जी सोपी अशी पद्धत आहे ती म्हणजे चौरस पद्धत. तर या चौरस पद्धतीमध्ये 2 ओळीतील आणि 2 झाडातील अंतर हे सारखेच असतं आणि शेतामध्ये मग आपल्याला उभी आडवी मशागत करण्याकरिता उपयुक्त अशी पद्धत आहे.
0: फळझाडांचे लागवडीचे अंतर किती असावे याही बद्दल सांगा.
1: लागवडीचे जे अंतर आहे फळपिकाचे, जमिनीच्या मगदुराप्रमाणे किंवा जमिनीचा पोत कसा आहे, तसंच फळझाडांच्या वाढीनुसार आपल्याला त्याचे खड्ड्यांचे व लागवडीचे अंतर आपल्याला ठरवावे लागते. जसे आकाराने मोठे वाढणारी झाडं जशी आहेत, जसं आंबा आहे, चिकू आहे, याकरता आपल्याला 1 मीटर बाय 1 मीटर बाय 1 मीटर या आकाराचा आपल्याला खड्डा खोदावा लागतो. पेरू, सीताफळ, संत्रा या फळपिकांकरता आपल्याला 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर बाय 60 सेंटीमीटर या आकाराचा आपल्याला खड्डा करावा लागतो.

0: शेतकरी बंधूंनो, आजचा आपला विषय आहे नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी आणि याबद्दल माहिती देतील तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट, सहायक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. तर मॅडम, सर्वप्रथम आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी आपलं मनापासून स्वागत करतो.
1: धन्यवाद.
0: आमचा या बाबतीत आजचा पहिला प्रश्न आहे की

0: लागतो. लागवडीचे अंतर या फळपिकांसाठी आपण 6x6 मीटर असे ठरवतो. सोबतच आज ज्या नवीन पद्धतीनुसार जर आपल्याला म्हणता येईल तर घन आणि अतिघन पद्धतीने देखील आपल्याला लागवड करता येते आणि त्यानुसार मग लागवडीचे अंतर पिकानुसार आपण ठरवू शकतो.
1: मॅडम, आपल्या शेती क्षेत्रात वेळ खूप महत्वाची असते, योग्य वेळ. तर फळबाग लागवडीची योग्य वेळ कोणती?
0: आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की ही जी लागवड आहे आपण पावसाळ्यामध्ये करतो. पुरेसा एकदा पाऊस झाला की कमी पावसाच्या भागामध्ये एक जून जुलै मध्ये साधारणतः आपल्याला त्याची लागवड करता येते. तसंच अधिक पावसाच्या प्रदेशामध्ये आपल्याला पावसाच्या शेवटी म्हणजे तिकडे सप्टेंबर ऑक्टोबर कडे पावसाच्या अंदाजानुसार आपण त्याची लागवड तिकडे लांबवू शकतो. म्हणजे पुरेसं पाणी मिळाल्यामुळे झाडांची वाढ देखील चांगली होते व अधिक ज्या भागामध्ये जास्त पाऊस पडतो तिथे अधिक पावसामुळे झाडांना इजाही होणार नाही.
1: कलमांची निवड कशी करावी याबाबत सांगा.
0: फळबागेचे जे यश आहे तेथील फळांची गुणवत्ता व उत्पादन यावर अवलंबून असते. तर त्याकरता आपल्याला जी फळझाडांची त्यांच्या रोपांची किंवा कलमांची आपण निवड योग्यरित्या करणे महत्वाचे आहे. म्हणूनच आपल्याला उत्कृष्ट व दर्जेदार रोपांची किंवा कलमांची निवड करण्याकरिता कृषी विद्यापीठे आहे किंवा शासकीय रोपवाटिका आहे इथून आपण रोपे घेतली पाहिजे किंवा शासकीय परवाना असलेल्या रोपवाटिकेतून आपण रोपे विकत घ्यावी. कलमांची वाढ ही सुदृढ असावी, कलमांचा जोड जो आहे पूर्णपणे जुळलेला असावा आणि तसेच कलमे निरोगी व जोमदार वाढीची आपण आहेत की नाही याची खात्री करून त्याची निवड करावी.
1: यानंतर सांगा की नवीन रोपांची किंवा कलमांची लागवड कशी करावी.
0: नवीन रोपे जी आहे किंवा कलमे त्याला आपण प्लास्टिकच्या पिशवीतून काळजीपूर्वक काढावे. पिशवीला आपण उभा काप देऊन रोपे मातीच्या गोळ्यासकट आपण अलगद बाहेर काढावी. ही रोपे आधी केलेल्या खड्ड्यामध्ये जो आपण सुरुवातीला खड्डा केलेला असतो 1x1 मीटरचा किंवा 60x60x60 सेंटीमीटरचा जो आपण खड्डा केलेला असतो त्या खड्ड्यामध्ये बरोबर ही जी रोपे आहे मुळासकट ती खड्ड्याच्या आत मधोमध अशी सरळ लावावी. कलमांचा जो जोड आहे तो जमिनीपासून साधारणतः 1 फूट वर येईल अशा अंदाजाने आपण त्या खड्ड्यामध्ये ती झाडे लावावी. तसेच आवश्यकतेनुसार आपण झाडाला पाणी द्यावे सुरुवातीला.
1: यानंतर सरते शेवटी सांगा की नवीन फळबागेची काळजी कशी घ्यावी.
0: नव्याने लागवड केलेल्या झाडांना आपण काडीने सुरुवातीला ती सिंगल स्टेम म्हणतो किंवा एका काडीचं असतात सरळ वाढतात तेव्हा तर त्यामुळे आपल्याला त्याला काडीने आधार देणे गरजेचं आहे. कारण नाही तर मग ती जी कलम आहे त्याची जोड आहे ती तुटून पडण्याची शक्यता असते वाऱ्यामुळे म्हणा किंवा पावसाच्या मारामुळे. तर आपल्याला काडीने आधार देणं गरजेचं आहे. तसंच या झाडांना गुरांपासून संरक्षण करण्याकरिता संपूर्ण तुमची जी बाग आहे त्याला आपण काटेरी झुडपाने आपण कुंपण तयार करू शकतो. तसेच बागेची उष्ण व थंड वाऱ्यापासून व वादळापासून संरक्षण करण्याकरिता बागेच्या दक्षिण पश्चिम बाजूने ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो जशी निलगिरीची उंच वाढणारी झाडे आहेत जशी निलगिरी शिवरी इत्यादी झाडांची आपण लागवड सुरुवातीलाच करून घ्यावी. ही झाडे जी आहे वायुरोधकाची कामं करतात ज्याला आपण विंड ब्रेक्स म्हणतो. सोबतच नवीन फळबागेला खतांचे व पाण्याचे योग्य ते नियोजन करावे. कलमांच्या ज्या खुंटावर होणारी जी वाढ आहे कारण जोडेचे खाली तिथून जी खुंटावर जी वाढ होते फुटवे येतात वेळोवेळी तर त्याला आपण लक्ष देऊन ती वेळोवेळी फुटवे आपण काढावे हाताने. नंतर झाडांवर जे रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव होतो त्याकरता आपल्याला निरीक्षण करणे योग्य त्या उपाययोजना करून घेणे महत्वाचे आहे. तर अशा पद्धतीने आपण आपल्या नवीन फळबागेची काळजी घेतली पाहिजे.
1: तर शेतकरी बंधू भगिनींनो, नवीन फळबाग लागवडीची पूर्वतयारी या महत्वपूर्ण विषयी आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून, जे आहेत सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या विभाग कृषी महाविद्यालय नागपूर इथून. मॅडम, वेळात वेळ काढून आज आकाशवाणी नागपूर केंद्रावर आपण आलात आणि शेतकरी बंधू भगिनींना इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: नमस्कार.

दर मंडळी नवीन फळबाग लागवडीची पूर्व तयारी या संदर्भात आज आपण माहिती ऐकलीत तज्ज्ञ डॉक्टर एकता निंगोट यांच्याकडून. मंडळी, ह्यानंतर ऐकूया आपल्याच आवडीचं एक गीत.

मंडळी, आपल्यातील बरेच शेतकरी बंधू भगिनी आपल्या शेती क्षेत्रात प्रगती करतात आणि इतरांसाठी देखील आदर्श बनतात. आपल्या पुढच्या कार्यक्रमात ऐकूया अशाच एका पुरस्कार प्राप्त शेतकऱ्याचे अनुभव. मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांच्या शेतीचे अनुभव ऐकूया.

0: सर नमस्कार, आकाशवाणीच्या नागपूर केंद्राकडून मी मनापासून आपलं स्वागत करतो.
1: नमस्कार सर.
0: आपलं नाव सांगा आणि आपण कुठून बोलत आहात हे आम्हाला सांगा.
1: माझं नाव प्रकाश रामेश्वर दांडे, राहणार येसापूर, तालुका लोणार, जिल्हा बुलढाणा.
0: धन्यवाद सर. आपला जो काही संघर्ष आहे किंवा किती वर्षांपासून आपण शेती करत आहात त्याबद्दल आम्हाला सांगा.
1: मी जवळपास मॅट्रिक पासून शेती करतो. माझे बंधू कृषी विभागात लागल्यापासून मग मी शाळा सोडून दिली. भाऊ कृषी विभागात लागले आणि मी मला शेतीची आवड असल्यामुळे मी शेतीकडे वळलो. मी शेती पाहतो आणि भाऊचं मार्गदर्शन.
0: तर शेती आपली वडिलोपार्जित आहे का?
1: हो, शेती वडिलांना पण इंटरेस्ट होता शेतीमध्ये. ते वडिलाची इच्छा होती की बा एकाला तिकडे पाठवायचं आणि एकाला शेती. आणि आमच्याकडे 14-15 एकर शेती आहे. पाण्याची पहिले व्यवस्था नव्हती आमच्याकडे, पण आम्ही मग एक नवीन विहीर करून पाण्यापासून सुरुवात झाली सर आमची. आणि सगळ्यात महत्वाचं आमची परिस्थिती बदलण्याचं कारण म्हणजे आमचं आद्रक पीक. हा, भाऊने 2-4 वेळेस मला घेऊन गेले, दाखवलं की बा आद्रक मध्ये काय आहे. आणि मग त्याच्यात आद्रक कडवळ आम्ही सुरुवातलं. त्याच्यातून मग कधी फायदा कधी तोटा, पण भरपूर पैसा राहिला आद्रक मध्ये.
0: या आद्रकच्या आधी तुम्ही कुठलं दुसरं पीक घेत होते का?
1: हा, मोसंबी होते आमचे. हा, मोसंबीची बाग केली. बाग पण एकदम छान, म्हणजे बरेचसे तज्ञ मंडळी कलेक्टर साहेबांचा दौरा झाला होता. त्याच्यावर अशी फळबाग बनवली होती मी. ते काय झालं, पण बागेमध्ये पूर्ण वर्षाला एकराला 1-1.25 लाख याच्यावर काही उत्पन्न यायचं नाही, भाव नसल्यामुळं. मग ते काढून आम्ही आद्रक कडवळलो. आद्रक कडवळल्यामुळं आम्हाला 1-20 लाखापर्यंत उत्पन्न झालं आतापर्यंत 2 वेळेस.
0: अरे वा. मग यासाठी तुम्ही कुठली शासकीय योजना त्याचा वापर केला किंवा कुठलं प्रशिक्षण घेतलं का?
1: प्रशिक्षण घ्यायची गरज का पडली नाही, कारण भाऊच कृषी अधिकारी असल्यामुळं मला मार्गदर्शन गरजच भेटत गेलं.
0: अरे वा, खूप छान. आणि आपल्या परिवारात मग किती लोक असतात?
1: आम्ही 6 लोक आहे समजा.
0: आणि सगळे शेती व्यवसायामध्ये आपली मदत करतात का?
1: हो, सगळे. म्हणजे भाऊ पण सुट्टी भेटली तेव्हा वेळ भेटला तेव्हा मार्गदर्शन आणि शेतावर येऊन सगळं काही करणं. भाऊ मी इकडला राहता, कृषी विभागात येत. विभागात असं काम आहे त्यांचं. त्यांना आता मागच्या वर्षी महाराष्ट्र शासनाचा कृषी सेवारत्न पुरस्कार भेटलेला आहे.
0: अभिनंदन. यासोबतच आपण व्यवस्थापनाबद्दल बोलले की आधी पाणी नव्हतं आणि त्याच्यापासून आपली सुरुवात झाली. तर आता आपलं नियोजन कसं असतं, म्हणजे खत व्यवस्थापन, माती परीक्षण म्हणा,
1: त्याचं काय? आता जास्ती भर आमचा ड्रीपवर असतो. जे काही विशेष पीक घ्यायचं त्याच्यावर म्हणजे ड्रीप केलं म्हणजे आपण त्याला खत वगैरे द्यायला सोपं जाते. आता यावर्षी 2 एकर आद्रक आहे आणि 3 एकर डॉलर हरभरा केला आम्ही. 2 एकर ड्रीपवर आहे आणि 1 एकर पट्टा पद्धत बनवला.
0: इतर तंत्रज्ञान आपण काय वापरता, नवीन काही आपण प्रयोग केलेत का?
1: टोकन यंत्राचा प्रयोग खास आमच्यासाठी फायद्याचा ठरला. हा, सोयाबीन टोकन करून जवळपास 1-15 पर्यंत घेतले आम्ही यावर्षी. म्हणजे ती पण पट्टा पद्धत आणि बेड पद्धत दोन्ही पद्धती म्हणजे असे बदल करून पाहतो की बा कोणत्या सक्षम राहील आपल्याला असं.
0: म्हणजे वातावरणानुसार आपण बदलत राहता पद्धत जी आहे.
1: आता मागच्या वर्षी पावसाळा थोडा जास्ती दाखवत होता. जिथं समजा आपली जमीन पाणी धरणार आहे तिथं बेड बनवले. आणि नंतर काय केलं, जिथं आपली जमीन बा पाणी धरत नाही तिथं 1.5x2 अंतर बनवून त्याला नंतर सरी मारली. म्हणजे त्याला पण बेडवरच घेतलं सोयाबीनला, पण ते डवरणीनं म्हणजे सुरुवातला बेड नाही केले त्याला. त्याच्यावरच नंतर काय केलं, एसआरटी पद्धत आम्ही सोयाबीन काढून घेतला आणि त्याच बेडवर डॉलर हरभरा टोकन करून आम्ही ते पॉवर व्हीडर आमच्याकडे 2 तर ते पॉवर व्हीडरनं थोडी सरीमध्ये चालून ते माती उडून त्याला फ्रेश करून आणि दाणे झाकून गेले. आणि ती टोकनची पद्धत अशी असते आमची, पहिले बैलाच्या पेरणी यंत्रणा आम्ही समोर खत पेरून घेतो. सोयाबीनच्या वेळेस खत समोर पेरतो आणि नंतर टोकन करतो समजा 2-3 तासानंतर. कारण काय होते, सोयाबीनच्या वेळेस जमीन ओली राहते तर त्यावेळेस

0: ते टोकनचे ते त्याच्यात माती जाते आणि ते बंद पडते, त्याच्यामुळे मग थोडं वापसा असल्याशी चालत नाही. आणि हरभऱ्याला आम्ही डायरेक्ट बैलाच्या पेरणी यंत्रालाच ते टोकन बांधतो. हा म्हणजे ते एक म्हणजे मेहनत वाचते आणि कमी टायमात काम होते हरभऱ्याच्या वेळेस.
1: यासोबत कीड आणि रोग व्यवस्थापन एक मोठा प्रश्न असतो, तर आपण कसं काय नियोजन करता?
0: सुरुवातील बीज प्रक्रियापासून सुरुवात करायची सर, ते महत्वाचं आहे. सगळ्यात महत्वाचं आपण सुरुवात जर फेल झालो तर मग शेवट फेलच होणार.
1: बरोबर
0: आहे. मला बरेचसे शेतकऱ्यांचे कॉल येतात की बाबा आमच्या हरभऱ्याला मर लागले, सुरुवातीपासून माझं हे झालं. ते काय आपले शेतकरी डायरेक्ट बियाणं आणतात आणि पेरून टाकतात, त्याच्यामुळे ती जमिनीतली बुरशी त्याला लगेच सुरुवात करून देते.
1: आपली पद्धत रासायनिक आहे की सेंद्रिय आहे?
0: नाही, दोन्ही पण वापरतो. हरभऱ्याला मी काय करतो, योवर गोल किंवा असं एखादं चांगल्यातलं बुरशीनाशक घ्यायचं, त्याची बीज प्रक्रिया करून झाल्यानंतर मग टायकोड्रामा जीवाणू कल्चर हे ते लावून त्याच्यानंतर.
1: आपल्याला सुद्धा असा कुठला पुरस्कार मिळाला आहे का?
0: आतापर्यंत स्पीक स्पर्धेमध्ये मला जवळपास 5 पुरस्कार भेटले सर.
1: अरे वा, त्याच्याबद्दल सांगा आम्हाला कुठले कुठले पुरस्कार होते.
0: हरभऱ्यामध्ये लोणार तालुक्यातून 2 नंबर आलो होतो मी, आणि मागच्या वेळेस सोयाबीन मध्ये बुलढाणा जिल्ह्यातून 2 नंबर वर मी.
1: वा वा वा.
0: आणि यावर्षी आता 1-15 पर्यंत जाईल, यावर्षी मी भाग घेतला होता. मी सांगतात की बा जिल्हा लेवलला गेलेलं आहे नाव म्हणून.
1: खूप छान.
0: जाहीर व्हायचा बाकी. आणि आमचे खासदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र पुरस्कार त्यांनी दिला होता.
1: एक अजून एक मोठा प्रश्न असतो सगळ्यांपुढे की विक्री कशी करावी, कारण आजकाल ब्रँडिंग वगैरे करून प्रक्रिया उद्योग करून पण बऱ्याचशा गोष्टी विकल्या जातात, तर आपणही असं काही करता का?
0: त्याच्यात एक आहे सर, आता सगळ्यात महत्वाचा माझा फायदा म्हणजे कसं आहे, शेतकरी संपर्कात असल्यामुळे माझ्या पिकाची कसं आहे क्वालिटी असते. अद्रक मध्ये मी निरोगी ज्या वर्षी प्लॉट राहिला मला त्या वर्षी पूर्ण बियाण्यालाच जातो अद्रकचा. तर यावर्षी जवळपास 100 शेतकरी आहे जे जुने अद्रक लावगडवाले, त्यांना त्याचं सगळं नॉलेज असते की बघ कोणता प्लॉट निवडायचा काय असते. अद्रकवाले काय करतात, ज्यावेळेस प्लॉट हिरवा आहे त्यावेळेस पाहणी करतात आणि तिच्यात सड मर आहे का हे पाहतात. तर जवळपास यावर्षी माझं अद्रकचं बियाणं जवळपास पूर्ण बियाण्यालाच जाणार, 300-350 क्विंटल माल निघाल यावर्षी. ते असा फायदा होतो म्हणजे शेतकरी जोडे जातात, आता त्यांचा फायदा होतो ना आपला फायदा होतो. आणि सोयाबीन मध्ये बिन काय होतं, मी आता यावर्षी पण ना भेटलं दिलेली नाही, कारण शेतकऱ्यांचे फोन आलेले की बा आम्हाला हे बियाणं ठेवा ते बियाणं ठेवा. मग आपण काय करतो, समजा बा मार्केट आता सध्या बिजवाईचं जे भाव आहे 62-65 पर्यंत आहे, आपण 62 त्यांना घरूनच देऊन टाकणार. तसे मार्केटचे भाव 5,000 पर्यंत आहे समजा कोणते हे आपले जनरल, पण बिजवाईचा मार्केट थोडं एक्स्ट्रा राहते, ते फायदा होतो. आणि डॉलर चेन्यात पण तेच फायदा होतो माझा की शक्यतो बियाण्याला शेतकरी नेतात आणि त्यांना जर आपण फ्रेश करून व्यवस्थित भेसळ न देता त्याची काळजी करायची थोडी.
1: आपल्या अनुभवावरून इतक्या वर्षांच्या, आजकाल जे नवीन शेतकरी आहेत की ज्यांना या क्षेत्रात यायचं आहे किंवा युवा मंडळी आहे जी शहराकडे धाव घेत आहेत, शेती क्षेत्राकडेच दुर्लक्ष होत आहे, अशा युवा मंडळींना किंवा नव्या शेतकऱ्यांना आपण काय सांगाल?
0: सर माझं तरी वैयक्तिक मत आहे, मी आता जवळपास पहिले थोडं साधारण होतं पण या 4-5 वर्षातला जो अनुभव घेतला मी, तर शेती सारखा पैसा कशातच नाही. म्हणजे आता माझं यावर्षी अद्रकचं उत्पन्न मी तुम्हाला सांगतो आता 8,000 बुकिंग केली जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांना. भाव ते म्हणले का काही असो कमी असो जास्त असो म्हणलं, तुम्ही मला रिक्सेबल पण ठीक आहे. आता माझा जर 300 क्विंटल माल समजा 2 एकरातला जर 8,000 विक्री झाला तर सर याच्यापेक्षा पैसे कशाचे होणार तुमचे. खर्च वजा जाता जर मला 20 लाख 2 एकर मध्ये राहिले तर फक्त काय थोडं खर्च भी येतो. मी शेणखत माझ्याकडे कमी असतंय तर मी शेणखत वगैरे घेणार बाहेरचं येते. शेतीवर खर्च पण आहे म्हणा आणि खर्च केला तर तो योग्य केला गेला पाहिजे. आता लोक काय करतील, शेणखत आणतील, कुजेल नसेल तेच टाकून देतील, थोडे पैशाकडे पाहायचं. मी आता जवळपास आता सध्या शेणखत घेऊन ठेवलो सर, तर ते जवळपास आता 10-15 किलोमीटर अंतर आहे आमच्या गावापासून. मला पटलं की मी बरेचसे शेणखताचे उकळडे पाहिले तर तिथं एक ठिकाणी मला पटलं की बा हे कचरा नाही कुजेल आहे असं घेऊन टाकलं आणि आताच मी त्याला आणून टाकणार आणि तिच्यावर प्रक्रिया करून नंतरच शेतामध्ये टाकणार अशी सुरुवात आहे.
1: छान सर, आपल्या पुढील योजनेसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. आपल्यासोबत बोलून खूप छान वाटलं.
0: माझी मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद सर.

तर मंडळी आपण मुक्काम येसापूर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथील पुरस्कार प्राप्त प्रगत शेतकरी प्रकाश धांडे यांची मुलाखत ऐकलीत. तर मंडळी यासोबत आजचा कृषी विषयक राज्यस्तरीय कार्यक्रम माझा आवार माझा शिवार इथे संपतो आहे. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं, सादर करते.

0: शाहीर निवृत्ती पवार आणि सहकलाकाराने गायलेलं हरीश रणपिसे यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच माझा वार माझा शिवार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधू.
2: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
3: ऐकायला विसरू नका
2: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.
2: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
3: ज्येष्ठ नागरिक रमेशचंद्र गणेश भोरे
2: यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
4: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 च्या नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही चूळ भरायचं, तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचं तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असतं काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुसकरून खायचं.
2: अच्छा.
4: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यातलं साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा. या 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
2: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
3: तेव्हा ऐकायला विसरू नका
2: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
3: अमृत कलश.

त्यांचं प्रतिपादन, 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण, नीट पेपर फुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 7 दिवसांची CBI कोठडी आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. विविध क्षेत्रात समर्पित कार्य करणाऱ्या मान्यवरांना आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यंदा 131 मान्यवरांना हे सन्मान जाहीर झाले असून आज पहिल्या टप्प्यात 66 जणांना राष्ट्रपतींनी पुरस्कार प्रदान केले. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित केलं. अभिनेता धर्मेंद्र यांच्यासाठीचा पद्मविभूषण सन्मान त्यांच्या पत्नी हेमा मालिनी यांनी स्वीकारला. प्रसिद्ध उद्योजक उदय कोटक, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पद्मभूषण देण्यात आलं. जाहिरात क्षेत्रातले अग्रणी पियुष पांडे यांना पद्मभूषण मरणोत्तर प्रदान करण्यात आला. कला, साहित्य, समाजसेवा, विज्ञान, संशोधन, क्रीडा इत्यादी क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 58 जणांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं. महिला क्रिकेटपटू हरमनप्रीत कौर, रंगकर्मी रघुवीर खेडकर, IIT मुंबईचे माजी संचालक जुजर वासी यांचा त्यात समावेश होता. राज्यातले प्रगतिशील शेतकरी श्रीरंग देवबा लाड तसंच अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोजरीचे जनार्दन बोथे गुरुजी यांनाही पद्मश्रीनं सन्मानित केलं. याबाबत प्रतिक्रिया देताना

0: होते. गुरुजी म्हणाले,
1: भारत सरकारने मला जो माझ्या नावाने पद्मश्री पुरस्कार दिला आहे तो खरं म्हणजे माझं नाव एक पोस्टासारखं आहे, पोस्टला ॲड्रेस जसं असते, पण तो सर्व राष्ट्रसंतांनी निर्माण केलेल्या अखिल भारतीय गुरुदेव मंडळाच्या प्रचारकांचा हा त्यांच्या विचाराचा चालणाऱ्या लोकांचा सर्वांचा हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे असं मी समजतो.
0: मूळच्या महाराष्ट्रातल्या आणि छत्तीसगडच्या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सुनीती आणि रामचंद्र गोडबोले या डॉक्टर दाम्पत्याचा आजच्या सत्कारमूर्तींमध्ये समावेश होता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह मंत्रिमंडळाचे अनेक सदस्य या कार्यक्रमाला उपस्थित होते. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत आहे, मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत आहेत असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. सिडबी म्हणजेच स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विशेषतः पश्चिम आशियातला संघर्ष पेटल्यानंतर खतं, सोनं, इंधन या सर्व उत्पादनांचे आंतरराष्ट्रीय बाजारातले दर कडाडले असून त्यामुळे देशाच्या परकीय चलन साठ्यावर ताण येतोय. सध्याच्या आव्हानावर मात करण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजनांची माहिती त्यांनी दिली.
2: To shield citizens, therefore, and businesses from the steep rise in global crude prices, central excise duty on petrol and diesel was reduced by 10 rupees per litre. The government is estimated to take a revenue impact of over 1 lakh crore on this one score in the year 26-27 because of this one decision.
0: सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या सक्षमीकरणासाठी, तळागाळापर्यंत पत पुरवठा वाढवण्यासाठी आणि ग्रामीण उद्योगांच्या आधुनिकीकरणाला गती देण्यासाठी स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया सिडबीद्वारे तयार केलेल्या धोरणात्मक पोर्टल्स आणि उपक्रमांचं उद्घाटन अर्थमंत्र्यांनी केलं. ग्रामीण अर्थव्यवस्था सिडबीच्या माध्यमातून अधिक बळकट होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी विविध लाभार्थींना उद्योग व्यवसायांच्या वाढीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते अर्थसहाय्य वितरित करण्यात आलं. पेट्रोलच्या दरात आज 2.61 रुपये तर डिझेलच्या दरात 2.71 रुपयांची वाढ झाली. गेल्या 2 आठवड्यातली पेट्रोल डिझेलची ही चौथी दरवाढ आहे. या वाढीनंतर मुंबईत पेट्रोलचे दर 111.21 रुपये प्रतिलिटर तर डिझेलचे दर 97.83 रुपये प्रतिलिटर झाले आहेत. दिल्लीत पेट्रोल 102.12 रुपये आणि डिझेल 99.51 रुपये प्रतिलिटर दराने मिळेल. 15 मे पासून आजपर्यंत 4 वेळा पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 7 रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. April 2022 नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. याबद्दल लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका केली आहे. आर्थिक संकट येण्याची शक्यता असल्याचा इशारा आपण पूर्वीच देत होतो, मात्र सरकारनं लक्ष दिलं नाही असं त्यांनी म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षावर तोडगा निघून होमुर्झ समुद्रधुनी मार्ग खुला होण्याची शक्यता वाढल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात 5% जास्त घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरांनी आंतरराष्ट्रीय बाजारात 2 आठवड्यातला निचांकी आकडा गाठला आहे. ब्रेंट क्रूडचा दर प्रति बॅरल $100 कमी झाला आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या प्राध्यापक मनीषा हवालदार यांना दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयाने 6 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मनीषा हवालदार यांना 22 मेला अटक करण्यात आली होती. हवालदार यांनी नीटच्या भौतिकशास्त्राच्या पेपरचे प्रश्न विद्यार्थ्यांना पुरवल्याचा CBIला संशय आहे. अमेरिका इराण संघर्ष समाप्त होण्याबाबत करार होण्याच्या आशेने आज शेअर बाजारात तेजी दिसून आली. आजच्या सत्रात मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ झाली आणि तो 76,489 अंकावर बंद झाला. तर निफ्टी 312 अंकांनी वाढून 24,032 वर स्थिरावला. कच्च्या तेलाच्या किमती घसरल्यानं महागाईची चिंता कमी झाली असल्यानं बाजारात खरेदीदारांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं. नीट परीक्षा

0: च्या आयोजनात वारंवार त्रुटी राहत असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं आज चिंता व्यक्त केली. याआधी पेपरफुटी होऊनही एनटीएनं त्यापासून काहीच धडा घेतला नाही, हे खेदजनक आहे, अशी टिप्पणी न्यायालयानं केली. वैद्यकीय प्रवेश परीक्षा घेण्यासाठी एनटीए ऐवजी दुसऱ्या स्वायत्त संस्थेची स्थापना करावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरच्या सुनावणीवेळी न्यायाधीश न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती आलोक आराधे यांच्या खंडपीठाने ही टिप्पणी केली. एनटीएच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी इस्रोचे माजी प्रमुख के राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं गेल्या वर्षी शिफारशी केल्या होत्या. त्याचं पालन कसं केलं याचा तपशील गुरुवारपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयानं एनटीएला दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं येत्या गुरुवारी 28 मे रोजी नियोजित सामायिक विद्यापीठ प्रवेश परीक्षा पुढे ढकलली आहे. परीक्षेच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं संस्थेनं सांगितलं आहे. महाराष्ट्रात आज दोन वेगवेगळ्या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. महाबळेश्वर आणि पोलादपूरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात पहाटे एक गाडी दरीत कोसळून झालेल्या अपघातात 8 जण ठार झाले. हर्णे बंदर इथं फिरायला गेलेले 8 जण या गाडीनं परतत असताना चालकाचा ताबा सुटून हा अपघात झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर धुळे तालुक्यातल्या लईंग घाटात रेतीचा डंपर समोरून येणाऱ्या ट्रकला धडकून अपघात झाला. या अपघातात 5 जण ठार झाले तर 25 जखमी झाले. टोल नाक्यावरचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढण्याचे काम करत असतानाच वेगाने येत असलेली एक खासगी बस अपघातग्रस्त ट्रकला मागून धडकली आणि एक टोल कर्मचारी जखमी झाला. हा कर्मचारी मरण पावला असून त्यामुळे या अपघातातल्या मृतांची एकूण संख्या 6 झाली आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातल्या सुरू असलेल्या वाटाघाटी सध्या युद्धबंदीवर केंद्रित आहेत. इराणच्या अणुकार्यक्रमाच्या मुद्द्यावर अद्याप चर्चा झालेली नाही असं इराणच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बकाई यांनी आज सांगितलं. हुमूरच्या समुद्रधनीतून जाणाऱ्या जहाजांवर टोल लादण्याची इराणची इच्छा नाही, उलट तिथून जहाजांना सुरक्षितरित्या जाता यावं याची व्यवस्था उभारण्यासाठी आम्ही ओमानसोबत काम करत आहोत असं इराणनं म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 66 जणांना पद्म पुरस्कार प्रदान. प्रख्यात व्हायोलिन वादक डॉक्टर एन राजम यांना पद्मविभूषणनं सन्मानित. अभिनेता धर्मेंद्र यांना मरणोत्तर पद्मविभूषण. देशाची अर्थव्यवस्था अंतर्गत पातळीवर मजबूत, मात्र आंतरराष्ट्रीय भूराजकीय आणि आर्थिक संघर्षामुळे नवनवी आव्हानं निर्माण होत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्र्याचं प्रतिपादन. 10 दिवसात पेट्रोल आणि डिझेलची चौथ्यांदा दरवाढ. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण. नीट पेपरफुटी प्रकरणी मनीषा हवालदारला 6 दिवसांची सीबीआय कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1074 अंकांची वाढ. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्स वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 मेगाहर्ट्स वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहेत.
2: लोकसंगीत

ज्ञानरत्न बोराडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच लोकसंगीत कार्यक्रम आता संपला. 8:30 वाजलेत, भावधारा.

हे गीत रमेश अणावकर यांचं होतं आणि गायक होते प्रशांत काळुंद्रेकर. भावधारा कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

मालिनी लाड यांचं गीत आपण ऐकलं, अपर्णा मयेकर यांनी गायलं होतं, आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. 9:09 सुरुवातीला समाचार संध्या, त्यानंतर 9 News@9, अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजीतली ही दोन्ही बातमीपत्रं, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz वर AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच FM 103.6 megahertz वर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही हे प्रसारण आपण ऐकत आहात. न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही आमचे कार्यक्रम उपलब्ध आहे.
1: रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन राग जय जयवंती. विलंबित गत 1 तालात, द्रुतगत 3 तालात, तबला 7 अतुल ताडे यांची. ऐकूया विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन राग जय जयवंती.

0: नादवर्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी कला रामनाथ यांचं व्हायोलिन वादन आपण ऐकलं. राग जय जयवंती त्यांना तबला साथ अतुल ताडे यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, मंगळवार दिनांक 26 मे रोजी सायंकाळी ठीक 6:30
2: ऐकायला विसरू नका
1: ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
1: या कार्यक्रमात आपण शतायुकडे आयुष्याची वाटचाल या विषयावर
2: ज्येष्ठ नागरिक रमेश चंद्र गणेश भोरे
1: यांची आशिष सातपुते

0: यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहात.
1: माझ्या आयुष्यात हॉस्पिटलायझेशन शिवाय मी आता 95 वर्ष जगलो आहे. याचं मी मूळ कारण तुम्हाला मी सांगतो. एक तर मी सांगितलं की 9 नंतर मी कधी जागत नाही. दुसरं म्हणजे मी सकाळी 5 ते 6 वाजता उठतो. उठल्यानंतर मी लोकांना हे सांगतो की तुम्ही सूळ भरायला तांब्याच्या भांड्यातल्या पाण्याचा तोंडात पाणी ठेवा आणि डोळ्यावर 15 वेळा पाणी शिंपडा, जोराने मारा, म्हणजे तुमचे डोळे चांगले राहतील. तुम्ही चहा पिऊ नका सकाळी, तर तुम्ही हे जे किसमिस असत, काळं किसमिस ते रात्री पाण्यात भिजून ठेवायचं, थोडस 10-15 दाणे, आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यायचं आणि ते किसमिस पुस करून खायचं.
0: अच्छा.
1: आणि तसंच 5 बदाम रात्री भिजत ठेवायच्या, सकाळी त्याच्यात साल काढायचं, ते कुटायचं आणि कदाचित तुम्ही दुधात घ्या किंवा त्याच्यात मध टाकून तुम्ही खा.
0: अच्छा.
1: 2 गोष्टी तुम्ही केल्या पाहिजे.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल
0: आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील.
2: तेव्हा ऐकायला विसरू नका
0: आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम
2: अमृत कलश.
0: रात्रीचे 10:30 वाजले आहेत.
2: आकाशवाणी नागपूर, रात्रीचे 10:30 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम शास्त्रीय संगीत. आजच्या कार्यक्रमात योगेश बोडे यांचं सतारवादन श्रोतेहो आपण ऐकणार आहात. ऐकूया राग बागेश्री.

श्रोतेहो, आत्ताच आपण शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात योगेश बोडे यांचं सतारवादन ऐकलं. राग होता बागेश्री यांना तबल्यावर सात्संगत केलेली होती स्वप्नील सरदेशमुख यांनी. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

रात्रीचे 11:10 झाली आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी तसंच आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरील प्रसारण आता बंद होत आहे. अस्मिता वाहिनीची पहिली सभा उद्या पहाटे 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम रात्रभर सुरू राहतील. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.